0: कार्यक्रमाच्या उत्तरार्धाला सुरुवात होते 107.1 MHz वर आकाशवाणी मुंबई केंद्राची. ही आहे FM रेनबो वाहिनी आणि आपण ऐकताय आपली सकाळ स्वरमय करणारा संगीतमय सूर्यलाविष्कार अर्थात तुमच्या आमच्या मनाला स्पर्शून जाणाऱ्या मराठी भक्ती संगीताचा कार्यक्रम वंदन. आजचा रविवारचा हा कार्यक्रम सादर करतोय मी तुमचा मित्र गणेश आचबल. कार्यक्रमाच्या उत्तरार्धाचा प्रारंभ आपण करत असतो ग दि माडगुळकरांच्या गीतरामायणाने. गायक आणि संगीतकार बाबूजी अर्थात सुधीर फडके. गीतरामायणातली वेगवेगळी गीतं ऐकवण्याचा प्रयत्न करतोय पण आज व्हॉट्सअप यंत्रणा बंद आहे त्यामुळे तुम्हाला प्रतिक्रिया द्यायच्या असतील तर दूरध्वनीचा वापर करा 45 15 41 32 आणि 45 15 41 33. गीतरामायणातलं कुठलं गीत आज ऐकवीन मी सांगतो. ज्यावेळेला दशरथ राजानी हे जाहीर केलं की प्रभू रामचंद्रांना राज्याभिषेक होणार त्यावेळेला ज्या भावना उमटलेल्या होत्या त्या भावनांचं वर्णन आणि पुढचा ते तुम्हाला सगळं माहितीच आहे पुढे काय घडलं ते पण त्या घटनेचं वर्णन.
1: भगिनी सीतेच्या मंदिरात जाऊन आनंद मिश्रित विनोदाने तिला म्हणू लागल्या.

आनंद सांगू किती। मित्रांनो, सध्याच्या काळामध्ये या आनंदाच्या शोधात तर प्रत्येक जण असतो, सुखाच्या शोधात असतो, पण दुसऱ्याच्या सुखातही आनंद मानणं ही गोष्ट खूप महत्त्वाची असते। नाहीतर होतं काय, दुसऱ्याचं सुख बघून कोणाला तरी पोटात दुखायला लागतं। मित्रांनो, ज्यावेळेला आपण परमेश्वराची भक्ती करतो ना, त्यावेळेला दुसऱ्याच्या सुखातला आनंद शोधणं आणि समोरच्याच्या चेहऱ्यावर हास्य, समोरच्याच्या चेहऱ्यावरती आनंद उमटला की आपल्याही चेहऱ्यावर तो उमटावा, तर निश्चितपणे आपण जीवनामध्ये सत्कर्म करत असतो। आणि खरोखरच ज्यावेळेला आपल्याला परमेश्वराचे दर्शन होतं किंवा परमेश्वराच्या ठिकाणी आपण देवाच्या देवाऱ्यात म्हणा, गाभाऱ्यात म्हणा किंवा देवालयात उभं असतो, त्यावेळेला त्या परमेश्वराच्या रूपाकडे बघून सुद्धा आपल्याला ब्रह्मानंदाची प्राप्ती होते, नाही का।

आपण केलेल्या कर्माची नोंद ही ईश्वराच्या दरबारात होत असते असं म्हटलं जातं, आणि त्यामुळे आपण चांगलं काम करावं, दुसऱ्याचं वाईट कधीच चिंतू नये. दुसऱ्याचं चांगलं नाही करताना आलं ठीक आहे, काहीच करू नका, शांत बसा, पण एखाद्याचं वाईट होऊ दे किंवा अमक्याला असं होऊ दे, त्यांनी मला त्रास दिला, हे ठरवणारे आपण नाही. कोणाबद्दलही वाईट भावना मनात आणू नका, सत्कर्म करत राहा. आपण म्हणून सत्कर्मयोगे वय घालवावे, सत्कर्मयोगे वय घालवावे, सर्वामुखी मंगल बोलवावे. त्यामुळे चांगलं बोला, तुम्ही चांगली कर्म करा, सत्कार्याचा बॅलन्स हा वाढला पाहिजे नाही का, आणि त्यामुळे तुम्ही जे चांगलं कर्म करताना त्याचं फळ तुम्हाला मिळतंच. कोणाहीबद्दल वाईट भावना मनात आणू नका.

श्रोते हो, अजून व्हॉट्सअप यंत्रणा चालू झालेली नाही. आपण प्रयत्न करतोय, पण दूरध्वनीच्या माध्यमातून ज्यांनी संपर्क साधला त्यांचा उल्लेख नक्की करतो. अविनाश दिवेकर, प्रशांत कायकिणी आणि अंजलिताई बोरिवलीहून, आत्माराम खराडे, कांचन नानडे डोंबिवलीहून, अखिलेश कारेकर गिरगाव, नीलांबरी कुलकर्णी नाशिकहून, श्रीपाद जोशी दादरहून, गायत्री वैशंपायन, हरिश्चंद्र पाटील, त्यानंतर संतोष महाजन, अरुण भगत, खंडाळा ब्लाइंड होम इथून जगन्नाथ केदारे, तुळजापूर इथून लहू कोरे, शास्त्री हॉलमधून वसुमती ठोसर आणि तुळजापूरहून नागेश आणि सुवर्णा चौगुले. दूरध्वनी संपर्काची संख्या झालेली आहे 16. ठीक 6 वाजता दिल्ली केंद्रावरून प्रसारित होणाऱ्या बातम्या आपण ऐकाल. 6:05 रेनबो फंडेमध्ये पुन्हा भेटूया. 8 वाजेपर्यंत मी तुमच्यासोबत आहे. आजचा दिवस तुमच्या जीवनात आनंद घेऊन येऊ या सदिच्छेसह आजचा आपला वंदन हा मराठी भक्तिसंगीताचा कार्यक्रम इथंच समाप्त करण्याची गणेशला अनुमती द्या. सहा वाजून 5 मिनिटांनी पुन्हा भेटूया रेनबो फंडेमध्ये.

0: आकाशवाणी एफएम रेनबो 107.1 मेगाहर्ट्ज म्युझिकली योर्स।
1: नमस्कार मित्रांनो, नमस्कार। 107.1 मेगाहर्ट्ज वर आकाशवाणी मुंबई केंद्राची ही आहे एफएम रेनबो वाहिनी। मी आहे तुमचा मित्र गणेश आचबल, सादर करतोय संडे स्पेशल रेनबो फंडे। आणि या कार्यक्रमात तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत। सुरुवातीला दोन गीतं ऐकवतो पूर्वार्धातनं। आजच्या विषयाची कल्पना आली तर अवश्य संपर्क साधा। आणि हो, आता व्हॉट्सअप यंत्रणा सुरू झालेली आहे, त्यामुळे तुम्ही खुश असणार। व्हॉट्सअपवरती तुम्ही संदेश पाठवू शकता 8657661071। 86 57 66 10 71 या व्हॉट्सअप क्रमांकावर संदेश पाठवू शकता, विषय ओळखू शकता। आणि दूरध्वनी क्रमांक आहेतच 45 15 41 32 आणि 45 15 41 33। सुरू करूया संडे स्पेशल रेनबो फंडे।
2: फेसबुक इन स्काय, व्हॉट्सअप इन लाइफ, मन मोड काम, इथेनो आराम। सो स्टार्ट अप योर डे विथ रेनबो फंडे। रेनबो फंडे,
3: रेनबो फंडे, रेनबो फंडे।
2: म्यूजिकल साथ, रियल लाइफ बात, सिनेमा नाटक, भटकंती खास। स्टार्ट अप योर डे

आजच्या कार्यक्रमाच्या विषयाकडे वळण्यापूर्वी जाणून घेऊया हवामान वृत्त. काल दिवसभरात मुंबई शहर आणि उपनगर या ठिकाणी आकाश अंशतः ढगाळलेलं होतं. कमाल आणि किमान तापमानाची जी नोंद घेण्यात आली त्यानुसार कुलाबा येथील कमाल तापमान होतं 36°C, सांताक्रूज येथील कमाल तापमान 35°C होतं. किमान तापमान कुलाबा इथं 30°C, सांताक्रूज इथं 29°C. सापेक्ष आर्द्रता कुलाबा येथील उपलब्ध नाही, सांताक्रूज इथे 76% नोंदवली गेली. येत्या 24 तासातील हवामानाचा अंदाज असा, आकाश अंशतः ढगाळलेलं असेल, कमाल तापमान 34°C तर किमान तापमान 28°C राहण्याची शक्यता आहे. आणि हो, आता आजच्या विषयाकडे वळतो, पण तत्पूर्वी आजचा विषय अनेकांनी ओळखलेला आहे. आता पहिलं जे गीत होतं ते दूध तुझ्या त्या घटातले, आणि त्यानंतरचं मी न चोरीले लोणी. दुधांच्या पदार्थांवर आधारित, दुग्धजन्य पदार्थांवर आजचा विषय आहे का असं काही जणांना वाटलं, पण तो विषय नाही आहे. म्हणजे पदार्थांबद्दल आपल्याला बोलायचं आहे, पण मुळात आज आहे 7 जून, आणि 7 जून हा दिवस जागतिक अन्न सुरक्षा दिवस म्हणून साजरा केला जातो. जागतिक अन्न सुरक्षा दिवस कधीपासून सुरू झाला, काय घडलं होतं, हे सगळं मी तुम्हाला सांगेन. पण अर्थातच तत्पूर्वी एक व्यावसायिक विराम असेल, आणि त्यानंतर एक गीत होईल, आणि त्यानंतर आजच्या या दिनवैशिष्ट्याकडे आपण वळूया. अनेकांचा संपर्क होतोय, श्रीपाद जोशी, स्मिता आणि विवेक नेवाळकर, त्यानंतर प्रेषिता केंबुळकर, व्हॉट्सअप यंत्रणा आता सुरू झाले, जयश्री डोंगरे भांडुफून, त्यानंतर संपर्क आहे दिगंबर शिंदे, रवींद्र साने, माधव वाघ, नीलांबरी कुलकर्णी, गायत्री वैशंपायन, रुपाली भगत, वैष्णवी खुटले, चित्रा कर्वे, वसुमती ठोसर, सुनंदा लखपती, शिरीष बेलसरे, या सगळ्यांचा संपर्क. आता एक व्यावसायिक विराम, आणि त्यानंतर पुढच्या गीताकडे आपण वळूया.

डॉक्टर परीक्षित ठेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक पिंपरी चिंचवड, सांधे दुखी, गुडघे दुखी आणि मणके दुखीवर विना ऑपरेशन आणि 100% खात्रीशीर उपचार आहेत. संपर्क 95 95 24 25 59. डॉक्टर परीक्षित ठेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक 95 95 24 25 59.

107.1 मेगाहर्ट्ज पर आकाशवाणी मुंबई केंद्राच्या एफएम रेनबो वाहिनीवर आपण ऐकत आहात कार्यक्रम संडे स्पेशल रेनबो फंडे। सादर करतोय मी तुमचा मित्र गणेश आचपल आणि आज आपण बोलत आहोत 7 जून या दिवसाबद्दल जो आहे जागतिक अन्न सुरक्षा दिवस। मुळात कसं आहे बघा, 7 जून 2019 पासून जागतिक अन्न सुरक्षा दिवस पाळण्यात येऊ लागला। आपल्या ज्या दोन महत्त्वाच्या संस्था आहेत फूड अँड ॲग्रिकल्चरल ऑर्गनायझेशन आणि वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन, या दोन्ही संस्था नेहमीच अन्न सुरक्षेच्या बाबतीत जनजागृती करण्याचा प्रयत्न करत असतात। होतं कसं बघा की ज्या वेळेला दूषित आहार हा निर्माण होतो किंवा अन्नामध्ये कधी भेसळ होते त्यामुळे साहजिकच आजार हे वाढायला लागतात आणि कधीकधी इतक्या पराकोटीला जातं ते की जो आरोग्य संघटनेचा अहवाल आहे 2022 अहवाल आहे त्याच्यानुसार जवळजवळ 420,000 लोक हे केवळ दूषित अन्न खाल्ल्यामुळे मृत्यूला सामोरे जातात। म्हणजे बघा आज आपल्या जीवनामध्ये अन्न सुरक्षेला खूप महत्त्व आहे आणि त्यामुळे चांगलं सकस आणि पौष्टिक अन्न खाणं ही गोष्ट महत्त्वाची आहे आणि त्यामुळे साहजिकच ज्या वेळेला अन्नाचा विचार येतो त्यावेळेला कष्ट करून आपला हा भूमिपुत्र घाम गाळत असतो आणि आपल्यासाठी चांगलं अन्न पिकवण्याचा प्रयत्न करत असतो, कष्ट करत असतो, त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करणारं गीत ऐकूया। सुकृत आणि देविका यांचा अमेरिकेवरनं संपर्क झाला, मग सुधा डमरे, मुरलीधर रौंदळ, अपर्णा पटवर्धन, प्रिया फाटक, विनय जोग, पूनम सोईतकर, रवींद्र कुडाळकर या सगळ्यांचा संपर्क आहे आणि त्यांनी काही गाणी सुद्धा सुचवलेली आहेत। व्हॉट्सअप यंत्रणा आता चालू झालेली आहे।

0: दुखी गुडघे दुखी आणि मणके दुखी वर विना ऑपरेशन आणि 100% खात्रीशीर उपचार आहेत. संपर्क 95 95 24 25 59. डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक 95 95 24 25 59.
1: आज आपण बोलत आहोत जागतिक अन्न सुरक्षा दिवसाबद्दल. 7 जूनचं ते महत्व आहे. कसं आहे बघा की सध्याच्या काळामध्ये पौष्टिक अन्न मिळणं, सकस आहार मिळणं ही गोष्ट खूप महत्त्वाची. कारण सध्याचा जमाना कसा फास्ट फूडचा जमाना आहे. एका मिनिटात वेगवेगळ्या ॲप्सवरनं सगळं काही घरामध्ये मागवलं जातं. हॉटेलमधनं जे पदार्थ येतात किंवा सध्या आपण बघितलं तर शाळा कॉलेजेसच्या बाहेरसुद्धा खाण्याचे भरपूर स्टॉल्स असतात. पण आता पावसाळा जवळ येतो आहे आणि त्यामुळे असे उघड्यावरचे अन्नपदार्थ खाऊ नका. कसं आहे बघा की अन्नाच्या दृष्टीने म्हणजे बरेचसे जे आजार आहेत ते आजार हे दूषित अन्नामुळे किंवा दूषित पाण्यामुळे होतात आणि त्यामुळे त्याकडे लक्ष देणं आवश्यक आहे. भेसळयुक्त अन्न न खाणं ही गोष्टसुद्धा खूप महत्त्वाची. त्या संदर्भात सुद्धा थोडंसं बोलूया. आपण खाद्यपदार्थांचा उल्लेख असलेली गाणी ऐकायला काय हरकत आहे आणि एकंदरीतच आपल्या जीवनशैलीत कसा बदल होत गेला ते सांगूया. शाळा पण चालू होणार आहेत पण वेळ आहे त्याला अजून. 15 जूनला साधारण शाळा चालू होणार आहेत पण शाळेच्या संदर्भातलं गीत आहेत. कारण शाळा सुटली पाटी फुटली पुढे आपण काय म्हणतो, आई मला भूक लागली.

शाळेमध्ये मुलांना काय डबा द्यायचा या संदर्भात काही शाळांनी सुद्धा आता नियम केलेले आहेत, म्हणजे जेणेकरून चांगल्या प्रकारचं अन्न हे मुलांना सेवन करता येईल. त्याचं म्हणजे बघा, सोमवारी अमुक अमुक, मंगळवारी अमुक अमुक, बुधवारी कोणतं अन्न, आणि त्यामुळे साहजिकच पिझ्झा, बर्गर, फ्रँकी या सगळ्या गोष्टी या तुम्ही डब्यात देऊ नका असं सुद्धा सांगण्यात आलेलं आहे शाळांमधनं. त्या संदर्भातली पत्रकंसुद्धा शाळांतर्फे वाटली जातात. आणि मग खरोखरच आईला प्रश्न पडत असतो की रोज मुलांना डब्यात वेगळं काय द्यायचं. खरोखरच अगदी मूलभूत प्रश्न झालेला आहे सध्याच्या काळात. कॉलेजमध्ये मात्र ही पद्धत, म्हणजे किती जणं डबा आणत असतील रोजचा, हा एक वेगळा प्रश्न आहे. कारण नाक्या नाक्यावरती खाऊ गल्ल्या आहेत आणि त्यामुळे ही खाद्य संस्कृती विकसित होते. पण अर्थात पुन्हा एकदा अन्न सुरक्षेचा दिवस आहे, त्यामुळे अन्न आपण जे खातो ते दूषित नसलं पाहिजे, ते चांगलं असलं पाहिजे, त्याचा दर्जा चांगला असायला हवा. ही गोष्ट खूप महत्त्वाची. आपल्याकडे अन्न भेसळ प्रतिबंधक कायदासुद्धा निर्माण झालेला आहे. आणि ज्या वेळेला भेसळयुक्त अन्न, त्यातनं काही जणांना बाधा होते, त्यांना आजार होतात, त्यावेळेला निश्चितपणे कायद्याची प्रणाली अस्तित्वात आहे की जेणेकरून आपण अमुक एका अन्नपदार्थाद्वारे जर तो आजार झालेला असेल तर ज्यांनी तो अन्नपदार्थ निर्माण केला त्याच्याविरुद्ध आपण केससुद्धा दाखल करू शकतो. अन्न भेसळ प्रतिबंधक कायद्याचा सुद्धा आज उल्लेख केला. आणि हो, आता सकाळची वेळ आहे, गरमागरम चहा कदाचित तुम्ही पीत असाल किंवा गरमागरम कॉफीसुद्धा, नाही का?

अन्न सुरक्षा दिवसाबद्दल आपण बोलत आहोत आणि त्या संदर्भात काही जणांनी उत्स्फूर्तपणे काव्य सुद्धा पाठवलेली आहेत. त्यातल्या निवडक कवितांचं वाचन करण्याचा प्रयत्न नक्कीच करूया. पण पुन्हा एकदा सांगतो, सकस अन्न खाणं ही गोष्ट खूप महत्त्वाची आहे. आणि आपण म्हणतो ना की आपल्या जेवणामध्ये ज्या गोष्टींचा समावेश केलेला असतो आपण, की भात, भाजी, डाळ, आमटी, वरणभात हे सगळं नाही का, त्याचा उल्लेख सुद्धा अनेक ठिकाणी असतो आणि त्या संदर्भामध्ये आपण बोलत आहोत. पण आता हरिश्चंद्र पाटील यांनी आम्हाला एक काव्य पाठवलेलं आहे, त्या काव्याचा समावेश नक्की करतोय पुढच्या गीताकडे वळण्या अगोदर. ते म्हणतात, अन्न हे पूर्ण ब्रह्म जीवन जगण्याचा आधार, अन्न हे पूर्ण ब्रह्म जीवन जगण्याचा आधार, त्यातच दडलेलं आहे आरोग्याचं खरं सार. पण जर का अन्न असेल दूषित आणि निकृष्ट, पण जर का अन्न असेल दूषित आणि निकृष्ट, तर ते बनवेल शरीराला अत्यंत कष्टदायक. शेतापासून ते थेट ताटापर्यंतच्या प्रवासात स्वच्छतेची आणि सुरक्षेची असावी साथ. अन्न सुरक्षा हा प्रत्येकाचा हक्क आहे खरा, या विचारानंच उजळेल आरोग्याचा तारा. खराब अन्नाने पसरतात आजार अनेक, खराब अन्नाने पसरतात आजार अनेक, सावध राहून रोखूया हे संकट एक. विषमुक्त पौष्टिक आणि संतुलित आहार, विषमुक्त पौष्टिक आणि संतुलित आहार करेल आपले जीवन निरोगी आणि साकार. हातात हात घालून करूया संकल्प, हातात हात घालून करूया संकल्प, सुरक्षित अन्नाची जपून ठेवूया परंपरा. जागतिक अन्न सुरक्षा दिवसाचा हाच मंत्र खरा, हाच मंत्र खरा. उत्स्फूर्तपणे काव्य केलेलं आहे. मला खूप छान वाटतं की ज्यावेळेला तुम्ही असं इन्स्टंट असं विषय डिक्लेअर केल्या काव्य लिहून पाठवता. आणि हो, आता मी सुद्धा खुश झालो आहे, कारण व्हॉट्सअप यंत्रणा मस्तपैकी सुरू झालेली आहे. तुमचे मेसेजेस मला मिळतात, आम्हालाही छान वाटतं ना जेव्हा तुम्ही प्रतिक्रिया देता तेव्हा. पुढच्या गीताकडे आपण वळूया. धरणी आईची माया हे गीत अर्थातच आपल्या कृषी व्यवसायामध्ये असणाऱ्या सर्व बांधवांसाठी.

0: गायत्री वैशंपायन यांनी दादरवरनं कविता पाठवलेली आहे करून. कवितेचं शीर्षक आहे अन्नदाता. त्या म्हणतात, मातीचा स्पर्श ज्याच्या हाती सोनं पिकतं त्याच्या नांगराती. मातीचा स्पर्श ज्याच्या हाती सोनं पिकतं त्याच्या नांगराती. ऊन वारा झेलतो छाती पोट भरतो जगाची जाती. पाऊस आला की हर्षवतो दुष्काळ पडला तरीही हसतो. पाऊस आला की हर्षवतो दुष्काळ पडला तरी हसतो. बीज पेरून धीर धरतो पीक कापून गीत गुणगुणतो. शेतकऱ्याला सलाम करूया त्याच्या ऋणातनं मुक्त होऊया. घास वाया न घालवूया अन्नदात्याला मान देऊया खूप खूप आभार मानतो तुमचं या कवितेबद्दल. उत्स्फूर्तपणे तुम्ही आपल्या या शेतकरी बांधवांबद्दल, भूमिपुत्राबद्दल आभार व्यक्त केलेले आहेत, कृतज्ञता व्यक्त केलेली आहे.
1: श्रोते हो, तुम्ही आत्ता ऐकत आहात ती अज्ञात मुंबईची वरळीच्या बांधाची गोष्ट. ह्याच्या पुढच्या भागांमध्ये आम्ही वेगवेगळ्या तुम्हाला माहीत नसलेल्या अशा गोष्टी घेऊन येतोय. म्हणजे राणीच्या बागेची गोष्ट, राणीच्या पुतळ्याची गोष्ट आणि मुंबईतल्या सगळ्यात पहिल्या #5star हॉटेलची गोष्ट.
2: अज्ञात मुंबई हा कार्यक्रम आपल्याला ऐकायला मिळेल सकाळी 7:45 FM रेनबोवर आणि सकाळी 9 अस्मिता वाहिनीवर
1: आणि एनी टाइम न्यूज ऑन AIR या ॲपवर. कधी

अनेकांचा अभिप्राय मिळतोय आत्ता, आणि मुख्य म्हणजे अन्न सुरक्षा दिवस याबद्दल आपण माहिती देतोय, आणि त्यानिमित्ताने मी अन्न भेसळ प्रतिबंधक कायदा त्याच्या संदर्भात सुद्धा बोललो. सकस अन्न खाणं हे महत्त्वाचं, पौष्टिक अन्न खाणं हे महत्त्वाचं, आणि एकंदरीत टिफिनबद्दल सुद्धा आता आपण बोलणार आहोत. पण तत्पूर्वी एक व्यावसायिक विराम असेल आणि त्यानंतर निश्चितपणे आपण त्याविषयी बोलू. एक गीत ऐकवल्यानंतर अनेकांचा संपर्क होतोय, प्रमोद शेंडे, राजेंद्र म्हात्रे, रवींद्र कुडाळकर, श्रीपाद जोशी, अरुण गावकर, मंगेश म्हात्रे, के जे कामत, त्यानंतर रवींद्र सरनाईक, रेवती सरनाईक, त्यानंतर सुमेधा परांजपे कल्याणहून, मग संपर्क झालेला आहे डॉक्टर श्रीराम साने यांचा, सीमा पटवर्धन, दत्तात्रय आडत, वृंदा जाधव, प्रशांत नाईक, श्रेयस राऊत, मिलेश राऊत, अनेकांनी संपर्क केला आहे, मंदा पेडणेकर डोंबिवलीहून, सुवर्णा चौगुले, माधव फड बीड जिल्ह्यातनं, दिलीप वाणी, रघुनाथ खन्नूरकर, पूनम सोईतकर, रंजना सदलगे, प्रज्ञा मानकामे, सुरेश बावकर, कमलाकर शेळके, ज्योती चौधरी, स्वाती कुलकर्णी या सगळ्यांचा संपर्क होतोय. अजूनही तुम्ही गाणी सुचवू शकता ज्याच्यामध्ये खाद्यपदार्थांचा उल्लेख आहे. आज आहे अन्न सुरक्षा दिवस आणि त्यानिमित्ताने आपण बोलत आहोत. आता एक व्यावसायिक विराम आणि मग पुढच्या गीताकडे आपल्याला वळायचंय. मामाच्या गावाला पुन्हा एकदा जाऊन येऊया, कारण त्याच्यामध्ये सुद्धा खाद्यपदार्थांचा उल्लेख आहे, आणि कदाचित आता जून महिन्यात तुम्ही मामाच्या गावाहून परत आला असाल, मस्तपैकी पाहुणचार झाला असेल तुमचा, नाही का?

डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक पिंपरी चिंचवड, सांधे दुखी, गुडघे दुखी आणि मणके दुखीवर विना ऑपरेशन आणि 100% खात्रीशीर उपचार आहेत. संपर्क 95 95 24 25 59. डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक 95 95 24 25 59.

अन्न सुरक्षा दिवसाच्या निमित्ताने आपण त्या संदर्भात बोलतोय आणि सकस आणि पौष्टिक अन्नाचं महत्त्व आहे. पण सध्या फास्ट फूडचा जमाना झालेला आहे आणि जर शनिवार रविवार तुम्ही जर बाहेर पडलात तर चित्र काय दिसतं? सगळी हॉटेलं हाऊसफुल झालेली दिसतात. खाद्यसंस्कृतीचा विकास होतो ही गोष्ट नक्की, पण पुन्हा एकदा स्वतःचं आरोग्य स्वतःला सांभाळायचं आहे, त्यामुळे चांगल्या क्वालिटीचं चांगल्या दर्जाचं अन्न खाणं हे महत्त्वाचं. अन्न सुरक्षेच्या संदर्भातली अनेक प्रमाणके आणि मानके सुद्धा आपल्या शासनातर्फे निर्माण करण्यात आलेली आहेत आणि त्यामुळे कुठलंही जेव्हा उत्पादन आपण घेतो ना, त्या उत्पादनावरचे सगळे डिटेल्स जे आहेत ते चेक करून घेणं, ते तपासून घेणं आवश्यक आहे. म्हणजे अंतिम तारीख, एक्सपायरी डेट काय आहे त्या प्रॉडक्टची, त्या उत्पादनाची, हे सुद्धा आपण तपासायला हवं. मुद्दामून कोणी तसं विकत नसतं की एक्सपायरी डेट झालेली आहे आणि ते प्रॉडक्ट विकलं जातं, असं होत नसतं. पण कधी कधी चुकून जुना माल विकला जातो, मग अशा वेळेला आपण उत्पादन खरेदी करताना त्यावरची एक्सपायरी डेट बघावी आणि मग जर समजा ती एक्सपायरी डेट होऊन गेलेली असेल तर ते परत करून दुसरं जे एक्सपायरी डेट ज्याची नाही आहे झालेली ते अन्न विकत घ्यावं. आणि पुन्हा एकदा सांगतो की सकस आणि पौष्टिक अन्न ही गोष्ट खूप महत्त्वाची आहे. आणि आपल्या बालदोस्तांसाठी एक मस्त गाणं ऐकूया ज्याच्यामध्ये, आता सध्याच्या काळात बालदोस्त आपली खीर आणि पुरी खातात की नाही माहीत नाही, पण कारण आपणच बघा ना, कुठेतरी आपणच जबाबदार असतो. आपण लहान मुलं रडायला लागलं की म्हणतो की तुला चॉकलेट देऊ का, चॉकलेट देऊ का, असं आपण म्हणतो. ठीक आहे, ते प्रत्येक व्यक्तीपरत्वे बदलणारा हा प्रश्न आहे. किंवा पिझ्झा, बर्गर, पास्ता हे सगळं आजच्या वाढदिवसाच्या पार्टीजनं काय दिसतं? बर्थडे पार्टी असते, एक वर्षाचा मुलगा किंवा मुलगी असते, 5 वर्षाचा वाढदिवस असतो, 10 वर्षाचा, मेनूमध्ये काय? पिस्ता बदाम असतात की नाही माहीत नाही, पण पास्ता मात्र नक्की असतो, नाही का? असो, खीरपुरीचं गाणं ऐकूया.

जागतिक अन्न सुरक्षा दिवसाच्या निमित्ताने आपण त्या संदर्भात बोललो, वेगवेगळ्या कायद्यांच्या संदर्भात सुद्धा बोललो आणि अनेकांनी हा विषय आवडल्याचं आम्हाला कळवलेलं आहे व्हॉट्सअपच्या माध्यमातून. व्हॉट्सअप सुरू झालेलं आहे. विजय करडे, त्यानंतर अपर्णा यांचा संदर्भ संपर्क झालेला आहे, शिरीष कळसकर, नितीन स्वामी, त्यानंतर चंद्रशेखर भाटवडेकर, सुधाकर कलगुटकर, विनायक महाराज सानप, त्यानंतर बलभीम, मग संपर्क झाला आहे रंजना सदलगे, रवींद्र जोशी नांदेडहून, वीणा नाडकर्णी, हरियाणातनं संपर्क झाला आहे अजय काणे यांचा, मग नरेंद्र जाधव, श्रावणी आणि मंगेश भगत, माधव वाघ या सगळ्यांनी संपर्क करून कार्यक्रम आवडल्याचं कळवलेलं आहे. आणि आता या पूर्वार्धाची सांगता करतो आहे तुम्हीच सुचवलेल्या गीतानं, की ज्याच्यामध्ये सुद्धा खाद्यपदार्थांचा उल्लेख आहे. आणि मग पद्म मानकरी मालिकेकडे आपल्याला वळायचं आहे.

पद्म मानकरी या मालिकेमध्ये आज मी तुम्हाला परिचय करून देणार आहे पद्मश्री पुरस्कार विजेते थिरुवरूर भक्तवत्सलम यांचा. मित्रांनो, थिरुवरूर भक्तवत्सलम यांचा जन्म 1957 तमिळनाडूच्या तंजावर जिल्ह्यातल्या पारंपरिक संगीतकार कुटुंबात त्यांचं बालपण गेलं. कसं बघा की ते संगीताचं जे बाळकडू असताना ते संस्कार त्यांना घरातच मिळाले. त्यांची आई ही गायिका होती तर मृदंगम वादन हे त्यांनी त्यांचे मामा यांच्या मार्गदर्शनाखाली घेतलं. वयाच्या अवघ्या 9 थिरुवरूर भक्तवत्सलम यांनी आपल्या आईच्या सांगीतिक मैफिलींमधनं मृदंग या वाद्याची साथ संगत करायला सुरुवात केली. आणि मग संगीताच्या प्रसाराकरता चेन्नईमध्ये मधुरा स्कूल ऑफ म्युझिकची स्थापना सुद्धा त्यांनी केली. 108 कलाकारांच्या सहभागानं तंजावर शैलीतला वाद्यवृंद सादर करून त्यांनी विक्रम नोंदवला. आणि मुख्य म्हणजे जगभरातल्या अनेक देशांमधनं त्यांनी भारताचं प्रतिनिधित्व केलं. संगीत अकादमीचा संगीत कलानिधी आणि मृदंग वाद्यमणी हे पुरस्कारसुद्धा थिरुवरूर भक्तवत्सलम यांना मिळालेले आहेत. आणि आता ते पद्मश्री पुरस्काराचे मानकरी ठरलेत प्रसिद्ध मृदंगवादक थिरुवरूर भक्तवत्सलम यांचं अभिनंदन.

आकाशवाणी पुणे मंजिरी गानू प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. नैऋत्य मोसमी पाऊस तळ कोकणात दाखल. पूर्व मोसमी वादळी पावसामुळे 24 जिल्ह्यात 1 लाख हेक्टरपेक्षा जास्त शेतीचं नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज. सुधारित महाराष्ट्र देवस्थान इनाम निर्मूलन अधिनियम डिसेंबरच्या अधिवेशनात मांडला जाणार. आणि 18 वर्षांखालील मुलांच्या आशिया चषक हॉकी स्पर्धेत भारतीय संघ तिसऱ्यांदा विजेता. आता सविस्तर बातम्या. नैऋत्य मोसमी पावसाचं काल महाराष्ट्रात आगमन झालं असून तळ कोकणात मोसमी पाऊस दाखल झाल्याची माहिती भारतीय हवामान विभागानं दिली आहे. साधारणपणे

0: 20 जूनपर्यंत संपूर्ण महाराष्ट्रात नैऋत्य मोसमी पाऊस सक्रिय होईल असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. गेल्या वर्षी नैऋत्य मोसमी पावसानं 25 मे रोजी राज्यात प्रवेश केला होता. यंदा मोसमी पावसाची वाटचाल वेगानं सुरू असून दक्षिण भारतातील संपूर्ण केरळ आणि तामिळनाडू, कर्नाटकचा अर्ध्याहून अधिक भाग तसंच आंध्र प्रदेशच्या दक्षिणेकडील प्रदेश व्यापल्यानंतर त्यानं महाराष्ट्रात प्रवेश केला आहे. राज्यात पूर्व मोसमी वादळी पावसामुळे 24 जिल्ह्यात अंदाजे 1,05,000 एकरावरील शेतीचं नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. बाधित क्षेत्राचे तत्काळ पंचनामे करण्याचे जिल्हा प्रशासनाला निर्देश देण्यात आले असून याबाबतचा अहवाल प्राप्त होताच तातडीनं मदत करण्यात येईल असं कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांनी सांगितलं. भरणे यांनी काल पुणे जिल्ह्याच्या इंदापूर तालुक्यातील नुकसानाबाबत पाहणी करून शेतकऱ्यांना धीर दिला. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनीही बारामती तालुक्यातील नुकसानग्रस्त केळी पिकाची पाहणी करून शेतकऱ्यांशी संवाद साधला आणि लवकरात लवकर मदतीचं आश्वासन दिलं. नाफेड आणि एनसीसीएफमार्फत खरेदी करण्यात येणाऱ्या कांद्याचे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यात 72 तासांच्या आत जमा करावेत तसंच उद्यापासून नाशिक जिल्ह्यातील सर्व बाजार समित्यांमध्ये कांदा खरेदी प्रक्रिया सुरू करावी असे निर्देश काल नाशिक जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीत देण्यात आले. महाराष्ट्रातील देवस्थानांच्या हक्कांचं संरक्षण आणि त्यांच्या मालकीच्या जमिनींवरील अतिक्रमणं दूर करण्यासाठी नियोजित महाराष्ट्र देवस्थान इनाम निर्मूलन अधिनियमाच्या वर्तमान प्रारूपाला स्थगिती देऊन सुधारित प्रारूप करण्यासाठी महसूल विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव विकास खारगे यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय समिती स्थापण्याची घोषणा महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी काल नागपूर इथं केली. नागरिक आणि देवस्थानांना या सुधारित प्रारूपावर 15 सप्टेंबरपर्यंत जिल्हाधिकारी कार्यालयात आपल्या हरकती नोंदवता येतील. त्यानंतर आगामी डिसेंबर महिन्यातील विधिमंडळ अधिवेशनात अंतिम कायदा मंजुरीसाठी आणला जाईल असं सांगताना ते म्हणाले,
1: देवस्थानला 5.5 लाख हेक्टर जमीन त्या ठिकाणी मिळाव्यात आणि कुळ कायद्याचंही संरक्षण व्हावं, ज्या कुळांनी गेलेल्या त्या कुळांनी द्याव्यात अशा वेगवेगळ्या स्वरूपाचा एक कायदा महाराष्ट्र सरकारने आणण्याचा विचार केला होता आणि 1 महिना काल 5 जूनपर्यंत यावर देवस्थान समितीचे आक्षेप मागितले होते. मला गोष्टीचा आनंद आहे की महाराष्ट्राच्या सर्व देवस्थानांनी यामध्ये भाग घेतला, त्यांनी आपापले आक्षेप सरकारकडे पाठवले. आता आम्ही विचार करतो आहे की आक्षेप फार मोठ्या प्रमाणावर आहे म्हणून जो प्रारूप आम्ही जाहीर केलेला आहे ते सध्या स्थगित करतो आहे आणि राज्यामध्ये आमचे SES महसूल श्री विकास खारगे यांच्या अध्यक्षतेखाली 2 विभागीय आयुक्त, 2 कलेक्टर, 3 उपसचिव आणि 15 देवस्थानचे प्रतिनिधी यांची एक समिती तयार करून हा जो कायदा आता आला आहे, हे जे आक्षेप आले आहे, या सर्व आक्षेपाची सुनावणी घेऊन नवीन कायदा आम्ही या राज्यामध्ये आणण्याचा प्रयत्न करतो आहे.
0: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल पंतप्रधान आर्थिक सल्लागार परिषदेच्या सदस्यांसोबत बैठक घेऊन जागतिक अस्थिरतेच्या काळात भारताच्या आर्थिक विकासाला अधिक चालना देण्यासाठीच्या विविध उपाययोजना आणि कल्पनांवर चर्चा केली तसंच जीवन सुलभता आणि व्यवसाय सुलभता सुधारण्यासाठी आवश्यक विविध सुधारणांवरही चर्चा करण्यात आली. पश्चिम आशियातील संघर्षाचा भारत आणि जगावर होणाऱ्या परिणामांबाबतही सदस्यांनी आपलं विश्लेषण सादर केलं. तरुण पिढीमध्ये बदलत्या जागतिक परिस्थितीत नेतृत्व, नवप्रवर्तक, उद्योजक आणि राष्ट्रनिर्माते अशा भूमिका बजावण्याची प्रचंड क्षमता आहे. ही क्षमता प्रत्यक्षात आणण्यासाठी विद्यापीठं उद्योग आणि नवोद्योजकांना साथ प्रोत्साहन देतील अशा संस्थांमध्ये अधिक भागीदारी होण्याची गरज आहे असं प्रतिपादन राज्यपाल जिष्णुदेव वर्मा यांनी काल पुण्यात केलं. पुणे इंटरनॅशनल सेंटरमध्ये शक्ती समिट 2026 कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार मंडळाचे सदस्य आणि लष्कराच्या दक्षिण कमांडचे माजी जनरल ऑफिसर कमांडिंग इन चीफ लेफ्टनंट जनरल अजय कुमार सिंग यांच्यासह फोरमचे सदस्य, नवउद्योजक, उद्योजक, गुंतवणूकदार आदी व्यावसायिक उपस्थित होते. हे प्रादेशिक बातमीपत्र आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून देण्यात येत आहे. राज्यात सर्वत्र शिवराज्याभिषेक दिन काल उत्साहात साजरा करण्यात आला. रायगड जिल्ह्यातील महाड तालुक्यातील किल्ले रायगडावर 353 शिवराज्याभिषेक सोहळा युवराज संभाजीराजे छत्रपती आणि शहाजीराजे छत्रपती यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला. यावेळी हजारो शिवभक्त उपस्थित होते. राजसदरेवर महाराजांच्या उत्सवमूर्तीस विधिवत अभिषेक केल्यानंतर

0: सिंहासनारूढ शिवपुतळ्यावर सुवर्णमुद्रांचा अभिषेक करण्यात आला. इतर जिल्ह्यातही शिवराज्याभिषेक दिनानिमित्त काल विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं. नवी मुंबई विमानतळाला लोकनेते दिबा पाटील यांचं नाव देण्याबाबत कारवाई पूर्ण झाली असून केंद्र सरकारकडे पाठपुरावा करून हे नामकरण करून घेऊ असं आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल नवी मुंबईत दिलं. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या प्रवेशद्वारावर उभारण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं अनावरण केल्यानंतर ते बोलत होते. छत्रपतींच्या पुतळ्याचं अनावरण करताना मुख्यमंत्री म्हणाले,
1: आजचा दिवस हा स्वराज्याला छत्रपती मिळाले तो दिवस आहे आणि ज्या दिवशी संपूर्ण जगाने हिंदवी स्वराज्य मान्य केलं तो आजचा दिवस आहे आणि मला अतिशय आनंद आहे की अशा या पवित्र दिवशी छत्रपती शिवरायांचा 20 फुटी ब्रॉन्झचा पुतळा त्याचं अनावरण नवी मुंबईच्या विमानतळावर झालेलं आहे आणि मला विश्वास आहे या आंतरराष्ट्रीय विमानतळावर येणारा आणि जाणारा प्रत्येक प्रवासी हा महाराजांच्या या प्रतिमेतून महाराजांच्या पुतळ्यातून महाराजांच्या स्मारकातून त्या ठिकाणी ऊर्जा प्राप्त करेल.
0: राज्याचे मुख्य सचिव राजेश अग्रवाल यांनी काल विशेष सर्वेक्षण आणि सेवा समृद्धी मोहिमेअंतर्गत निवड करण्यात आलेल्या गडचिरोली जिल्ह्याच्या कुरखेड्या तालुक्यातील गुरनोली गावाला भेट देऊन गावकऱ्यांशी संवाद साधला. यावेळी गावकऱ्यांनी धान खरेदीचे थकीत चुकारे, शेतीसाठी सिंचन सुविधा, धान आणि मक्याला वाढीव हमीभाव, गोदाम उभारणी, हत्तींच्या उपद्रवामुळे होणारं नुकसान, शेतीपंपांसाठी अपुरा वीज पुरवठा, नदीवरील बंधारा, तलावांचं पुनरुज्जीवन यासारख्या प्रश्नांकडे मुख्य सचिवांचं लक्ष वेधलं. कोल्हापूर जिल्ह्यात QR कोडद्वारे अनुदानित खत वितरणास प्रत्यक्ष सुरुवात झाली आहे. राज्यातील केवळ कोल्हापूर आणि छत्रपती संभाजीनगर या दोन जिल्ह्यांमध्ये हा प्रकल्प प्रायोगिक तत्वावर राबवण्यात येत आहे. योजनेच्या पहिल्याच दिवशी 5 जूनला कोल्हापूर जिल्ह्यात 1,319 खत बुकिंगसाठी QR कोड निर्माण करण्यात आले. काल प्रत्यक्ष खतवितरण प्रक्रिया सुरू करण्यात आली. या डिजिटल प्रणालीमुळे शेतकऱ्यांना खतासाठी रांगेत उभं राहण्याची गरज राहणार नाही. कोल्हापूर बेळगाव रेल्वे मार्गाचं ड्रोन सर्वेक्षण सुरू झालं आहे. मुंबई बंगळुरू महामार्गाला लागूनच हा समांतर पर्यायी रेल्वे मार्ग तयार करण्याची तयारी केंद्रीय रेल्वे प्रशासनाकडून केली जात आहे. बेळगाव कोल्हापूर रेल्वे सुरू करण्याची मागणी गेल्या 10 वर्षांपासून प्रलंबित होती. अहिल्यानगर इथले निजामकालीन इतिहासाचे गाढे अभ्यासक, ज्येष्ठ पत्रकार, इतिहास संशोधक, हेरिटेज वॉक या उपक्रमाचे प्रेरणास्थान तथा स्नेहालयच्या 90.4 FM रेडिओ नगरचे माजी संचालक भूषण देशमुख यांचं काल निधन झालं. ते 63 वर्षांचे होते. अहिल्यानगरच्या इतिहासाचा खडानखडा अभ्यास असलेले भूषण देशमुख यांनी नगरच्या समृद्ध इतिहासाची ओळख नागरिकांना करून देण्यासाठी अनेक वर्ष हेरिटेज वॉक हा उपक्रम सातत्यानं राबवला. त्यांच्या अभ्यासपूर्ण मार्गदर्शनातून हजारो नागरिक, विद्यार्थी, संशोधक आणि इतिहासप्रेमींना नगरच्या वैभवशाली इतिहासाचं दर्शन घडलं. जपानमध्ये सुरू असलेल्या 18 वर्षांखालील मुलांच्या आशिया चषक हॉकी स्पर्धेत भारतीय संघानं यजमान जपानचा 4-1 असा पराभव करून तिसऱ्यांदा चषक जिंकला आहे. भारतासाठी आशिष पूर्तीनं हॅट्रिक साधली तर कर्णधार केतन कुशवाहानं दुसरा गोल केला. यजमान संघाकडून गाकू नुमाडानं एकमेव गोल केला. हवामान. कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी विजांसह वादळी पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवली असून नागरिकांनी आवश्यक ती खबरदारी घेण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. नैऋत्य मोसमी पाऊस तळ कोकणात दाखल. पूर्व मोसमी वादळी पावसामुळे 24 जिल्ह्यात 1,00,000 हेक्टरपेक्षा जास्त शेतीचं नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज. महाराष्ट्र देवस्थान इनाम निर्मूलन अधिनियम डिसेंबरच्या अधिवेशनात मांडलं जाणार. आणि 18 वर्षांखालील मुलांच्या आशिया चषक हॉकी स्पर्धेत भारतीय संघ तिसऱ्यांदा विजेता. आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.
2: WhatsApp in life, man more calm. Itano aram, so start up your day with Rainbow Fun Day. Rainbow Fun Day.
3: Rainbow Fun Day. Rainbow Fun Day.
2: Musical saath, real life baat, cinema natak, bhatkar tikhas. Start up your day with Rainbow Fun Day. Rainbow Fun Day.
3: Rainbow Fun Day. Rainbow Fun Day.
4: नमस्कार मित्रांनो, नमस्कार. 107.1 मेगाहर्ट्झवर आकाशवाणी मुंबई केंद्राची ही आहे FM रेनबो वाहिनी. मी आहे तुमचा मित्र गणेश आचवल, सादर करतोय रेनबो फंडेचा उत्तरार्थ.

0: चे जीवन गौरव पुरस्कार जाहीर झालेले आहेत अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या वतीने. दरवर्षी सुप्रसिद्ध नाटककार गोविंद बल्लाळ देवल यांच्या स्मृतिदिनाच्या निमित्ताने 14 जून रोजी पुरस्कार वितरण सोहळा आयोजित केला जात असतो आणि यंदाच्या वर्षीसुद्धा पुढच्या रविवारी म्हणजे 14 जूनला यशवंत नाट्य मंदिर माटुंगा इथं हा पुरस्कार सोहळा संपन्न होणार आहे. मुख्य म्हणजे नाट्यरसिकांकरता हा कार्यक्रम विनामूल्य आहे. आणि जीवन गौरव पुरस्कार कोणाला देण्यात येणार आहे माहिती आहे? ज्येष्ठ अभिनेते दिलीप प्रभावळकर आणि ज्येष्ठ अभिनेत्री स्वाती चिटणीस या ठरल्या आहेत जीवन गौरव पुरस्काराच्या मानकरी. मित्रांनो, दिलीप प्रभावळकर यांच्याबद्दल खरोखरच काय बोलावं असा प्रश्न पडला आहे, कारण इतकी मोठी कारकीर्द आहे त्यांची. बालरंगभूमी असो, व्यावसायिक रंगभूमी असो, मराठी मालिका असो, दूरदर्शनवरची आम्ही शाळेत असतानाची चिमणराव गुंड्याभाऊ म्हटल्यानंतर त्यातलं चिमणराव हे पात्र, ती व्यक्तिरेखा तर आठवतेच. आणि गेल्यावर्षी प्रदर्शित झालेला दशावतार हा चित्रपट आणि ते बाबुली मस्त्रीचं जे कॅरेक्टर, सलाम आहे तुमच्या व्यक्तिमत्वाला दिलीपजी. आणि अतिशय साधं व्यक्तिमत्व, म्हणजे कुठेही समारंभात भेटले तरी प्रत्येकाशी बोलतील, आवर्जून चाहत्यांसोबत फोटो काढतील, पण मुलाखतीबद्दल त्यांना विचारलं ना हे काय आहे तेच सांगायचं, असं इतकं साधेपण. म्हणजे आपल्याला बोलतं करावं लागतं त्यांना, त्यांच्याकडे अनुभवांचा खजिना आहे, पण पटकन ना ते मुलाखत द्यायला तयार होत नाहीत. आता बघूया, जीवनगौरव पुरस्काराच्या निमित्ताने आपण संपर्क साधूया, कारण दिलीपजींशी गप्पा मारण्याची खूप इच्छा आहे, पण मुलाखतीला ते पटकन तयार होत नाहीत, त्यामुळे आता बघूया ते कधी तयार होत आहेत ते. पण आपण त्यांचं अभिनंदन करूया आणि ह्या पुरस्कार वितरण सोहळ्याला तुम्ही सुद्धा तिथे उपस्थित राहू शकता. नाट्यरसिकांकरता विनामूल्य आहे हा कार्यक्रम अखिल भारतीय नाट्य परिषदेच्या वतीने. दिलीप प्रभावळकर म्हटल्यानंतर हिंदी चित्रपटातल्या सुद्धा त्यांच्या भूमिका आठवतात. आणि मुख्य म्हणजे तुम्हाला काय आठवत असेल, झपाटलेल्यामधलं तात्या विंचू हे कॅरेक्टर आणि त्यांनी दिलेला आवाज ओम फट स्वा हे सुद्धा आठवत असेल. तेव्हा झपाटलेलाचा तो थीम म्युझिक आहे ना, ती येता ऐकूया. आणि त्यानंतर दिलीप प्रभावळकरांच्या आयुष्यातला एक महत्त्वाचा चित्रपट, म्हणजे सगळेच चित्रपट महत्त्वाचे, पण त्यातला चौकट राजामधला त्यांचा अभिनय अविस्मरणीय. दिलीपजी खूप खूप अभिनंदन, आणि बघूया तुमच्याशी मुलाखत, तुमची मुलाखत घेण्याचं योग कधी येतोय ते.
1: राजा बिंचो

ज्येष्ठ अभिनेत्री स्वाती चिटणीस यांना देखील जीवन गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. आणि तुम्हाला आठवत असेल की अनेक मराठी नाटकं त्यांची रंगभूमीवरची गाजलेली आहेत. नातीगोती हे नाटक आठवते? नातीगोती या नाटकातली त्यांची भूमिका ही अतिशय अविस्मरणीय. मुख्य म्हणजे नातीगोती या नाटकावर आधारित पुढे कच्चा लिंबू नावाचा चित्रपट देखील निर्माण झाला होता. त्याचप्रमाणे राहिले दूर घर माझे या नाटकातली सुद्धा त्यांची भूमिका लक्षात राहणारी. अनेक नाटकांमधनं त्यांनी कामं केलेली आहेत आणि त्यांनासुद्धा जीवनगौरव पुरस्कारांनी सन्मानित करण्यात येणार आहे. हिंदी मालिकांमध्ये सुद्धा, मराठी मालिकांमध्ये सुद्धा त्यांनी वेगवेगळ्या भूमिका केलेल्या आहेत. त्यांचंसुद्धा खूप खूप अभिनंदन.

0: श्रोते हो, तुम्ही आता ऐकत आहात ती अज्ञात मुंबईची वरळीच्या बांधाची गोष्ट। ह्याच्या पुढच्या भागांमध्ये आम्ही वेगवेगळ्या तुम्हाला माहीत नसलेल्या अशा गोष्टी घेऊन येतोय, म्हणजे राणीच्या बागेची गोष्ट, राणीच्या पुतळ्याची गोष्ट आणि मुंबईतल्या सगळ्यात पहिल्या #5star हॉटेलची गोष्ट।
1: अज्ञात मुंबई हा कार्यक्रम आपल्याला ऐकायला मिळेल सकाळी 7:45 FM रेनबो वर आणि सकाळी 9 अस्मिता वाहिनीवर
0: आणि एनी टाइम न्यूज ऑन AIR या ऍप वर।
2: कधी कुणी यन, कधी कुणी कसे कष्टले, कष्टले हे मुंबई घडताना।
3: 107.1 MHz वर आकाशवाणी मुंबई केंद्राची ही आहे FM रेनबो वाहिनी। अनेकांचा संपर्क होतोय आणि अनेकांनी कार्यक्रम आवडल्याचं कळवलेलं आहे। सुभाष चव्हाण, लक्ष्मी मडकईकर, त्यानंतर संपर्क होतोय नरेंद्र सामंत, भूषण दळवी, किशोर पाटील, त्यानंतर दुर्गादास यांचा संपर्क आहे, मग कमलाकांत जाधव, अशोक जाधव, रंजना सदलगे, बोरिवली इथून संपर्क झालेला आहे प्राजक्ता देव यांचा, संतोष पाटील, प्रमोद देशमुख, नीलम खोत, समिधा तांबे, विजय कर्डे, त्यानंतर संपर्क आहे अर्चना जुगळेकर यांचा अलिबाग इथून। सगळ्यांनी कार्यक्रम आवडल्याचं कळवलेलं आहे। ठीक 7:40 आपण ऐकू शकाल प्रायोजित कार्यक्रम दागिना सोन्याचा असो वा हिऱ्यांचा, दागिना म्हणजे पूना गाडगीळ आणि सन्स। ठीक 7:40
4: या कार्यक्रमातील विचार हे तज्ञांचे वैयक्तिक विचार असून रेडिओ चॅनल याच्याशी सहमत असेलच असं नाही।
5: दागिना सोन्याचा असो वा हिऱ्यांचा, दागिना म्हणजे फक्त पूना गाडगीळ आणि सन्स। या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत पूना गाडगीळ आणि सन्स, रचना संसद समोर, प्रभादेवी मुंबई, गोखले रोड, ठाणे, फडके रोड, डोंबिवली आणि बदलापूर।
6: यंदाच्या अधिक महिन्यात आपल्या विष्णुरूप जावयासाठी गिफ्ट ठरलं का? मग आजच भेट द्या PN गाडगीळ अँड सन्सच्या जवळच्या शोरूमला।
7: आकर्षक चांदीच्या वस्तू आणि सुंदर पूजा साहित्याची खास रेंज
6: आणि जावयासाठी ट्रेंडी बजेट फ्रेंडली भरपूर व्हरायटीज,
7: शिवाय आपल्या लाडक्या लेकीसाठी जोडवी आणि पैंजणचे शेकडो स्टायलिश डिझाईन्स।
6: आजच भेट द्या पूना गाडगीळ अँड सन्स, अधिक महिन्यासाठी खास व्हरायटीसह आपल्या सेवेत।
5: श्रोते हो नमस्कार, दागिना सोन्याचा असो वा हिऱ्यांचा, दागिना म्हणजे फक्त पूना गाडगीळ आणि सन्स या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत। श्रोते हो, खरं तर अधिक महिन्यात मंदिरांना पुरोहितांना दान देतात, महाराष्ट्रात जावयाला दान देण्याची पद्धत आहे, पण मला असं वाटतं की लाडक्या जावयाबरोबरच लाडक्या मुलीला देखील काही दागिना द्यायला हरकत नाहीये। तर मग असे कोणते दागिने आहेत की जे मुलीला दिले जातात, जे बजेट फ्रेंडली असतात, याची माहिती आज आपल्याला देणार आहेत पूना गाडगीळ आणि सन्सचे संचालक श्रीयुत अमित मोडक सर। मोडक साहेब नमस्कार।
8: नमस्कार
5: सर। स्त्रियांच्या आयुष्यामध्ये सौभाग्य अलंकार जे असतात ते अतिशय महत्वाचे असतात, जोडवी आणि त्याच्या सोबतच पायाला शोभा आणणारा पैंजण असतात, तर या दोन्ही विषयी आज आम्हाला माहिती सांगा।
8: आता हे सुद्धा अधिक मासामध्ये बऱ्याचशा स्त्रिया मुद्दाम येऊन जोडवी बदलतात। तुम्ही सराफाच्या दुकानात जर अधिक महिन्यामध्ये गेलात तर बाकांवरती खुर्च्यांवर बसलेल्या स्त्रिया दिसतील, त्यांच्या समोर दुकानातले सेल्समन, कारागीर त्यांचे आधीचे जोडवी काढत असतात, नवीन जोडवी घालत असतात, त्या आधीची जोडवी मोडीमध्ये ते देत असतात, नवीन जोडव्याचा हिशोब करून घेत असतात। आता जोडवी 4 ग्रॅम पासून पुढे बनतात। आपलं वेढणं जसं असतं त्या आकाराचं जोडवं असतं प्लेन, त्याला प्लेन जोडवं किंवा पेढेगाठी जोडवं म्हणतात, म्हणजे पूर्वीच्या काळातलं त्याचं नाव होतं पेढेगाठी जोडवं। तसंच तेच जोडवं पण त्याला जर मध्ये असं उंचवटा करून रेग असेल तर त्याला शिर्याची जोडवी, शीर जशी असते किंवा आपले भाज्यांची शीर काढतो तर तशी ते शीर असते टपोरे असे वरती। काही काही आता फॅशनेबल जोडवी पण येतात
5: बरीच डिझाईन, हा
8: ज्याच्यामध्ये खडे लावलेली असतात आणि त्याच्यामध्ये पानाफुलाची डिझाईन असतात, ऑक्सिडाइज केलेली असतात। एक तर जोडवं असं असतं की आपलं वेढणं जे छोटं असतं 3 वेड्याचं असतं पण ते 5-6 वेड्याचं असतं, ते ऑलमोस्ट पूर्ण तुमचं बोट आहे ते पूर्ण बोटभर ते जोडवं जातं, म्हणजे त्याला विनोदानी कधी कधी म्हणजे स्त्रिया सुद्धा म्हणताना स्प्रिंग जोडवाय का म्हणतात, म्हणजे ती पूर्ण मोठेचे मोठे स्प्रिंग सारखं असतं। साधारणपणे जोडव्यांना मजुरी जर तुम्ही म्हणाल तर मजुरीपेक्षा 1300-1500 रुपयापासून जोडव्याचा एक जोड येतो, मग तो घेऊ तसा आहे, 5000 रुपयापर्यंत सुद्धा येतो चांगलं त्याला डेकोरेटिव्ह असेल तर। आणि त्याच्याबरोबर ज्या पैंजण हा नटण्याकरताय, हा जसा सौभाग्याचा अलंकार आहे ते नटण्याकरताय, तर अधिक मासामध्ये जोडव्याबरोबर पैंजणही विकली जातात चांगल्या प्रकारे आणि ते पण शुभशकून मानतात लोक। तर पैंजण जे असतं ते 20 ग्रॅम पासून पुढे 200 ग्रॅम पर्यंत येतं, जड असतात पैंजण, आग्र्याला बनतात, खुपरी महाराष्ट्रातलं जे आहे तिथे बनतात, त्यानंतर राजकोटला बनतात, सेलमला बनतात साऊथला, आणि जयपूरची जी पैंजण असतात त्याच्यामध्ये फॅन्सी असतात, ती ऑक्सिडाइज केलेली असतात, त्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचं मीना वर्क वगैरे केलेलं असतं, त्याला मजुरी जरा जास्त असते 6%. इतर जी पैंजण किंवा जोडवी असतात त्याला 4% मजुरी असते, पण ह्याला मात्र मजुरी 6% असते, याला डेकोरेटिव्हनेस असतो.
9: बरोबर.
8: तर पैंजण आणि जोडवी हे अधिक महिन्यात विकलं जाणारं आणि स्त्रियांकरताच, जसं मी मागे सांगितलं पुरुषोत्तम म्हणून सासू सासऱ्यांकडून जावई घेतो, तसं स्त्रिया त्यांच्या मिस्टरांच्या मागे लागून म्हणतात की लक्ष्मीचं पण काहीतरी तुम्ही करा कौतुक, तर आम्हाला पण हे करून द्या.
9: बरोबर आहे. आणि याची बरीच व्हरायटी तुमच्याकडे उपलब्ध असेल.
8: व्हरायटी म्हणजे जोडव्यांमध्ये म्हणाल तर कमीत कमी 100 पेक्षा जास्त प्रकार असतात.
9: अरे वा.
8: आणि त्याच्यात अगदी सिलेक्शन करायला म्हणून ऐकांची स्पर्धा लागलेली असते, कारण जसं साड्यांमध्ये जरा आणखीन काहीतरी दुसरं आणखीन काहीतरी दुसरं, तसं जोडव्यांमध्ये आणि पैंजणमध्ये असतं. पैंजण सुद्धा विविध डिझाईन्सची येतात आणि पैंजण ग्रॅम वरती विकले जातात, जनरली जोडवी ही नगावरती विकली जातात.
9: मोडक साहेब, लाडक्या जावया बरोबर लाडक्या लेकीलाही अधिक महिन्यात काही दिलं पाहिजे, हे खरंय. तर नक्की काय दिलं जातं याची माहिती आपण दिलीत श्रोत्यांच्या वतीने, त्याबद्दल मी आपले आभार मानते. धन्यवाद. दागिना सोन्याचा असो वा हिऱ्यांचा, दागिना म्हणजे फक्त पूना गाडगीळ आणि सन्स. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत पूना गाडगीळ आणि सन्स, रचना संसद समोर प्रभादेवी मुंबई, गोखले रोड ठाणे, फडके रोड डोंबिवली आणि बदलापूर.
3: आताच आपण ऐकलात प्रायोजित कार्यक्रम. आता आम्ही प्रसारित करत आहोत अज्ञात मुंबई या पुस्तकाचं क्रमशः वाचन, भाग 28.

0: बाई या पुस्तकाचं क्रमशः वाचन. लेखक नितीन साळुंखे, वाचक अक्षय शिंपी आणि नेहा कुलकर्णी, संकल्पना शैलेश माळोदे, सादरकर्त्या ज्योत्सना केतकर. आज ऐकूया राणीच्या पुतळ्याच्या गोष्टीचा पहिला भाग.
1: भायखळ्याच्या भाऊदाजी लाड वस्तू संग्रहालयात तुम्ही कधी गेला आहात का? गेला असाल तर संग्रहालयाच्या ईस्ट लॉनवर हारीनं मांडून ठेवलेल्या ब्रिटिशांचे 7-8 पुतळे तुम्ही नक्कीच पाहिले असतील. गेली 50 अधिक वर्ष उघड्यावर असलेल्या या साऱ्याच पुतळ्यांची रया आता साफ गेलेली आहे. तरीही मूळच्या अत्यंत देखण्या आणि शिल्पकलेचा उत्तम नमुना असलेल्या या शिल्पांचं देखणेपण सध्याच्या त्यांच्या दयनीय अवस्थेतही नजरेत भरल्याशिवाय राहत नाही. या पुतळ्यांपैकी एक पुतळा आहे तो इंग्लंडची राणी व्हिक्टोरिया हिचा. हा पुतळा मुळात घडवला गेला होता तो याच बागेत बसवण्यासाठी, पण तो बसवला गेला मात्र फोर्टमध्ये. बरीच वर्ष तो तिथेच होता, पण 1965 साली तो पुन्हा याच बागेत आणून बसवला गेला. त्याची ही कहाणी.
2: तर ह्या कहाणीची सुरुवात होते 1857-58 मध्ये. उत्तर भारतात झालेल्या सैन्याच्या उठावाचे पडसाद आता मुंबईतही उमटले होते, पण ते थोड्याच दिवसात दाबून टाकण्यात ब्रिटिशांना यश आलं. या उठावाचा बंदोबस्त केल्यानंतर इंग्लंडच्या राणीने ब्रिटिश भारताचा कारभार ईस्ट इंडिया कंपनीच्या ताब्यातून आपल्या हातात घेतला. या घटनेच्या स्मृती प्रित्यर्थ दिनांक 15 डिसेंबर 1858 रोजी मुंबईच्या टाउन हॉलमध्ये नाना शंकर शेठ यांच्या अध्यक्षतेखाली भरलेल्या सभेत म्युझियम आणि गार्डन स्थापनेचा ठराव मंजूर करण्यात आला. दिनांक 19 नोव्हेंबर 1862 रोजी मुंबईचे तत्कालीन गव्हर्नर सर बार्टल फ्रियर यांची पत्नी लेडी कॅथरीन यांच्या हस्ते बागेचं उद्घाटन पार पडलं. बागेला राणीचं नाव देण्यात आलं, व्हिक्टोरिया गार्डन, अर्थात राणीची बाग. त्यावेळच्या प्रथेनुसार उद्घाटनाच्या दिवशी मुंबईकर नागरिकांनी राणीच्या बागेसाठी रोख रक्कमा किंवा बागेसाठी उपयोगी अथवा शोभेच्या वस्तू देण्याचं आवाहन सरकारतर्फे करण्यात आलं. त्या आवाहनाला प्रतिसाद म्हणून बडोद्याचे महाराज खंडेराव गायकवाड यांनी राणीच्या नावानं सुरू झालेल्या बागेसाठी राणीचा संगमरवरी पुतळा त्यांच्यातर्फे भेट देण्याचं मान्य केलं. हा पुतळा घडवण्यासाठी इंग्लंडमधले त्यावेळचे ख्यातनाम शिल्पकार मॅथ्यू नोबल यांना पाचारण करण्यात आलं होतं. सुरुवातीला केवळ पुतळा घडवायचा होता, नंतर त्याच्यासाठी संगमरवरी मखरही घडवण्यात आलं. पुतळा आणि मखरासाठी आलेला सर्व खर्च खंडेराव गायकवाड महाराजांनी दिला होता.
1: पुतळ्याची कल्पना आणि कल्पनाचित्र म्हणजे स्केच खुद्द राणीनं मंजूर केलेलं होतं. या पुतळ्यात इंग्लंडच्या पार्लमेंट मधल्या हाऊस ऑफ लॉर्ड्स मध्ये संपूर्ण दरबारी वेशात सगळी राजचिन्ह परिधान करून बसलेली राणी व्हिक्टोरिया या पुतळ्यात कोरलेली होती. जणू काही राणी साक्षात समोर बसलीये आणि आत्ता उठून उभी राहील असा भास पुतळा बघून होतो. तिची बसण्याची ढब, हात लावून सरळ करता येतील असं वाटायला लावणाऱ्या तिनं परिधान केलेल्या राजवस्त्राला पडलेल्या चुण्या केवळ लाजवाब. राणीच्या माथ्यावर रत्नजडित मुगुट, उजव्या हातात राजदंड तर डाव्या हातात ग्लोब म्हणजे पृथ्वीचा गोल होता. पृथ्वीचा हा गोल म्हणजे ब्रिटिशांच्या तत्कालीन पृथ्वीव्यापी साम्राज्याचं प्रतीक होत. राणीच्या बसण्यातला रुबाब आणि आत्मविश्वास या 8 फूट 6 इंचाच्या पुतळ्यात शिल्पकार मॅथ्यू नोबेल यांनी पुरेपूर उतरवला होता. राणी ज्या सिंहासनावर आरूढ झालेली होती ते सिंहासन जमिनीपासून 8 फूट वर असलेल्या शोभिवंत चौथऱ्यावर होत. जमिनीवरून पाहणाऱ्याचं डोकं आपोआप राणीच्या पायापाशी यावं अशी ती योजना होती.

0: राणीचं हे देखणं शिल्प चौथऱ्यापासून वर सुमारे 45 फूट उंच सुरेख नाजूक जाळीदार संगमरवरी मखरात बसवलेलं होतं. या मखरावर देखील राजचिन्ह कोरलेली होती. मखराच्या मध्यभागी इंग्लंडचं राजचिन्ह म्हणजेच रॉयल आर्म्स असून त्याला लागूनच वरच्या बाजूला स्टार ऑफ इंडिया कोरलेला होता. ब्रिटनचं प्रतीक म्हणून गुलाब पुष्प तर भारताचं प्रतीक म्हणून कमळ कोरलेलं होतं. मखराच्या मागच्या 4 बाजूंवर इंग्रजी आणि 3 भारतीय भाषांमध्ये पुतळ्याची माहिती देणारा मजकूर कोरण्यात आला होता. पायाकडे अष्टकोनी असलेलं हे भव्य तरीही जणू काही फुलांचंच असावं असं भासणारं संगमरवरी मखर वर निमुळत होत गेलेलं होतं. मखरात बसलेली ती राणी म्हणजे देव्हाऱ्यात बसलेली कोणी देवताच असावी असा भास तो पुतळा पाहताना होत असे. हा पुतळा घडवण्यासाठी इटलीच्या करारा मार्बलचा वापर करण्यात आला होता. तर मखर कोरलं होतं इटलीच्याच सिसिलियन मार्बलमधून. दोन्ही मार्बलच्या अंगभूत रंगछटांचा पुतळा आणि मखर घडवण्यात कलात्मक उपयोग करण्यात आला होता. पाहणाऱ्याच्या डोळ्याचं पारण फेडणारं ते शिल्प पाहताच खंडेराव महाराजांचा विचार बदलला. त्यांनी तो पुतळा राणीच्या बागेऐवजी फोर्टमध्ये मोक्याच्या जागेवर बसवण्याचा आग्रह धरला. त्यांनी तसा आग्रह धरला त्यामागेही एक कारण होतं. ते कारण होतं भारतापासून दूर असलेल्या अमेरिकेत.
1: तर सन 1861 अमेरिकेत नागरी युद्ध सुरू झालं होतं. परिणामी अमेरिकेतून इंग्लंडला होणारी कापसाची निर्यात पूर्णपणे थांबली होती. इंग्लंडमधल्या गिरण्या कापसाला भुकेलेल्या होत्या. त्यामुळे भारतातल्या कापसाची मागणी झपाट्यानं वाढायला लागली होती. देशभरातला कापूस मुंबईतल्या बंदरातून इंग्लंडला पाठवण्याचा व्यापार अत्यंत तेजीत आला होता. सट्टा बाजार तेजीत आला होता. अडत्यांच्या असंख्य कंपन्या निघाल्या होत्या. त्याचवेळी मुंबईत वेगानं कापड गिरण्या उभ्या राहू लागल्या होत्या. तो काळ मुंबईच्या परमोच्च उत्कर्षाचा काळ होता. मुंबईत लक्ष्मी अक्षरशः पाणी भरू लागली होती. जिथे भरभराट असते तिथे आख्यायिकाही जन्म घेतातच. मुंबईत त्या काळी म्हटलं जात असे की कापसाला एवढी मागणी होती की लोकांनी घरातल्या गाद्या उशा फाडून त्यातला कापूस देखील विकला होता. मुंबईचा व्यापार उदीम बहराला आला होता. फोर्टमध्ये गर्दी वाढू लागली होती. ती किल्ल्यात मावेनाशी झाली होती. आणि अशाच वेळी मुंबईत गव्हर्नर म्हणून आले सर हेनरी बार्टर फ्रियर.
2: काय ऐकली कधी तुम्ही ही कथा सात बेटांची.
3: अज्ञात मुंबई. आज आपण ऐकत होतो राणीच्या पुतळ्याच्या गोष्टीचा पहिला भाग. लेखक नितीन साळुंखे. वाचक अक्षय शिंपी आणि नेहा कुलकर्णी. शीर्षक गीत समीर सामंत. शीर्षक गीताचं संगीत सुखदा दापके. गायक मंदार पिलवलकर. ध्वनी प्रभाव परीक्षित भातखंडे. निर्मिती सहाय्य रोहिणी पाटील आणि क्षितेजा सहकारी. संकल्पना शैलेश माळोदे आणि सादरकर्त्या ज्योत्स्ना केतकर.

आत्ताच आपण ऐकलात अज्ञात मुंबई या पुस्तकाचं क्रमशः वाचन, या मालिकेचा भाग 28वा. मित्रांनो, आज एफ एम गोल्ड वाहिनीवरती म्हणजे 100.1 MHz कार्यक्रम सादर करेल सकाळी 10 ते 1 या वेळेत आर जे सीमा, आणि दुपारी 2:30 ते 5 या वेळेत एफ एम रेनबो वाहिनीवरचे कार्यक्रम सादर होतील, जे सादर करेल आर जे अश्विनी. आजचा दिवस तुमच्या जीवनात आनंद घेऊन येऊ या सदिच्छेसह आजचा आपला संडे स्पेशल रेनबो फंडे हा कार्यक्रम इथं समाप्त करण्याची गणेशला अनुमती द्या. ठीक 8 वाजता दिल्ली केंद्रावरून प्रसारित होणाऱ्या हिंदी बातम्या आपण ऐकाल. 8:15 दिल्ली केंद्रावरून प्रसारित होणाऱ्या इंग्रजीतून बातम्या आपण ऐकाल. 8:30 पुणे केंद्रावरून प्रसारित होणाऱ्या मराठी बातम्या आपण ऐकाल. आणि मग 8:40 एफ एम रेनबो वाहिनीवरच्या हिंदी कार्यक्रमांचा आपण आनंद घेऊ शकाल. आत्तापुरते इथंच थांबूया. गणेशला अनुमती द्या. पुन्हा भेटूया पुढच्या कार्यक्रमात. तोपर्यंत नमस्कार.

समावेश केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली काल नवी दिल्लीत आर्थिक सल्लागार परिषदेच्या सदस्यांची बैठक झाली. या बैठकीत भारताचं आर्थिक परिवर्तन आणि दीर्घकालीन विकासात्मक प्राधान्यक्रम या मुद्द्यांवर सविस्तर चर्चा झाल्याचं पंतप्रधानांनी समाजमाध्यमावरच्या संदेशात म्हटलं आहे. सध्याच्या जागतिक अनिश्चिततेच्या काळात भारताच्या आर्थिक विकासाला चालना देण्याच्या दृष्टीनं विविध कल्पना आणि उपाययोजनांवर आणि पश्चिम आशियातल्या संघर्षाविषयी पंतप्रधानांनी सल्लागार मंडळातील सदस्यांसोबत चर्चा केली. तसंच जीवनमान अधिक सुकर आणि व्यवसाय सुलभतेसाठी कोणत्या सुधारणा करता येऊ शकतील यावरही बैठकीत चर्चा झाली. घरगुती स्वयंपाकाच्या गॅस सिलेंडरच्या दरात प्रति सिलेंडरमागे 29 रुपयांची वाढ करण्यात आली आहे. राजधानी दिल्लीमध्ये घरगुती एलपीजीची किंमत आजपासून 913 रुपयांवरून वाढून 942 रुपये झाली आहे. आंतरराष्ट्रीय विमान वाहतूक संघटनेनं आशिया प्रशांत क्षेत्रातील विमान वाहतुकीच्या वाढीमध्ये भारत एक महत्वाची भूमिका बजावत असल्याचं म्हटलं आहे. या क्षेत्रात विमान प्रवाशांची संख्या 2044 पर्यंत 4 अब्जांच्या वर पोहोचण्याचा अंदाज आहे. IATA आशिया पॅसिफिक क्षेत्र प्रादेशिक उपाध्यक्ष शिल्डन ही यांनी सांगितलं की गेल्या काही वर्षात या क्षेत्रातील विमान वाहतूक क्षेत्राच्या विकासात भारताचं योगदान महत्वपूर्ण राहिलं आहे. भारत हा जगातील सर्वात वेगानं वाढणाऱ्या देशांतर्गत नागरी विमान वाहतूक बाजारपेठांपैकी एक असल्याचं त्यांनी नमूद केलं. IATA 370 अधिक विमान कंपन्यांचं प्रतिनिधित्व करते आणि या कंपन्यांचा जागतिक विमान वाहतुकीत सुमारे 85% वाटा आहे. आंतरराष्ट्रीय सीमेलगतच्या भागात होणारे आर्थिक व्यवहार, इमारतींचं बांधकाम तसंच मालमत्तांच्या खरेदी विक्रीवर काटेकोरपणे लक्ष ठेवणं आवश्यक असल्याचं केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी म्हटलं आहे. शहा यांनी ईशान्येकडील सीमावर्ती भागाच्या सुरक्षिततेसंदर्भात त्रिपुरातील सीमा सुरक्षा दलाच्या मुख्यालयात घेतलेल्या बैठकीत हे निर्देश दिले. सीमा भागात गेल्या 5 वर्षातील जमिनींच्या नोंदी तपासाव्या असे निर्देशही शहा यांनी दिले. 2026 पुनर्परीक्षेच्याही प्रश्नपत्रिका फुटल्याच्या किंवा त्या अगोदरच उपलब्ध झाल्याचे काही समाज माध्यमं आणि मेसेजिंग प्लॅटफॉर्मवरून केले जात असलेले दावे NTA म्हणजेच राष्ट्रीय परीक्षा संस्थेनं फेटाळले आहेत. अशा बातम्या पसरवणं हे संघटितपणे फसवणूक करणाऱ्या टोळ्यांचं कृत्य असून परीक्षेविषयी वाटत असलेल्या चिंतेमुळे विद्यार्थी आणि पालक त्याला बळी पडत असल्याचं NTA समाजमाध्यमावरील पोस्टमध्ये म्हटलं आहे. परीक्षा प्रक्रिया अत्यंत सुरळीतपणे सुरू आहे, त्याचबरोबर परीक्षा कुठल्याही गैरप्रकारांच्या विना पार पडाव्यात यासाठी चोखपणे काळजी घेण्यात येत आहे असंही NTA नमूद केलं. हे राष्ट्रीय बातमीपत्र आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून देण्यात येत आहे. परराष्ट्रमंत्री एस जयशंकर आणि नेपाळचे परराष्ट्रमंत्री शिशिर खनाल यांची काल नवी दिल्लीत भेट झाल्यानंतर 2015 भूकंपानंतरच्या पुनर्बांधणी कार्यक्रमांतर्गत 72 आरोग्य सुविधा आणि 12 सांस्कृतिक वारसा प्रकल्प भारतानं नेपाळला सुपूर्द केले. सीमापार वैयक्तिक रोख हस्तांतरण सुलभ करण्यासाठी भारताची UPI प्रणाली आणि नेपाळची नॅशनल पेमेंट्स इंटरफेस प्रणाली यांच्यातील परस्पर जोडणीचा दोन्ही नेत्यांनी शुभारंभ केला. तसंच नेपाळसाठी व्हॉइस फर्स्ट भाषा अनुवाद मंचाकरता राष्ट्रीय डिजिटल पायाभूत सुविधा संयुक्तपणे विकसित करण्यासाठी डिजिटल इंडिया भाषिणी आणि काठमांडू विद्यापीठ यांच्यात झालेल्या सामंजस्य कराराची त्यांनी देवाणघेवाण केली. इंडोनेशियाचे परराष्ट्रमंत्री सुगियोनो परराष्ट्र व्यवहार मंत्री जयशंकर यांच्यासोबत भारत इंडोनेशिया संयुक्त आयोगाच्या 8व्या बैठकीचं सहअध्यक्षपद भूषवण्यासाठी नवी दिल्लीत दाखल झाले आहेत. गाझामध्ये इस्रायलनं केलेल्या हल्ल्यात 2 महिलांसह किमान 7 पॅलेस्टिनी नागरिक ठार झाले अशी माहिती आरोग्य अधिकाऱ्यांनी दिली. दरम्यान तणावपूर्ण स्थितीत असलेल्या युद्धविराम कराराच्या रक्षणाबाबत हमास आणि इतर गटांसोबत चर्चा करण्यासाठी कायरोमध्ये मध्यस्थांनी पुन्हा वाटाघाटी सुरू केल्या आहेत. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या मध्यस्थीनं झालेला युद्धविराम इस्रायलचे हल्ले रोखण्यात अपयशी ठरला असून या भागातील 50%+ क्षेत्रावर आता इस्रायलचं नियंत्रण आलं आहे. रशियाच्या वार्षिक आर्थिक परिषदेचा समारोप होत असतानाच युक्रेननं सेंट पीटर्सबर्ग शहर आणि त्याच्या आसपासच्या परिसरावर अभूतपूर्व हल्ला केल्याचं रशियन अधिकाऱ्यांनी सांगितलं. लेनिनग्राड प्रांतात 140+ ड्रोन्स पाडण्यात आल्याची माहिती गव्हर्नर अलेक्झांडर ड्रोसडेन्को यांनी दिली. तसंच 4 वर्षांपूर्वी युद्ध सुरू झाल्यापासून प्रथमच शहराच्या गव्हर्नरनी नागरिकांना घराबाहेर न पडण्याचं आवाहन केलं.

आहे. महिलांची सुरक्षितता आणि आर्थिक स्वावलंबन यांना मोठी चालना देण्याच्या उद्देशानं तेलंगण महिला सुरक्षितता विभागानं स्त्री राईड हा अनोखा उपक्रम सुरू केला आहे. या अंतर्गत केवळ महिला चालकांद्वारे चालवल्या जाणाऱ्या कॅब्स, रिक्षा आणि इलेक्ट्रिक बाईकची सेवा उपलब्ध करून देण्यात आली आहे. पोलीस महासंचालक सी व्ही आनंद यांच्या हस्ते या उपक्रमाचा अधिकृत शुभारंभ करण्यात आला. या सुविधेमुळे महिला प्रवाशांना ओला, उबर आणि रॅपिडो सारख्या लोकप्रिय ऍप्सद्वारे केवळ महिला चालकांनी चालवलेल्या गाड्यांची सेवा बुक करणं शक्य होणार आहे. अफगाणिस्तानविरुद्धच्या एकमेव कसोटी सामन्यात न्यू चंदीगड इथं आज दुसऱ्या दिवशी भारत आपल्या पहिल्या डावात 3 बाद 368 धावांवरून खेळायला सुरुवात करेल. केएल राहुल आणि कर्णधार शुभमन गिल यांच्या शतकांमुळे भारताची स्थिती भक्कम झाली. साई सुदर्शननं 81 धावांचं योगदान दिलं. आगामी आयर्लंड आणि इंग्लंड दौऱ्यातील T20 क्रिकेट मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा करण्यात आली असून श्रेयस अय्यरची कप्तानपदी निवड करण्यात आली आहे. तिलक वर्मा संघाचा उपकप्तान असेल. 15 वर्षांच्या वैभव सूर्यवंशीला संघात स्थान देण्यात आलं असून गेल्या काही काळातील खालावलेल्या कामगिरीमुळे सूर्यकुमार यादवला कप्तानपदासोबतच संघातील स्थानही गमवावं लागलं आहे. बुद्धिबळात ग्रँडमास्टर 20 वर्षीय आर प्रज्ञानानंद यानं ओस्लो इथं जर्मनीच्या विन्सेंट केमरचा अंतिम फेरीत पराभव करून नॉर्वे चेस स्पर्धा जिंकणारा पहिला भारतीय खेळाडू ठरण्याचा इतिहास रचला. एकंदर 18 गुणांसह त्यानं विजेतेपद मिळवलं. 2013 ही स्पर्धा सुरू झाल्यापासून भारताचे दिग्गज खेळाडू विश्वनाथन आनंद आणि विद्यमान जागतिक विजेता डी गुकेश यांनाही हे अजिंक्यपद आजवर साध्य करता आलेलं नाही. जपानमध्ये सुरू असलेल्या 18 वर्षांखालील मुलांच्या आशिया चषक हॉकी स्पर्धेत भारतीय संघानं यजमान जपानचा 4-1 असा पराभव करत तिसऱ्यांदा चषक जिंकला. भारतासाठी आशिष पूर्तीनं हॅट्रिक साधली तर कर्णधार केतन कुशवाहानं दुसरा गोल केला. यजमान संघाकडून गाकू नुमाडानं एकमेव गोल केला. दरम्यान मुलींच्या संघानं दक्षिण कोरियाला 3-0 असं हरवून कांस्यपदक पटकावलं. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी समाजमाध्यमावरील एका पोस्टद्वारे भारताच्या दोन्ही संघांचं अभिनंदन करून त्यांच्या भविष्यातील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. हवामान. कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी विजांसह वादळी पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. नैऋत्य मोसमी पाऊस तळ कोकणात दाखल. पंतप्रधानांच्या आर्थिक सल्लागार परिषदेच्या सदस्यांच्या बैठकीत भारताचं आर्थिक परिवर्तन आणि दीर्घकालीन विकासात्मक प्राधान्यक्रमावर सविस्तर चर्चा. भारताचं UPI आणि नेपाळची नॅशनल पेमेंट्स इंटरफेस प्रणाली संलग्न. गाझामधील निम्म्याहून अधिक क्षेत्रावर इस्रायलचं नियंत्रण. ग्रँडमास्टर आर प्रज्ञानानंद नॉर्वे चेस स्पर्धा जिंकणारा पहिला भारतीय खेळाडू ठरला. आणि 18 वर्षांखालील मुलांच्या आशिया चषक हॉकी स्पर्धेत भारतीय संघ तिसऱ्यांदा अजिंक्य. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.

0: एक काय हूँ मुंबई बंदर उमदा कुट्यवधी फिरतात जहाजे अजब कंपनी शहर त्याला लंकेची उपमा साजे ग ग ग ग माझा राजा तूर माझा सरजा तूर हे हे हे हे हे
1: तर श्रोते हो तुम्ही आता ऐकत आहात ती अज्ञात मुंबईची वरळीच्या बांधाची गोष्ट. ह्याच्या पुढच्या भागांमध्ये आम्ही वेगवेगळ्या तुम्हाला माहीत नसलेल्या अशा गोष्टी घेऊन येतोय, म्हणजे राणीच्या बागेची गोष्ट, राणीच्या पुतळ्याची गोष्ट आणि मुंबईतल्या सगळ्यात पहिल्या हॅशटॅग फाईव्ह स्टार हॉटेलची गोष्ट.
2: अज्ञात मुंबई हा कार्यक्रम आपल्याला ऐकायला मिळेल सकाळी 7:45 FM रेनबोवर आणि सकाळी 9 अस्मिता वाहिनीवर
1: आणि एनी टाइम न्यूज ऑन AIR या ॲपवर.

0: श्रोते हो, तुम्ही आता ऐकत आहात ती अज्ञात मुंबईची वरळीच्या बांधाची गोष्ट। ह्याच्या पुढच्या भागांमध्ये आम्ही वेगवेगळ्या तुम्हाला माहित नसलेल्या अशा गोष्टी घेऊन येतोय, म्हणजे राणीच्या बागेची गोष्ट, राणीच्या पुतळ्याची गोष्ट आणि मुंबईतल्या सगळ्यात पहिल्या #5star हॉटेलची गोष्ट।
1: अज्ञात मुंबई हा कार्यक्रम आपल्याला ऐकायला मिळेल सकाळी 7:45 FM रेनबो वर आणि सकाळी 9 अस्मिता वाहिनीवर
0: आणि एनी टाइम न्यूज ऑन AIR या ऍप वर। कधी कु

0: श्रोते हो, तुम्ही आता ऐकत आहात ती अज्ञात मुंबईची वरळीच्या बांधाची गोष्ट। ह्याच्या पुढच्या भागांमध्ये आम्ही वेगवेगळ्या तुम्हाला माहित नसलेल्या अशा गोष्टी घेऊन येतोय, म्हणजे राणीच्या बागेची गोष्ट, राणीच्या पुतळ्याची गोष्ट आणि मुंबईतल्या सगळ्यात पहिल्या #5star हॉटेलची गोष्ट।
1: अज्ञात मुंबई हा कार्यक्रम आपल्याला ऐकायला मिळेल सकाळी 7:45 FM रेनबो वर आणि सकाळी 9 अस्मिता वाहिनीवर
0: आणि एनी टाइम न्यूज ऑन AIR या ऍप वर।

0: आमची वरईच्या बांधाची गोष्ट। ह्याच्या पुढच्या भागांमध्ये आम्ही वेगवेगळ्या तुम्हाला माहीत नसलेल्या अशा गोष्टी घेऊन येतोय, म्हणजे राणीच्या बागेची गोष्ट, राणीच्या पुतळ्याची गोष्ट आणि मुंबईतल्या सगळ्यात पहिल्या हॅशटॅग फाईव्ह स्टार हॉटेलची गोष्ट।
1: अज्ञात मुंबई हा कार्यक्रम आपल्याला ऐकायला मिळेल सकाळी 7:45 FM रेनबो वर आणि सकाळी 9 अस्मिता वाहिनीवर
0: आणि एनी टाइम न्यूज ऑन AIR या

0: एक काय हो मुंबई बंदर उमदा कोट्यवधी फिरतात जहाजे अजब कंपनी शहर त्याला लंकेची उपमा साजे ग ग ग ग हे माझा राजा तूर हे माझा सरजा तूर हे हे हे
1: तर श्रोते हो तुम्ही आता ऐकत आहात ती अज्ञात मुंबई।

0: श्रोते हो, तुम्ही आता ऐकत आहात ती अज्ञात मुंबईची वरळीच्या बांधाची गोष्ट। ह्याच्या पुढच्या भागांमध्ये आम्ही वेगवेगळ्या तुम्हाला माहित नसलेल्या अशा गोष्टी घेऊन येतोय, म्हणजे राणीच्या बागेची गोष्ट, राणीच्या पुतळ्याची गोष्ट आणि मुंबईतल्या सगळ्यात पहिल्या हॅशटॅग फाईव्ह स्टार हॉटेलची गोष्ट।
1: अज्ञात मुंबई हा कार्यक्रम आपल्याला ऐकायला मिळेल सकाळी 7:45 FM रेनबो वर आणि सकाळी 9 अस्मिता वाहिनीवर
0: आणि एनी टाइम न्यूज ऑन AIR या ऍप वर। कधी

नमस्कार, आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या दुपारच्या बातमीपत्रात मी ओंकार माहूरकर आपलं स्वागत करतो। घरगुती वापराच्या 14.2% किलो वजनाच्या द्रवीकृत पेट्रोलियम वायू अर्थात एलपीजी स्वयंपाक गॅस सिलेंडरच्या दरात आज 29 रुपयांची वाढ करण्यात आली आहे। नवीन दर तत्काळ लागू झाले आहेत। नवीन दरानुसार मुंबईमध्ये सिलेंडरचा दर 912.50 रुपयांवरून आता 941.50 रुपये असा झाला आहे। आंतरराष्ट्रीय विमान वाहतूक संघटना IATA ने आशिया प्रशांत क्षेत्रातील विमान वाहतुकीच्या वाढीमध्ये भारत एक महत्त्वाची भूमिका बजावत असल्याचं म्हटलं आहे। या क्षेत्रात विमान प्रवाशांची संख्या आगामी 2044 पर्यंत 4 अब्जांच्या वर पोहोचण्याचा अंदाज आहे। गेल्या काही वर्षात या क्षेत्रातील विमान वाहतूक क्षेत्राच्या विकासात भारताचं योगदान महत्त्वपूर्ण राहिलं आहे। भारत हा जगातील सर्वात वेगानं वाढणाऱ्या देशांतर्गत नागरी विमान वाहतूक बाजारपेठांपैकी एक असल्याचं त्यांनी नमूद केलं। राष्ट्रीय परीक्षा संस्था NTA नीटच्या प्रस्तावित पुनर्परीक्षेच्याही प्रश्नपत्रिका फुटल्याच्या किंवा त्या अगोदरच उपलब्ध झाल्याचे काही समाज माध्यमं आणि मेसेजिंग प्लॅटफॉर्मवरून केले जात असलेले दावे फेटाळले आहेत। अशा बातम्या पसरवणं हे संघटितपणे फसवणूक करणाऱ्या टोळ्यांचं कृत्य असून परीक्षेविषयी वाटत असलेल्या चिंतेमुळे विद्यार्थी आणि पालक त्याला बळी पडत असल्याचं NTA समाज माध्यमांवरील पोस्टमध्ये म्हटलं आहे। परीक्षा प्रक्रिया अत्यंत सुरळीतपणे सुरू आहे, त्याचबरोबर परीक्षा कुठल्याही गैरप्रकारांविना पार पाडाव्यात याची पूर्ण काळजी घेण्यात येत आहे असंही NTA सांगण्यात आलं आहे। छत्रपती संभाजीनगर शहरातील क्रांती चौक इथं आज सकाळी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं महागाई विरोधात जन आक्रोश आंदोलन करण्यात आलं। या आंदोलनाचं नेतृत्व विधान परिषदेचे माजी विरोधी पक्षनेते आमदार अंबादास दानवे यांनी केलं। यावेळी महागाई के अच्छे दिन म्हणत केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारच्या विरोधात आंदोलन करत जोरदार घोषणाबाजी देखील करण्यात आली। यावेळी शिवसेनेचे पदाधिकारी, नगरसेवक तसंच स्थानिक नेत्यांची उपस्थिती होती। परभणी शहरात आज सायकल रॅली पार पडली। केंद्र सरकारच्या फिट इंडिया संडे ऑन सायकल या संकल्पनेवर आधारित आणि पर्यावरण संतुलन तसंच जागतिक इंधन संकटावर मात करण्यासाठी जिल्हा प्रशासन, परभणी पोलीस विभाग, परभणी सायकल प्रेमींतर्फे या रॅलीचं आयोजन करण्यात आलं। पोलीस अधीक्षक पंकज कुमावत स्वतः सायकल चालवत फिट इंडिया आणि पर्यावरणाचा संदेश त्यांनी दिला। शहरातल्या छत्रपती शिवाजी महाराज पुतळा इथून सुरू होऊन गांधी पार्क, नारायण चाळ, महात्मा फुले पुतळा मार्गे क्रीडा संकुलात या रॅलीचा समारोप झाला। रॅलीत प्रशासकीय अधिकारी, लोकप्रतिनिधी, नागरिक, मुली आणि सायकलप्रेमी सहभागी झाले होते। न्यू चंदीगड इथं भारत अफगाणिस्तान दरम्यान खेळल्या जात असलेल्या एकमेव कसोटी सामन्यात आज दुसऱ्या दिवशी दुसऱ्या सत्रात भारताच्या 7 बाद 515 धावा झाल्या होत्या। भारतानं कालच्या 3 बाद 368 धावांवरून आज खेळाला सुरुवात केली। पुणे जिल्ह्यात लोणीकंद पोलीस ठाण्याच्या हद्दीत तुळापूर इथं मद्यसाठा, बंदी घातलेले हुक्काचे स्वाद आणि गांजा असा 85 लाख रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी आज जप्त केला। एका अनधिकृत मेजवानी समारंभावर पोलिसांनी आज पहाटे धाड टाकून ही धडक कारवाई केली। संबंधितांविरुद्ध कायदेशीर कारवाईची प्रक्रिया सुरू आहे। तुळापूर परिसरात अनधिकृत पार्टी सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती। त्यानुसार पहाटे सुमारे 2:30 15 अधिकारी आणि 65 पोलीस कर्मचाऱ्यांच्या पथकानं छापा टाकला। छाप्यावेळी पार्टीमध्ये 156 जण उपस्थित होते, त्यामध्ये 107 पुरुष आणि 49 महिलांचा समावेश होता। पोलीस तपासात पार्टीसाठीच्या मद्यपरवान्याची वैधता मुदत संपल्यानंतरही कार्यक्रम सुरू असल्यानं नियमांचं उल्लंघन झाल्याचं स्पष्ट झालं।

या मोहिमेअंतर्गत राज्यातील विविध आरटीओ कार्यालयांच्या पथकांना इतर जिल्ह्यांमध्ये पाठवून संयुक्तपणे तपासणी करण्यात येणार आहे. दोषी आढळणाऱ्या वाहनांवर मोटार वाहन कायद्यानुसार कठोर कारवाई करण्यात येणार आहे. कारवाईचा सविस्तर अहवाल येत्या 22 जून पर्यंत परिवहन आयुक्त कार्यालयात सादर करावा लागणार आहे. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. आमचं यानंतरचं बातमीपत्र सायंकाळी 6:10 नमस्कार.

0: bye.
1: भक्ती सोनटक्के राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. घरगुती एलपीजी सिलेंडरच्या दरात 29 रुपयांची वाढ. येत्या 21 जूनला होणाऱ्या नीट यूजी पुनर्परीक्षेची प्रश्नपत्रिका फुटल्याचा दावा एनटीएनं फेटाळला. अफवांवर विश्वास न ठेवण्याचं आवाहन. राष्ट्रीय पुरस्कार विजेता मल्याळी अभिनेता सलीम कुमार यांचं निधन. आणि फ्रेंच ओपन टेनिस स्पर्धेत महिला एकेरीत 19 वर्षीय मीरा अँड्रीवानं पटकावलं विजेतेपद. स्वयंपाकासाठीच्या घरगुती एलपीजी सिलेंडरच्या दरात 29 रुपयांची वाढ करण्यात आली आहे. 14 किलोच्या सिलेंडरच्या दरातली ही वाढ आजपासून लागू होणार आहे. गेल्या 3 महिन्यातली ही दुसरी दरवाढ आहे. या वाढीमुळे दिल्लीत घरगुती एलपीजी सिलेंडरचे दर 913 वरून 942 रुपये असे झाले आहेत. तर मुंबईत सिलेंडरचे दर 912.50 रुपयांवरून 941.50 रुपये इतके झाले आहेत. आंतरराष्ट्रीय स्तरावर स्वयंपाकाच्या गॅसच्या दरात मोठी वाढ होत असली तरी भारतात एलपीजी सिलेंडर जागतिक स्तरावरच्या सर्वात कमी दरात मिळत असल्याचं केंद्र सरकारनं म्हटलं आहे. अमेरिका, कॅनडा आणि ऑस्ट्रेलिया यांसारख्या विकसित अर्थव्यवस्थांच्या तुलनेत भारतात एलपीजी स्वस्त आहे असं केंद्रीय पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयाच्या निवेदनात म्हटलं आहे. अस्थिर जागतिक ऊर्जा बाजारातल्या उलाढालींपासून ग्राहकांचं संरक्षण करण्यासाठी सरकारनं स्वतः वाढीव किमतीचा मोठा वाटा उचलला आहे असं यात म्हटलं आहे. येत्या 21 जूनला होणाऱ्या नीट यूजी 2026 पुनर्परीक्षेची प्रश्नपत्रिका फुटल्याचा दावा एनटीए अर्थात राष्ट्रीय चाचणी संस्थेनं फेटाळला आहे. विद्यार्थी आणि त्यांच्या पालकांमधल्या परीक्षेबाबतच्या तणावाचा गैरफायदा घेऊन अशा अफवा पसरवणाऱ्या संघटित टोळ्यांचं हे काम असल्याचं एनटीएनं समाजमाध्यमावरच्या पोस्टमध्ये म्हटलं आहे. परीक्षा प्रक्रियेची विश्वासार्हता अबाधित असून उमेदवारांना सुरक्षित आणि निष्पक्ष पद्धतीनं परीक्षा देता यावी यासाठीच्या उपाययोजना करण्यात आल्याचं यात म्हटलं आहे. परीक्षेबाबतची समाजमाध्यमांवरची आक्षेपार्ह सामग्री तात्काळ ओळखून सायबर गुन्हे शाखेला त्याबाबत माहिती दिली जात असून संबंधित प्लॅटफॉर्म विरोधात कारवाई केली जाईल. उमेदवार आणि त्यांच्या पालकांनी अशा कोणत्याही संदेशाला प्रतिसाद देऊ नये, त्यासाठी पैसे देऊ नयेत आणि ते पुढे पाठवू नयेत. तसंच उमेदवारांनी अफवांकडे दुर्लक्ष करावं आणि केवळ एनटीएचं अधिकृत संकेतस्थळ आणि माध्यमांद्वारे प्रसिद्ध झालेल्या अधिकृत माहितीवरच अवलंबून राहावं असं आवाहन एनटीएनं केलं आहे. सीबीएसई अर्थात केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाच्या यंदाच्या 12वीच्या परीक्षेसाठी निकाल पश्चात सेवा पुरवणाऱ्या पोर्टलवर आढळून आलेल्या त्रुटींची पडताळणी आणि प्रश्नपत्रिकेच्या पुनर्मूल्यांकनासाठी अर्ज दाखल करण्याचा आज शेवटचा दिवस आहे. हे पोर्टल आज मध्यरात्रीपर्यंत खुलं राहणार असून विद्यार्थ्यांनी मुदत संपण्यापूर्वी आपले अर्ज पूर्ण करून सादर करावेत असं सीबीएसईनं समाजमाध्यमावरच्या पोस्टमध्ये म्हटलं आहे. परीक्षा आणि प्रवेश परीक्षांमध्ये होत असलेल्या कथित अनियमितता आणि पेपर फुटीची जबाबदारी घेऊन केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान त्यांच्या पदाचा राजीनामा देईपर्यंत आपलं आंदोलन चालूच राहील असं काँग्रेस जनता पक्षाचे संस्थापक अभिजित दिपके यांनी म्हटलं आहे. आपल्या पक्षाच्या नेतृत्वाखाली काल नवी दिल्लीत केलेल्या निदर्शनात सुमारे 7,000 लोक सहभागी झाले होते आणि हे आंदोलन यशस्वी झालं असा दावा त्यांनी केला. हे आंदोलन लवकरच देशव्यापी करणार असल्याचं त्यांनी आज छत्रपती संभाजीनगर इथं वार्ताहरांशी बोलताना सांगितलं. राज्यसभेच्या येत्या 18 जूनला होणाऱ्या निवडणुकीसाठी तेलगू देसम पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष एन चंद्राबाबू नायडू यांनी आज आपल्या 3 उमेदवारांच्या नावांची घोषणा केली. यामध्ये उद्योजक सना सतीश, शिक्षणतज्ज्ञ भाष्यम रामकृष्ण आणि पक्षाच्या समाजमाध्यम खात्याचे प्रमुख चिंता कायाला विजय यांचा

समावेश आहे. आंध्र प्रदेशात रिक्त होणाऱ्या 4 जागांपैकी एक जागा जनसेना पक्षाला देण्यात आली असून त्यांनी निवडणुकीसाठी लिंगमनेनी रमेश यांना आपला उमेदवार म्हणून नामनिर्देशित केलं आहे. इंडिया आघाडीच्या उद्या होणाऱ्या बैठकीत पक्षाच्या वतीनं खासदार जॉन ब्रिटास सहभागी होणार असल्याचं मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षानं आज जाहीर केलं. केरळ विधानसभा निवडणुकीत माकपचे नेते पिनराई विजयन यांच्यावर भाजपासोबत लागेबंधे असल्याचा आरोप काँग्रेस नेते राहुल गांधी आणि मल्लिकार्जुन खरगे यांच्यासह राज्यातल्या नेत्यांनी केला होता. याबाबत माकप महासचिव एम ए बेबी यांनी मल्लिकार्जुन खरगे यांना पत्र लिहून नाराजी व्यक्त केली आहे. असे आरोप आघाडी धर्माशी विसंगत आहेत असं ते म्हणाले. काँग्रेसकडून अद्याप कोणतंही स्पष्टीकरण आलं नसून आपण स्पष्टीकरणाच्या प्रतीक्षेत आहोत असं बेबी यांनी म्हटलं आहे. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. भारत आणि इंडोनेशिया दरम्यानच्या द्विपक्षीय संबंधांमध्ये गेल्या 4 वर्षांच्या काळात लक्षणीय सुधारणा झाल्याचं परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉ एस जयशंकर यांनी म्हटलं आहे. ते आज नवी दिल्ली इथं भारत इंडोनेशिया संयुक्त आयोगाच्या 4थ्या बैठकीला संबोधित करत होते. भारत इंडोनेशिया दरम्यानच्या द्विपक्षीय संबंधांना गेल्या वर्षी 75 वर्ष पूर्ण झाली असून या बैठकीत राजकारण, संरक्षण, सुरक्षा, सागरी क्षेत्र, व्यापार आणि गुंतवणूक, आरोग्य, औषध निर्माण, अन्नसुरक्षा, पर्यटन तसंच शिक्षण आणि सांस्कृतिक सहकार्य यासारख्या द्विपक्षीय सहकार्याच्या विविध क्षेत्रांवर सविस्तर चर्चा करण्यासाठी आपण उत्सुक असल्याचं ते यावेळी म्हणाले. आज जागतिक अन्न सुरक्षा दिवस आहे. संयुक्त राष्ट्रांची अन्न आणि कृषी संघटना दरवर्षी 7 जून रोजी जगभरातल्या विविध आरोग्यविषयक आणि नागरी संस्थांबरोबर हा दिवस साजरा करते. समस्येपासून समाधानापर्यंत सर्वत्र सुरक्षित अन्न ही यंदाची संकल्पना आहे. नागरिकांच्या सुरक्षित भविष्यासाठी सुरक्षित आणि आरोग्यदायक अन्न उपलब्ध करून द्यायला सरकार वचनबद्ध असल्याचं केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री जगत प्रकाश नड्डा यांनी जागतिक अन्न सुरक्षा दिनानिमित्त जारी केलेल्या संदेशात म्हटलं आहे. राष्ट्रीय पुरस्कार विजेता मल्याळी अभिनेता सलीम कुमार यांचं काल कोची इथं निधन झालं. ते 57 वर्षांचे होते. त्यांच्यावर गेल्या अनेक दिवसांपासून उपचार सुरू होते. आपल्या 3 दशकांच्या अभिनयाच्या कारकिर्दीत सलीम कुमार यांनी जवळपास 350 चित्रपटात काम केलं. ते आपल्या विनोदी शैलीसाठी ओळखले जात असत. अदामिन ते मकन अबू या चित्रपटातल्या भूमिकेसाठी त्यांना राष्ट्रीय पुरस्कारानं गौरवण्यात आलं होतं. अचनू रंगता विदू या चित्रपटातल्या भूमिकेसाठी त्यांना सहाय्यक सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा राज्य पुरस्कार मिळाला होता. तसंच अलयुम निजनुम या सिनेमातल्या भूमिकेसाठी सर्वोत्कृष्ट विनोदी नटाचा पुरस्कार मिळाला होता. सलीम कुमार यांनी तमिळ, ओडिया आणि बंगाली चित्रपटातही काम केलं आहे. सलीम कुमार यांच्यात कोणत्याही प्रकारची भूमिका साकारण्याची क्षमता होती अशा शब्दात केरळचे मुख्यमंत्री व्ही.डी. सतीशन यांनी त्यांचा गौरव केला आणि आदरांजली वाहिली. इराणचे केवळ हल्ल्यासाठी वापरले जाणारे 2 वन वे ड्रोन आपण नष्ट केले असून होर्मुझच्या सामुद्रधुनीतल्या आंतरराष्ट्रीय सागरी वाहतुकीसाठी ते धोकादायक असल्याचं अमेरिकेच्या मध्यवर्ती संस्थेनं जारी केलेल्या निवेदनात म्हटलं आहे. अमेरिकन लष्कर पूर्णपणे सतर्क असून या पट्ट्यातलं कोणतंही आव्हान परतवून लावण्यासाठी सक्षम असल्याचं म्हटलं आहे. दरम्यान अमेरिका आणि इराण दरम्यान शांतता प्रस्थापित करण्याच्या उद्देशानं वाटाघाटी करण्यासाठी पाकिस्तानचे गृहमंत्री मोहसिन नक्वी काल तेहरानला पोहोचले. फ्रेंच ओपन टेनिस स्पर्धेत महिला एकेरीत 8व्या मानांकित 19 वर्षीय मीरा अँड्रीवानं पोलंडच्या माया व्हालिन्स्काचा 6-3, 6-2 अशा सरळ सेटमध्ये पराभव करत स्पर्धेचं विजेतेपद पटकावलं. हा अंतिम सामना अवघ्या 1 तास 22 मिनिटात संपला. पुरुष एकेरीत आज जर्मनीच्या अलेक्झांडर झ्वेरेव आणि इटलीच्या फ्लाविओ कोबोली यांच्यात सामना खेळला जाणार आहे. दोन्ही खेळाडू त्यांच्या कारकिर्दीतल्या पहिल्या ग्रँडस्लॅम पदकासाठी खेळणार आहेत. ठळक बातम्या पुन्हा एकदा.
घरगुती एलपीजी सिलेंडरच्या दरात 29 रुपयांची वाढ. येत्या 21 जूनला होणाऱ्या नीट यूजी पुनर्परीक्षेची प्रश्नपत्रिका फुटल्याचा दावा एनटीएनं फेटाळला. अफवांवर विश्वास न ठेवण्याचं आवाहन. राष्ट्रीय पुरस्कार विजेता मल्याळी अभिनेता सलीम कुमार यांचं निधन. आणि फ्रेंच ओपन टेनिस स्पर्धेत महिला एकेरीत 19 वर्षीय मीरा अँड्रीवानं पटकावलं विजेतेपद. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया 3 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.

0: श्रोते हो, तुम्ही आता ऐकत आहात ती अज्ञात मुंबईची वरळीच्या बांधाची गोष्ट। ह्याच्या पुढच्या भागांमध्ये आम्ही वेगवेगळ्या तुम्हाला माहित नसलेल्या अशा गोष्टी घेऊन येतोय, म्हणजे राणीच्या बागेची गोष्ट, राणीच्या पुतळ्याची गोष्ट आणि मुंबईतल्या सगळ्यात पहिल्या #5star हॉटेलची गोष्ट।
1: अज्ञात मुंबई हा कार्यक्रम आपल्याला ऐकायला मिळेल सकाळी 7:45 FM रेनबो वर आणि सकाळी 9 अस्मिता वाहिनीवर
0: आणि एनी टाइम न्यूज ऑन AIR या ऍप वर। कधी कु

0: आकाशवाणी FM रेनबो 107.1 मेगाहर्ट्ज म्युझिकली योर्स।
1: मंडळी आपण ऐकत आहात न्यूज ऑन एअर ॲप आणि 107.1 मेगाहर्ट्सवर आकाशवाणी मुंबई केंद्राची FM रेनबो वाहिनी। नमस्कार मंडळी, दुपारचे 2:30 झाली आहेत आणि मी तुमची रेडिओ सखी अश्विनी घोरपडे तुम्हा सर्वांचं चला दोस्त हो बोलू काही या कार्यक्रमात मनपूर्वक स्वागत करते। मंडळी, आज 7 जून आहे। आंतरराष्ट्रीय स्तरावर आजचा दिवस जागतिक अन्न सुरक्षा दिन म्हणजेच वर्ल्ड फूड सेफ्टी डे म्हणून साजरा केला जातो। जेव्हा आपण अन्न सुरक्षेचा विचार करतो तेव्हा आपल्या डोळ्यासमोर येते ती अन्नाची शुद्धता, स्वच्छता आणि आरोग्य। पण मंडळी, अन्न केवळ आपल्या शरीराचं पोषण करत नाही तर ते मानवी संस्कृतीच्या प्रवासाचा आरसा आहे। आज आपण जे काही पदार्थ रोज अत्यंत आवडीने खातो त्यातील प्रत्येक पदार्थाला स्वतःचा एक इतिहास आहे, शेकडो वर्षांचा प्रवास आहे। आजच्या या कार्यक्रमात आपण आपल्या स्वयंपाकघरातील अशाच काही महत्त्वाच्या पाहुण्यांचा इतिहास जाणून घेणार आहोत, ज्यांचा उगम अत्यंत रंजक पद्धतीने झालाय, जे पदार्थ आज आपल्या जगण्याचा अविभाज्य भाग बनलेत। पण हे पदार्थ आपल्या ताटात कसे आले, त्यांचा प्रवास कसा झाला आणि यासोबतच आजच्या आधुनिक युगात अन्नाची सुरक्षा राखणं किती गरजेचं आहे यावर आज आपण बोलणार आहोत। मंडळी, अन्न सुरक्षा म्हणजे फक्त जंतुविरहित अन्न नाही तर अन्नाचा इतिहास समजून घेऊन निसर्गाने आपल्याला दिलेल्या या दानाची योग्य ती जपणूक करणं आणि अन्नाची नासाडी रोखणं हा सुद्धा त्याचाच एक भाग आहे। तर आता कार्यक्रमाला सुरुवात करूयात, त्याआधी एक गाणं ऐकूयात आणि मग पुढे पाहूयात।

0: मंडळी, आता आपण बोलणार आहोत अशा पदार्थाबद्दल जो सर्वांचाच आवडता आहे, म्हणजे आज भाजी कोणती करावी हा प्रश्न जेव्हा घरात पडतो ना, तेव्हा सगळ्यात पहिला पर्याय डोळ्यासमोर येतो तो म्हणजे बटाटा. पण मंडळी, हे ऐकून तुम्हाला आश्चर्य नक्कीच होणार आहे की 17व्या शतकापूर्वी भारतामध्ये बटाटा हा पदार्थ अस्तित्वातच नव्हता. येस, हे अगदी खरं आहे. बटाट्याचं मूळ उगमस्थान दक्षिण अमेरिकेतील पेरू आणि बोलिव्हिया या हा प्रदेश आहे. तिथे 1000 वर्षांपूर्वी जंगलातील समुदाय या कंदाची शेती करत असत. 16व्या शतकात जेव्हा स्पॅनिश खलाशी दक्षिण अमेरिकेत पोहोचले तेव्हा त्यांनी हा पदार्थ युरोपात आणला. सुरुवातीला युरोपियन लोक याला खाण्यास नकार द्यायचे, पण हळूहळू दुष्काळाच्या काळात बटाटा हा तिथल्या गरजूंचा मुख्य आधार बनला. भारतात बटाटा आणण्याचं श्रेय पोर्तुगीज खलाशांना जातं. 17व्या शतकाच्या सुरुवातीला त्यांनी भारताच्या पश्चिमेकडील किनारपट्टीवर बटाट्याची लागवड सुरू केली. पोर्तुगीज भाषेत याला बटाटा म्हटलं जायचं आणि तोच शब्द आपल्या मराठी भाषेत जसाच्या तसा रूढ झाला. पुढे 18व्या शतकात जेव्हा ब्रिटिशांचं राज्य आलं तेव्हा त्यांनी बंगालच्या मैदानी प्रदेशात आणि उत्तर भारताच्या डोंगराळ भागात बटाट्याची व्यावसायिक शेती मोठ्या प्रमाणावर सुरू केली. आज भारत हा जगातला दुसरा सगळ्यात मोठा बटाटा उत्पादक देश आहे. बरं, जागतिक अन्न सुरक्षा दिनाच्या निमित्तानं बटाट्याबद्दल महत्त्वाची गोष्ट म्हणजे, बटाटा जेव्हा जुना होतो ना किंवा त्याला मोड येतात तेव्हा त्यात सोलानाईन नावाचं एक विषारी केमिकल तयार होतं. ते खाणं आरोग्यासाठी घातक ठरू शकतं. त्यामुळे अन्न सुरक्षिततेचा पहिला नियम म्हणजे योग्य प्रमाणातच पदार्थ खरेदी करणं, पदार्थ तपासून घेणं आणि पदार्थ फेकण्यात जाणार नाही याची काळजी घेणं.
1: हाय तर हा साऱ्या गावाचा हाय मोठा दिलवाला, अरे मैतर हा साऱ्या गावाचा हाय मोठा दिलवाला.

राम राम केला दादा मिया सलाम तुम्हाला दादा बाबा ना राम राम केला दादा मिया सलाम तुम्हाला सारे लोकात

मंडळी आता आपण वळूयात स्वयंपाक घरात फोडणी देताना घरात दरवळणाऱ्या त्या खास सुगंधाकडे, म्हणजेच हिंग। डाळ सांबर किंवा आमटीला जोपर्यंत हिंगाची फोडणी बसत नाही तोपर्यंत जेवणाला चव येत नाही, नाही का? पण मंडळी तुम्हाला हे माहिती आहे का, हिंग हे कोणत्याही झाडाचं फळ किंवा पान नाही आहे, तर फेरुला नावाच्या वनस्पतीच्या मुळांमधून निघणारा तो एक डिंक किंवा रस असतो। हे झाड प्रामुख्याने अफगाणिस्तान, इराण, उझबेकिस्तान आणि कझाकिस्तानच्या थंड आणि कोरड्या डोंगराळ भागात आढळतं। इतिहासकारांच्या मते जेव्हा सम्राट सिकंदर याने भारतावर स्वारी केली तेव्हा त्याच्या सैन्याने हिंदूकुश पर्वतरांगांमध्ये या वनस्पतीचा शोध लावला। सुरुवातीला त्यांनी याला एका प्राचीन युरोपियन औषधी वनस्पतीचा पर्याय मानलं आणि हळूहळू हा पदार्थ व्यापारी मार्गाने भारतात आला। भारतात हिंगाचा प्रवेश साधारणपणे इसवी सन पूर्व 4th शतकात झाला। आयुर्वेदात हिंगाला हिंगू म्हटलं गेलं असून त्याचे पाचक गुणधर्म मोलाचे मानले गेलेत। गंमत म्हणजे जगातील एकूण हिंग उत्पादनापैकी तब्बल 70-80% हिंग एकटा भारत देश फस्त करतो। एवढा वापर असूनही 2020 सालापर्यंत भारतात हिंगाची शेती केली जात नव्हती, आपण तो पूर्णपणे आयात करत होतो। 2020 मध्ये पहिल्यांदा हिमाचल प्रदेशातील खोऱ्यात वैज्ञानिक पद्धतीने हिंगाची लागवड सुरू करण्यात आली। अन्न सुरक्षेच्या दृष्टीने बघितलं तर बाजारात मिळणारा हिंग हा अनेकदा 100% शुद्ध नसतोच। हिंगाचा तीव्र वास कमी करण्यासाठी आणि त्याची पावडर बनवण्यासाठी त्यात बहुतेकदा गव्हाचे पीठ किंवा डिंक मिसळला जातो, ज्याला कंपाऊंडेड हिंग म्हणतात। शुद्ध हिंग हा खड्याच्या स्वरूपात असतो। यावरून जागतिक अन्न सुरक्षा दिनाचा संदेश असा आहे की मंडळी आपण जे काही पदार्थ वापरतो खातो त्यांची शुद्धता तपासणं आवश्यक आहे। भेसळयुक्त पदार्थ आपल्या पोटाचं आरोग्य बिघडू शकतात, नाही का?

आता आपण अशा एका पदार्थाबद्दल बोलणार आहोत ज्याने संपूर्ण जगाला गोड केलंय आणि ज्याचा शोध अभिमानाने आपल्या भारतातच लागलाय. तो पदार्थ म्हणजे साखर. थोडा प्राचीन काळ पाहिला तर संपूर्ण जगाला गोड चवीसाठी फक्त एकच नैसर्गिक स्रोत माहीत होता, तो म्हणजे मध. तसंच भारतात उसाची शेती हजारो वर्षांपासून केली जाते. ऋग्वेदात आणि महाभारतात उसाचा उल्लेख इक्षू या नावाने आढळतो. सुरुवातीला लोक फक्त उसापासून गूळ बनवत असत, पण साधारण 350 आसपास काही भारतीयांनी उसाच्या रसापासून पांढरे स्फटिक म्हणजेच खडीसाखर बनवण्याचं तंत्रज्ञान विकसित केलं. यामुळे साखर दीर्घकाळ साठवणं आणि वाहतूक करणं सोपं झालं. संस्कृत भाषेमध्ये या साखरेच्या तुकड्यांना शर्करा म्हटलं जायचं, ज्यावरून पुढे शर्करा या संस्कृत शब्दावरून अरबी भाषेत सुक्कर आणि इंग्रजीत शुगर हे शब्द तयार झाले. आज साखर आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग आहे, पण आधुनिक काळात अन्न सुरक्षेचा नियम सांगतो की अतिप्रमाणात रिफाईंड पांढरी साखर खाणं हे आरोग्यासाठी संथ विषासारखं म्हणजेच स्लो पॉइझनसारखं काम करतं. कारण साखरेला पांढरा शुभ्र रंग देण्यासाठी अनेकदा सल्फर सारख्या रसायनांचा वापर केला जातो. त्यामुळे आजच्या अन्न सुरक्षा दिनी आपण असे पदार्थ ज्यांचा अतिवापर शरीराला घातक आहे त्यांचा वापर मर्यादित ठेवण्याचा आणि नैसर्गिक पर्यायांकडे वळण्याचा विचार केला पाहिजे, नाही का? तर मंडळी, जागतिक अन्न सुरक्षा दिनाच्या निमित्ताने आपण सर्वांनीच काही सहज सोपे संकल्प केले पाहिजेत. जसं आधी सांगितल्याप्रमाणे, बाजारातून अन्न पदार्थ खरेदी करताना त्याची गुणवत्ता आणि एक्सपायरी डेट नक्की तपासूयात. हॉटेलमध्ये किंवा स्ट्रीट फूड खाताना चवीपेक्षा स्वच्छतेला प्राधान्य देऊयात. आपल्या ताटात अन्न तितकंच घेऊ जितकं आपल्याला हवंय, कारण आपण पाहिलंय की अन्नाचा एक दाना आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी शेकडो वर्षांचा इतिहास आणि अर्थात शेतकऱ्यांची अफाट मेहनत आहे. खरं तर अन्नाचा आदर करणं हीच खरी अन्न सुरक्षा आहे, नाही का? बरं मंडळी, काही श्रोत्यांनी या कार्यक्रमात प्रतिक्रिया दिल्या, सहभाग घेतला, पटकन त्यांची नावं सांगते मी. पंकज मोहोड, गुलाब गायकवाड, संजय पाटील, रजनीकांत पाटील, प्रणव शिंदे, विठ्ठल मसलेकर, मिलेश राऊत, श्रेय राऊत, आर्य राऊत, श्रीपाद जोशी, चंद्रशेखर मुळेकर, किशोर पेडणेकर, मंगेश म्हात्रे आणि नीलांबरी कुलकर्णी, प्रमोद राऊत, शुभलक्ष्मी मस्तकार. तर मंडळी, यासोबतच चला दोस्त हो मध्ये वेळ झाली आहे इथेच थांबण्याची. 3 बातम्या आणि 3:10 पुन्हा भेटूया आपल्या सप्तरंगी साथ या कार्यक्रमात.

आकाशवाणी मुंबई राजश्री आगाशे प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. घरगुती एलपीजी सिलेंडरच्या दरात 29 रुपयांची वाढ. येत्या 21 जूनला होणाऱ्या नीट यूजी पुनर्परीक्षेची प्रश्नपत्रिका फुटल्याचा दावा एनटीएनं फेटाळला. अफवांवर विश्वास न ठेवण्याचं आवाहन. नाशिक जिल्ह्यात सर्व बाजार समित्यांमध्ये उद्यापासून कांदा खरेदी सुरू होणार. आणि 15 जूनपर्यंत राज्यात मान्सूनच्या प्रगतीचा वेग मंदावणार असल्यामुळे पेरणीची घाई न करण्याचं कृषी विभागाचं आवाहन. स्वयंपाकाच्या घरगुती एलपीजी सिलेंडरच्या दरात 29 रुपयांची वाढ करण्यात आली. 14 किलोच्या सिलेंडरच्या दरातली ही वाढ आजपासून लागू होणार आहे. गेल्या 3 महिन्यातली ही दुसरी दरवाढ आहे. या वाढीमुळे दिल्लीत घरगुती एलपीजी सिलेंडरचे दर 913 वरून 942 रुपये झालेत, तर मुंबईत सिलेंडरचे दर 912.50 रुपयावरून 941.50 रुपये इतके झालेत. आंतरराष्ट्रीय स्तरावर स्वयंपाकाच्या गॅसच्या दरात मोठी वाढ होत असली तरी भारतात एलपीजी सिलेंडर जागतिक स्तरावर सर्वात कमी दरात मिळत असल्याचं केंद्र सरकारनं म्हटलंय. अमेरिका, कॅनडा आणि ऑस्ट्रेलियासारख्या विकसित अर्थव्यवस्थांच्या तुलनेत भारतात एलपीजी स्वस्त आहे असं केंद्रीय पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयाच्या निवेदनात म्हटलंय. जागतिक ऊर्जा बाजारातल्या अस्थिरतेपासून ग्राहकांचं संरक्षण करण्यासाठी सरकारनं स्वतः वाढीव किमतीचा मोठा वाटा उचललाय असं यात म्हटलंय. येत्या 21 जूनला होणाऱ्या नीट यूजी 2026 या पुनर्परीक्षेची प्रश्नपत्रिका फुटल्याचा दावा एनटीए अर्थात राष्ट्रीय चाचणी संस्थेनं फेटाळलाय. विद्यार्थी आणि त्यांच्या पालकांमधल्या परीक्षेबाबतच्या तणावाचा गैरफायदा घेऊन अशा अफवा पसरवणाऱ्या संघटित टोळ्यांचं हे काम असल्याचं एनटीएनं समाजमाध्यमावरच्या पोस्टमध्ये म्हटलंय. परीक्षा प्रक्रियेची विश्वासार्हता अबाधित असून उमेदवारांना सुरक्षित आणि निष्पक्ष पद्धतीनं परीक्षा देता यावी यासाठीच्या उपाययोजना करण्यात आल्याचं यात म्हटलंय. सीबीएसई अर्थात केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाच्या यंदाच्या 12वीच्या परीक्षेसाठी निकाल पश्चात सेवा पुरवणाऱ्या पोर्टलवर आढळून आलेल्या त्रुटींची पडताळणी आणि प्रश्नपत्रिकेच्या पुनर्मूल्यांकनासाठी अर्ज दाखल करण्याचा आज शेवटचा दिवस आहे. हे पोर्टल आज मध्यरात्रीपर्यंत खुलं राहणार असून विद्यार्थ्यांनी मुदत संपण्यापूर्वी आपले अर्ज पूर्ण करून सादर करावेत असं सीबीएसईनं समाजमाध्यमावरच्या पोस्टमध्ये म्हटलंय. नाशिक जिल्ह्यात सर्व बाजार समित्यांमध्ये उद्यापासून कांदा खरेदी प्रक्रिया सुरू होणार आहे. अन्न नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांच्या अध्यक्षतेखाली काल जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीत याबाबतचे निर्देश जारी करण्यात आले. नाफेड आणि एनसीसीएफ मार्फत खरेदी केल्या जाणाऱ्या कांद्याचे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यात 72 तासांच्या आत जमा करण्याचे निर्देशही त्यांनी यावेळी दिले. शेतकऱ्यांची गैरसोय टाळण्यासाठी खरेदी केलेल्या कांद्याच्या वाहतूक आणि हमालीचा खर्च नाफेडनंच करावा असं त्यांनी स्पष्ट केलं. जिल्ह्यातल्या बाजार समित्यांचे पदाधिकारी, नाफेडचे अधिकारी आणि अंमलबजावणी संस्थांचे प्रतिनिधी या बैठकीला उपस्थित होते. आगामी विधान परिषद निवडणुकीत भाजपा नेत्यांकडून महाविकास आघाडीच्या उमेदवारांना आमिषं दाखवली जात असल्याचा आरोप काँग्रेस नेते माजी मंत्री अमित देशमुख यांनी केलाय. ते काल लातूरमध्ये वार्ताहर परिषदेत बोलत होते. काही उमेदवारांना भाजपा भीती दाखवून निवडणुकीतून माघार घ्यायला भाग पाडत असल्याचा दावाही त्यांनी यावेळी केला. दरम्यान काँग्रेसचे लातूर धाराशिव बीड मतदारसंघाचे उमेदवार महेश देशमुख यांनीही भाजपावर आमिष दाखवल्याचा आरोप यावेळी केला. छत्रपती संभाजीनगर शहरात क्रांती चौकात आज सकाळी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं महागाई विरोधात जन आक्रोश आंदोलन करण्यात आलं. या आंदोलनाचं नेतृत्व विधान परिषदेचे माजी विरोधी पक्षनेते आमदार अंबादास दानवे यांनी केलं. यावेळी महंगाई के अच्छे दिन असं म्हणत केंद्र सरकारविरोधात घोषणाबाजी करण्यात आली. पक्षाचे पदाधिकारी, नगरसेवक तसंच स्थानिक नेत्यांची यावेळी उपस्थिती होती. परीक्षा आणि प्रवेश परीक्षांमध्ये होत असलेल्या कथित
अनियमितता आणि पेपरफुटीची जबाबदारी घेऊन केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान त्यांच्या पदाचा राजीनामा देईपर्यंत आपलं आंदोलन चालूच राहील असं काँग्रेस जनता पक्षाचे संस्थापक अभिजित दिपके यांनी म्हटलंय. आपल्या पक्षाच्या नेतृत्वाखाली काल नवी दिल्लीत केलेल्या निदर्शनात सुमारे 7,000 लोक सहभागी झाले होते आणि हे आंदोलन यशस्वी झालं असा दावा त्यांनी केला. हे आंदोलन लवकरच देशव्यापी करणार असल्याचं त्यांनी आज छत्रपती संभाजीनगर इथं वार्ताहरांशी बोलताना सांगितलं. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर

स्वरूपाच्या पावसाचा अंदाज आहे, मात्र त्यानंतर 15 जून पर्यंत पावसाच्या प्रगतीचा वेग कमी राहील अशी शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. या पार्श्वभूमीवर हे आवाहन करण्यात आलं आहे. उन्हाच्या वाढत्या झळांमुळे अकोला जिल्ह्यातल्या काटेपूर्णा आणि वान या दोन प्रमुख धरणांच्या पाणीसाठ्यात झपाट्यानं घट होते. काटेपूर्णा धरणात सध्या केवळ 32% उपयुक्त पाणीसाठा शिल्लक राहिला आहे. या धरणातून अकोला आणि मूर्तिजापूर या दोन मोठ्या शहरांना आणि आसपासच्या परिसराला पाणीपुरवठा केला जातो. वाशिम जिल्ह्यातले ग्रामीण कथा आणि कादंबरीकार बाबाराव मुसळे यांनी सुरू केलेला कला गंगा ग्रामीण कादंबरी पुरस्कार यंदा छत्रपती संभाजीनगर इथले युवा लेखक ऋषिकेश गुल्हार यांच्या रानोबाचा माळ या कादंबरीला जाहीर झालाय. काल संध्याकाळी सावित्रीबाई फुले महाविद्यालयात झालेल्या समारंभात मान्यवरांच्या हस्ते गुल्हार यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. 10,000 रुपये रोख आणि स्मृतिचिन्ह असं या पुरस्काराचं स्वरूप आहे. राज्यभरातून प्राप्त झालेल्या 14 ग्रामीण कादंबऱ्यांमधून या कादंबरीची निवड करण्यात आली. धुळे जिल्ह्यात अवैध दारू निर्मिती वाहतूक आणि विक्रीविरोधात राज्य उत्पादन शुल्क विभागानं मोठी मोहीम हाती घेतली असून काल धनगरवाडी शिवारात केलेल्या छापेमारीत 8,16,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. या प्रकरणी 33 जणांविरोधात गुन्हे दाखल झाले आहेत. पालघर शहरातल्या गणेशकुंड परिसरात काल रात्री कंटेनरची धडक लागून एका युवतीचा मृत्यू झाला. कंटेनर चालकाला पोलिसांनी ताब्यात घेतलं असून त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केलाय. नवी मुंबईत घणसोली इथं काल रात्री एका घरात आग लागून झालेल्या दुर्घटनेत 4 जण जखमी झाले. अग्निशमन दलानं 3 तासात आगीवर नियंत्रण मिळवलं आणि 10 जणांना सुरक्षितपणे बाहेर काढलं. जखमींवर जवळच्या रुग्णालयात उपचार सुरू असल्याची माहिती आपत्ती व्यवस्थापन विभागानं दिली. अनुसूचित जातींच्या उपवर्गीकरणाविरोधात अकोल्यात नुकतंच राज्यस्तरीय परिसंवादाचं आयोजन करण्यात आलं होतं. या परिसंवादात माजी समाज कल्याण मंत्री राजकुमार बडोले, राष्ट्रीय चर्मकार महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष बबनराव हुलप यांच्यासह विविध सामाजिक संघटनांचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते. केंद्र सरकारच्या फिट इंडिया अभियानांतर्गत आज राज्यात विविध ठिकाणी सायकल रॅली काढण्यात आली. वाशिम जिल्हा पोलीस दलातर्फे भव्य सायकल रॅलीचं आयोजन करण्यात आलं. या उपक्रमाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. सांगली पोलीस दल आणि जिल्हा क्रीडा कार्यालयांच्या वतीनं सांगली शहरातून सायकल रॅली काढण्यात आली. या सायकल रॅलीमध्ये पोलीस अधिकारी तसंच सायकलपटू, खेळाडू आणि नागरिक मोठ्या प्रमाणात सहभागी झाले होते. परभणी शहर पोलीस विभाग आणि सायकल प्रेमी नागरिकांनी आज शहरात सायकल रॅलीचं आयोजन केलं होतं. न्यू चंदीगड इथं सुरू असलेल्या भारत अफगाणिस्तान कसोटी क्रिकेट सामन्याच्या दुसऱ्या दिवशी आज भारतानं 564 धावांवर डाव घोषित केला. कर्णधार शुभमन गिलनं 126 धावा केल्या तर KL राहुलनं 100 धावांचं योगदान दिलं. फ्रेंच ओपन टेनिस स्पर्धेत महिला एकेरीत 8व्या मानांकित 19 वर्षीय मीरा अँड्रीवानं पोलंडच्या माया व्हालेन्सकाचा 6-3, 6-2 अशा सरळ सेटमध्ये पराभव करत स्पर्धेचं विजेतेपद पटकावलं. हा अंतिम सामना अवघ्या 1 तास 22 मिनिटात संपला. ठळक बातम्या पुन्हा एकदा. घरगुती एलपीजी सिलेंडरच्या दरात 29 रुपयांची वाढ. येत्या 21 जूनला होणाऱ्या नीट UG पुनर्परीक्षेची प्रश्नपत्रिका फुटल्याचा दावा NTA नं फेटाळला. अफवांवर विश्वास न ठेवण्याचं आवाहन. नाशिक जिल्ह्यात सर्व बाजार समित्यांमध्ये उद्यापासून कांदा खरेदी सुरू होणार आणि 15 जूनपर्यंत राज्यात मान्सूनच्या प्रगतीचा वेग मंदावणार असल्यानं पेरणीची घाई न करण्याचं कृषी विभागाचं आवाहन. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 5 वाजता आकाशवाणी मुंबईच्या पुढच्या बातमीपत्रात. नमस्कार.

0: आकाशवाणी FM रेनबो 107.1 मेगाहर्ट्ज म्युझिकली योर्स.
1: मंडळी आपण ऐकत आहात न्यूज ऑन एअर ॲप आणि 107.1 मेगाहर्ट्जवर आकाशवाणी मुंबई केंद्राची FM रेनबो वाहिनी.

मंडळी, आपल्या दैनंदिन धावपळीच्या आणि तणावाच्या आयुष्यात मनाला उभारी देण्याचं काम जर कोण करत असेल ना, तर तो म्हणजे विनोद. आणि जेव्हा हा विनोद आपल्या मातृभाषेत म्हणजेच मराठीत आपल्यासमोर येतो, तेव्हा त्याची गोडी काही वेगळीच असते, नाही का? मराठी चित्रपट सृष्टीला सिच्युएशनल कॉमेडी आणि निखळ विनोदाचा एक अत्यंत समृद्ध असा इतिहास लाभलाय. पिढ्यानपिढ्या

बदलल्या, चित्रपट गृहांची जागा आता डिजिटल स्क्रीनने घेतली आणि त्याही पुढे जाऊन आज सोशल मीडियाच्या युगात रील्स आणि मीम्सच्या माध्यमातून हेच विनोद पुन्हा एका नव्या रूपाने आपल्यासमोर येत आहेत. पण या सगळ्या प्रवासात एक गोष्ट अजिबात बदललेली नाही, ती म्हणजे या विनोदांची आणि त्या अजरामर पात्रांची जादू. आजच्या या भागात आपण अशाच काही मराठी विनोदी चित्रपटांचा आणि त्यांच्या अत्यंत लोकप्रिय पात्रांचा प्रवास करणार आहोत, ज्यांनी संपूर्ण महाराष्ट्राला हसवून लोटपोट केलं होतं. कारण हसणं हेच आरोग्याचं आणि आनंदाचं खरं रहस्य आहे, नाही का? तर मंडळी, आता एक गाणं आणि मग पुढे सुरू करूयात.

मंडळी, आजच्या कार्यक्रमातला पहिला ऐतिहासिक चित्रपट म्हणजे सैराट. नागराज मंजुळे दिग्दर्शित हा चित्रपट जरी एक गंभीर रोमॅन्टिक ट्रॅजेडी असला तरी चित्रपटाच्या पहिल्या भागात जी सिच्युएशनल कॉमेडी दाखवली आहे ती अप्रतिम आहे. आपण सहसा आर्ची आणि परशाबद्दल बोलतो पण या चित्रपटात विनोदाची खरी धुरा सांभाळली होती ती परशाच्या दोन मित्रांनी. सल्या ज्याची भूमिका अरबाज शेखने केली होती आणि लंगड्या ज्याची भूमिका आकाश ठोसरच्या खऱ्या मित्रांनी

ने म्हणजेच तानाजी गळगुंडेने साकारली होती। या दोन पत्रांनी ग्रामीण भागातील मित्रांची निष्पाप हसण्याची आणि खिळवून ठेवणारी शैली अचूक पडद्यावर आणली। चित्रपटाच्या सुरुवातीला जेव्हा परशा आर्चीच्या प्रेमात पडतो तेव्हा हे दोन मित्र त्याला ज्या प्रकारे सल्ले देतात तो विनोद अत्यंत नैसर्गिक आहे। विशेषतः तानाजी गळगुंडेने साकारलेल्या लंगड्याच्या पात्राचे चालणे, त्याचे बोलणे आणि त्याचे वन लाइनर्स प्रचंड गाजले। जेव्हा परशा आर्चीला पत्र लिहिण्याचा प्रयत्न करतो तेव्हा लंगड्या त्याला स्वतःच्या स्टाईलमध्ये इंग्रजी आणि मराठी शब्दांची सरमिसळ करून जे सल्ले देतो तो सीन थिएटरमध्ये टाळ्या मिळून गेला। तसंच चित्रपटात आर्चीचा भाऊ प्रिन्स जेव्हा कॉलेजमध्ये येतो आणि त्याचा तो तोरा असतो त्यातून एक वेगळा राजकीय विनोद निर्माण होतो। आर्चीचा स्वतःचा एक डायलॉग मराठीत सांगितलेला कळत नाही, इंग्लिशमध्ये सांगू। हा डायलॉग जरी अत्यंत गर्विष्ट वाटत असला तरी इंटरनेटवर रील आणि मीम्सच्या स्वरूपात प्रचंड विनोदी पद्धतीने व्हायरल झाला आणि आजही तेवढाच कमाल वाटतो। लोक आजही कोणत्याही साध्या वादात हा डायलॉग वापरतात। नागराज मंजुळे यांनी कोणत्याही व्यावसायिक विनोदी नटाचा वापर न करता केवळ नवख्या कलाकारांकडून अत्यंत अस्सल आणि प्रामाणिक सिच्युएशनल कॉमेडी करून घेतली, हेच या चित्रपटाचं मोठं यश होतं आणि म्हणूनच हा चित्रपट आधुनिक काळातला एक मैलाचा डगर ठरला आहे।

मंडळी आता आपण पाहूयात दिग्दर्शक रवी जाधव यांचा टाइमपास नावाचा एक प्रचंड यशस्वी कौटुंबिक आणि विनोदी चित्रपट. या चित्रपटाची पार्श्वभूमी 1990 दशकातील मुंबईतील एका चाळीची आहे. चित्रपटाचा मुख्य नायक आहे दगडू, ज्याची भूमिका प्रथमेश परबने अतिशय हुबेहूब साकारली आहे. दगडू हा अभ्यासात ढ पण टपोरी भाषेत आणि मित्रांच्या कट्ट्यावर किंग असलेला मुलगा आहे. त्याला एका सुशिक्षित आणि शिस्तप्रिय घरातल्या मुलीवर म्हणजेच प्राजूवर प्रेम होतं. दगडूच्या पात्राची खरी ताकद म्हणजे त्याची अस्सल मुंबईया टपोरी भाषा, जी लेखक प्रियदर्शन जाधव यांनी अतिशय सुंदरपणे लिहिली आहे. दगडूने चित्रपटात बोललेले डायलॉग आजही तरुणाईच्या गळ्यातील ताई देत. त्याचा सर्वात मोठा व्हायरल डायलॉग म्हणजे आई बाबांची आणि साईबाबा शपथ. त्यानंतर एक डायलॉग नव्हता, तो एक सीन होता. संपदा लिहायचं होतं त्याला आणि त्यांनी सानपाडा लिहिलं होतं. तर हा सीन, हे डायलॉग इतके लोकप्रिय झाले आहेत की त्या काळात प्रत्येक वाहनावर आणि सोशल मीडिया स्टेटसवर हेच डायलॉग दिसत होते. दगडूचा दुसरा सर्वात मोठा वन लाइनर म्हणजे हम गरीब हुए तो क्या हुआ, दिल से हम अमीर है, हम जिएंगे भी अपनी मर्जी से और तुम पे मरेंगे भी अपने मर्जी से, चले हवान दे. आजही हा डायलॉग कमाल वाटतो ना. चित्रपटात दगडू जेव्हा प्राजूच्या कडक शिस्तीच्या वडिलांसमोर म्हणजेच शाकल समोर उभा राहतो तेव्हा त्या दोघांमधील भाषिक संघर्ष आणि सिच्युएशनल विनोद प्रेक्षकांना हसवून लोटपोट करतो. प्रथमेश परबच्या अचूक चेहऱ्यावरील हावभावांमुळे दगडू हे पात्र मराठी सिनेमाच्या इतिहासात अजरामर झालंय, हे नक्कीच.

मंडळी आता पाहूयात, दिग्दर्शक सुधीर कोपकर आणि महेश मांजरेकर यांनी मिळून बनवलेला दे धक्का हा कौटुंबिक आणि विनोदी चित्रपट। चित्रपटाची कथा फिरते जाधव कुटुंबांभोवती, जे आपल्या लहान मुलीच्या डान्स कॉम्पिटिशनच्या अंतिम फेरीसाठी कोल्हापूरहून मुंबईला एका जुन्या ट्रॅव्हलर गाडीतून निघतात। आणि या चित्रपटात मकरंद अनासपुरे यांनी मकरंद जाधव हे पात्र साकारलंय, तर महान अभिनेते शिवाजी साठम यांनी आजोबा आणि मेधा मांजरेकर यांनी आईची भूमिका केली आहे। या प्रवासात विनोदाचा अजून तडका दिला होता तो सिद्धार्थ जाधव यांनी। सिद्धार्थ जाधव आणि मकरंद अनासपुरे यांच्यातील जुगलबंदी, विशेषतः जेव्हा गाडी रस्त्यात खराब होते आणि पोलिसांपासून वाचण्यासाठी जे गोंधळ उडतात ते सीन्स अत्यंत विनोदी आहेत। मकरंद अनासपुरे यांचे संवाद फेकणे आणि स्क्रीनवरील त्यांचा साधेपणा प्रेक्षकांना खूप भावला। दे धक्काने मराठी सिनेमात कौटुंबिक भावना आणि निखळ विनोद यांचे एक अतिशय सुंदर समीकरण मांडलं, ज्याचे गारुड आजही कायम आहे। तर त्या चित्रपटाचं आता एक गाणं आपण ऐकणार आहोत।

दिग्दर्शक केदार शिंदे यांनी मराठी सिनेसृष्टीला एक अत्यंत वेगवान, लाऊड आणि कमालीचा विनोदी चित्रपट दिला, तो म्हणजे जत्रा। ह्याला गाड आणि त्याला गाड या चित्रपटाची कथा दोन गावांच्या वैराभोवती आणि तिथल्या जत्रेभोवती फिरते। या चित्रपटाने मराठी सिनेसृष्टीला एक अत्यंत प्रतिभावान आणि कमालीची ऊर्जा असलेला अभिनेता दिला, ज्याचे नाव आहे सिद्धार्थ जाधव। सिद्धार्थने या चित्रपटात सिद्धू नावाचं एक अविस्मरणीय पात्र साकारलं होतं, तर भरत जाधव मुख्य भूमिकेत मोन्या म्हणून होते। सिद्धार्थ जाधवने या पात्रासाठी जी फिजिकल कॉमेडी केली त्याला खरंच तोड नाही आहे। चित्रपटातील सर्वात प्रसिद्ध सिच्युएशन म्हणजे जेव्हा गावातली कोंबडी चोरीला जाते आणि त्यानंतर सुरू होणारा गोंधळ। या चित्रपटातलं गाणं कोंबडी पळाली प्रचंड गाजलं होतं। त्यासोबतच सिद्धार्थ आणि भरत जाधव यांचा तो धावपळीचा सीन आणि त्यांचे तोंडचे संवाद अत्यंत व्हायरल झाले। प्रत्येक सीन यूट्यूबवर आज कोट्यवधी वेळा पाहिला गेलाय। केदार शिंदे यांच्या दिग्दर्शनाची खासियत म्हणजे त्यांनी या चित्रपटात संवादापेक्षा पात्रांच्या बॉडी लँग्वेजमधून जास्त विनोद निर्माण केला। खरं तर या फिल्मचे सीन्स, डायलॉग आणि सर्वच पात्र आजही एव्हरग्रीन आहेत। म्हणजे मंडळी, मी तुम्हाला सांगू शकते, लहानपणी हा चित्रपट मी बऱ्याचदा पाहिलाय आणि आत्ताही जर मला कधी असा वेळ वगैरे मिळतो तर मी हा चित्रपट त्याच आवडीने पाहते।

तर मंडळी, आता मी ज्या चित्रपटाबद्दल बोलणार आहे, खरं तर या चित्रपटाबद्दल जितकं बोलावं तितकं कमीच आहे. मी सांगू शकते, हा चित्रपट बऱ्याच वेळा ऑन एअर आरजेकडून साजरा केला गेला आहे आणि श्रोते नेहमीच या चित्रपटाला भरभरून प्रेम देतात. मला आठवत आहे, मी जेव्हा पहिल्यांदा आपल्या एफ एम रेंबोवर आरजे रश्मी वारंगसोबत को होस्ट केलं होतं, त्यावेळी याच चित्रपटाचं सादरीकरण आम्ही केलं होतं. सचिन पिळगावकर दिग्दर्शित हा चित्रपट मराठी विनोदी सिनेसृष्टीला मानदंड मानला जातो, सिनेसृष्टीचा मानदंड मानला जातो. या चित्रपटातील प्रत्येक संवाद मैलाचा दगड आहे. धनंजय माने इथेच राहतात का, हा माझा बायको पार्वती, हे साधे संवाद आज इंटरनेटच्या युगात मीम जगतात अधिकृत राजा आहेत. या चित्रपटाची सर्वच पात्र, सर्वच डायलॉग इतके कमाल आहेत की त्याला तोडच नाही. अशी ही बनवा बनवी हा चित्रपट खरंच मराठी माणसाच्या DNA मध्ये रुजलेला आहे आणि तो पिढ्यानपिढ्या असाच व्हायरल राहील. बरोबर ना मंडळी? तर आता याच चित्रपटातलं एक गाणं आपण ऐकूया, कुणीतरी येणार गं.

मंडळी काळ बदलला, तंत्रज्ञान बदललं, चित्रपट बनवण्याच्या पद्धती बदलल्या, पण माणसाला निखळ हसवण्याची जी ताकद आपल्या जुन्या आणि श्रेष्ठ कलाकारांमध्ये होती ती आजही तितकीच ताजी आणि जिवंत आहे, नाही का? लक्ष्मीकांत बेर्डे आज आपल्यात नाहीत, पण त्यांचा तो निरागस चेहरा, त्यांची ती पार्वती किंवा झपाटलेला मधील तो घाबरलेला लक्षा आजही प्रत्येक मराठी माणसाच्या मनात घर करून आहे. अशोक सराफ यांच्या आवाजातील तो मिश्किल टोन आणि चेहऱ्यावरील हावभाव आजही आपल्याला जगण्याचं एक नवीन चैतन्य देऊन जातात. या सर्व कलाकारांनी आणि पडद्यामागील लेखकांनी आपल्या भाषेला आणि संस्कृतीला जे विनोदाचे वैभव दिलंय ते अभिमानास्पद आहे. आजचा हा नॉस्टेल्जियाचा प्रवास मराठी रंगभूमीचा झेंडा असाच अजरामर राहणार आहे. मंडळी, यासोबतच सप्तरंगी 7 मध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची. 3:58 बातम्या आणि 4 वाजता पुन्हा भेटूया आपल्या सांजेच्या पारी या कार्यक्रमात.

आपण ऐकत आहात ठळक बातम्या. स्वयंपाकघर स्वयंपाकासाठीच्या घरगुती LPG सिलेंडरच्या दरात 29 रुपयांची वाढ करण्यात आली आहे. 14 किलोच्या सिलेंडरच्या दरातील ही वाढ आजपासून लागू होणार आहे. गेल्या 3 महिन्यातली ही दुसरी दरवाढ आहे. या वाढीमुळे मुंबईत सिलेंडरचे दर 912.50 रुपयांवरून 941.50 रुपये इतके झाले आहेत. नाशिक जिल्ह्यात सर्व बाजार समित्यांमध्ये उद्यापासून कांदा खरेदी प्रक्रिया सुरू होणार आहे. अन्न नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत याबाबतचे निर्देश जारी करण्यात आले. नाफेड आणि NCCF मार्फत खरेदी केल्या जाणाऱ्या कांद्याचे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यात 72 तासांच्या आत जमा करण्याचे निर्देशही त्यांनी यावेळी दिले. नैऋत्य मोसमी पावसात राज्याचं आगमन झालं असलं तरी 15 जूनपर्यंत राज्यात मान्सूनच्या प्रगतीचा वेग मंद राहील, त्यामुळे शेतकऱ्यांनी पेरणीची घाई करू नये असं आवाहन कृषी आणि आपत्ती व्यवस्थापन विभागानं केलं आहे. फ्रेंच ओपन टेनिस स्पर्धेत पुरुष एकेरीत आज जर्मनीच्या अलेक्झांडर ज्वेरेत आणि इटली फ्लाविओ कोबोली यांच्यात सामना खेळला जाणार आहे. दोन्ही खेळाडू त्यांच्या कारकिर्दीत पहिल्या ग्रँड स्लॅम पदकासाठी खेळणार आहेत. यासोबतच ठळक बातम्या संपल्या.

0: आकाशवाणी एफएम रेनबो 107.1 मेगाहर्ट्ज म्युझिकली योर्स।
1: आपण ऐकत आहात न्यूज ऑन एअर ऍप आणि 107.1 मेगाहर्ट्झवर आकाशवाणी मुंबई केंद्राची एफएम रेनबो वाहिनी। नमस्कार मंडळी, मी तुमची सखी अश्विनी घोरपडे तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करते आपल्या सांजेच्या पारी या कार्यक्रमात।

तर मंडळी, आज जून महिन्याचा हा पहिलाच रविवार आहे. मुंबईत कुठेतरी पावसाची पहिली सर येऊन गेली आहे आणि आता लवकरच घरात गरमागरम चहासोबत भजीचा बेत जमणार आहे, यात काही शंकाच नाही आहे. पण या सुखासोबत ना डोक्यात एक वेगळीच धाकधूक सुरू असते, कारण जून महिना आला की मे महिन्याची ती सुसाट सुट्टी संपते. शाळा, कॉलेज आणि ऑफिसचं तेच नेहमीचं कडक रुटीन सुरू होतं. म्हणूनच म्हटलं हा रविवारचा मूड हा शो एकदम स्पेशल आणि भारी करायला हवा. मागच्या वेळी आपण आपल्या शोमध्ये जेनझी पिढी आणि त्यांच्या अजब गजब भाषेबद्दल बोललो होतो आणि श्रोत्यांनी खरंच या नवीन विषयाला एवढा कमाल रिस्पॉन्स दिला होता आणि अर्थात वेळ मर्यादित असल्यामुळे काहीच शब्द कव्हर करता आले होते. म्हणून म्हटलं की आज याचाच पार्ट दोन करावा. म्हणून आज आपण जेनझीची डिक्शनरी, नो कॅप ओनली फन, याच विषयामध्ये पुढचे काही भन्नाट शब्द पाहणार आहोत, जे ऐकून पालकांचं डोकं चक्रावून जातं आणि ते विचार करतात आमची मुलं नक्की घरात कोणती भाषा बोलतायत. तर मंडळी, आता एक मस्त गाणं ऐकूया आणि मग पाहूयात आजचा पहिला जेनझी शब्द.

मंडळी, आता पाहूयात आपल्या आजच्या डिक्शनरीच्या एका अत्यंत लोकप्रिय आणि कडक शब्दाकडे. तो शब्द म्हणजे लीट. आता जर ट्रान्सलेटरवर जाऊन किंवा डिक्शनरीमध्ये या शब्दाचा अर्थ शोधला तर त्याचा अर्थ समजेल पेटवणे किंवा प्रकाशित करणं, जसं आपण लाईट पेटवली म्हणतो. पण आपल्या या जेनझी पिढीच्या दुनियेत याचा अर्थ दिवा पेटवणं असं अजिबात नाही आहे. तर सोप्या मराठी भाषेत सांगायचं तर लीट म्हणजे एकदम कडक, सॉलिड, खतरनाक किंवा जबऱ्या. जेव्हा एखादी गोष्ट खूप भारी असते, एखादी पार्टी एकदम धुमशान असते किंवा एखादा प्रसंग प्रचंड मजेशीर असतो, तेव्हा जेनझी पिढी म्हणते भाई आजचा सीन एकदम लीट होता राव. एखादी व्यक्ती खूप कमाल वागते किंवा दिसत असेल तर त्या व्यक्तीला सुद्धा यू आर सो लीट असं कॉम्प्लिमेंट दिलं जातं. एक मस्त काल्पनिक उदाहरण घेऊया. समजा आज जूनचा पहिला रविवार आहे, खिडकी बाहेर मस्त रिमझिम पाऊस सुरू झालाय, हवेत गारवा आहे आणि अशातच आईने गरमागरम कांदा भजी आणि कडक आल्याचा चहा समोर आणून ठेवला. तर तो चहाचा पहिला गोड घेतल्यावर तोंडातून अस्सल मराठीत शब्द निघतो आ हा हा. विषयच संपला. नेमका याच फिलिंगला जेनझीच्या भाषेत म्हणतात दिस कॉम्बिनेशन इज सो लीट. फक्त खाण्यापिण्याचंच नाही बरं का. समजा काल रात्री मित्राच्या लग्नाला डीजेने असा कडक डान्स ट्रॅक वाजवला की वयस्कर काका काकू सुद्धा नाचायला लागले, तर जेनझी मुलं म्हणतील कालची संगीत नाईट एकदम लीट होती यार. इंटरनेटवर तर कोणत्याही भारी गाण्याला, व्हिडिओला किंवा मित्राच्या नवीन स्टायलिश कपड्यांना लीट म्हटलं जातं. हा शब्द ऐकायला खूप पॉझिटिव्ह आणि हाय एनर्जी आहे, नाही का मंडळी? तुमच्या आयुष्यातही आहे का एखादी लीट मेमरी किंवा लीट व्यक्ती? असेल तर मला नक्की सांगा. आता एक लीट गाणं आणि मग पुढे पाहूयात.

0: this. And if you don't like the food, make it cross.
1: जो सगळा तोंडाने असं डायरेक्ट ना बोलता येणार का? म्हणजे ह्या काय जमला नाही, तो कालचा झेंग होता. ए नेक्स्ट आयटम घेऊन ये.

0: this. And if you don't like the food, make it cross.
1: यह सगळा तोंडाने असं डायरेक्ट ना बोलता येणार का? म्हणजे ह्या काय जमला नाही, तो कालचा झेंग होता. ए नेक्स्ट आयटम घेऊन ये.

मंडळी, आता अतिशय महत्वाचा शब्द आहे, तो शब्द म्हणजे फोमो. खरं तर हा शब्द केवळ एक स्लँग नाही आहे, तर हे आजच्या सोशल मीडिया पिढीचं सर्वात मोठं मानसिक सत्य आहे. फोमोचा फुलफॉर्म आहे फिअर ऑफ मिसिंग आउट, म्हणजे आपण मागे पडू किंवा आपल्याशिवाय इतर लोक मजा करतील या गोष्टीची वाटणारी भीती. हे कसं होतं मी सांगते, एकदम सोपं उदाहरण घेऊया. समजा एक मुलगा आहे, रविवारची रात्र आहे, उद्या सोमवारपासून कॉलेज सुरू होत आहे, म्हणून मुलाने ठरवलंय की आज मस्त घरी बसून आराम करायचा, नवीन पुस्तकांवर कव्हर घालायचं. हे करून मुलगा अंथरुणात पडतो आणि चुकून सोशल मीडिया उघडतो. तिथं दिसतं की कॉलेजचे मित्र मस्त लोणावळ्याला पावसाच्या पहिल्या सर्तीचा आनंद घ्यायला फिरायला गेलेत, तिथले स्टोरीज टाकतायत. ते पाहून अचानक त्या मुलाच्या पोटात गोळा येतो. त्याला वाटतं, अरे रे, मी किती बोरिंग आयुष्य जगतोय, सगळे कशी मज्जा करतायत आणि मी इथे घरात वह्यांवर कव्हर घालत बसलोय. या अवस्थेला, या जळफळाटाला म्हणतात फोमो. फोमोमुळे माणूस सतत चिंतेत असतो. कोणीतरी नवीन फोन घेतला की फोमो या मुलाला होतो, त्याला वाटतं मी पण घेतला पाहिजे. खरं तर सोशल मीडिया फक्त लोकांच्या आयुष्यातले हायलाइट्स दाखवतो, पण आपण बऱ्याचदा स्वतःची तुलना त्यांच्याशी करून स्वतःलाच त्रास करून घेतो. पण मंडळी, या फोमोला हरवण्याचा एकच उपाय आहे, त्याला जेनझीने नाव दिलंय जोमो, जॉय ऑफ मिसिंग आउट. म्हणजेच कोणी कुठेही जाऊ दे, मी माझ्या घरात गरमागरम भजी खाऊन सुकात झोपलोय, यातच आनंद मानले.

त्यातून दिसणार तीच भर आकाश आणि गर्दीत घुसमटलेले रस्त्यांचे श्वास

मंडळी, आता जो शब्द मी सांगणार आहे ना तो ऐकून मनात एकदम गुलुगुलू भावना निर्माण होतात. हा शब्द सोशल मीडियावर मुलींचा प्रचंड आवडता शब्द आहे. तो शब्द म्हणजे पुकी. आता तुम्ही म्हणाल हा पुकी काय प्रकार आहे. सोप्या भाषेत सांगायचं तर पुकी हा एक अत्यंत गोड, प्रेमळ निकनेम किंवा प्रेमाने हाक मारण्याचा शब्द आहे. म्हणजे जेनझी पिढी आपल्या सगळ्यात आवडत्या व्यक्तीला पुकी म्हणते. हा शब्द फक्त प्रियसी किंवा प्रियकरासाठीच वापरला जातो असं नाही बरं का. आपण आपल्या बेस्ट फ्रेंडला पुकी म्हणू शकतो. आपल्या घरातल्या लहान पाळीव प्राण्याला जसं की कुत्र्याला किंवा मांजरीला पुकी म्हणू शकतो. सोशल मीडियावर तर एखादा मित्र खूप गोड वागला किंवा त्याने छान कपडे घातले की जेनझी कमेंट करतात यू आर सो पुकी. हा शब्द ऐकायला इतका मऊ आणि क्यूट आहे की रागात असलेला माणूस सुद्धा हा शब्द ऐकून विरघळून जाईल नाही का. यावर एक गमतीशीर ॲडवाईस देऊ का. जर तुमची आवडती व्यक्ती किंवा तुमचा मित्र खूप खडूस असेल किंवा रुसला असेल

त्रास तुम्ही बोलता बोलता अचानक प्रेमाने पुके म्हणूनच टाका. उदाहरणार्थ आवडत्या व्यक्तीने काही काम करून दिलं तर थँक्यू सो मच माय पुकी असं म्हणा. हे ऐकून तर तो आधी चक्रावून जाईल पण नंतर नक्कीच हसेल. थोडक्यात काय तर जी व्यक्ती तुमच्या मनाच्या खूप जवळ आहे, जी अत्यंत गोड आणि निरागस आहे, ती झाली तुमची पुकी. यासोबतच हे सुंदर गाणं माझ्या सर्व लाडक्या पुकी श्रोत्यांसाठी.

मंडळी आपल्या ग्रुपमध्ये किंवा ओळखीमध्ये एक अशी व्यक्ती नक्कीच असते जी कधीच सिरियस नसते. म्हणजे समोर कितीही महत्वाची गोष्ट चाललेली असू दे, ही व्यक्ती काहीतरी विचित्र तोंड करेल, विचित्र आवाज काढेल किंवा एखादा असा जोक मारेल की सगळ्यांना हसू येईल. अशा कार्टून सारख्या वेड्या आणि अतिशय गोड माणसाला जेनझीच्या भाषेत म्हणतात गुफी. गुफी म्हणजे अशी व्यक्ती जी मुद्दामहून बालिश, विनोदी किंवा थोडी विचित्र वागते, पण त्यामागे कोणाला दुखवण्याचा हेतू नसतो, तर फक्त सगळ्यांना हसवण्याचा आणि वातावरण हलकं फुलकं ठेवण्याचा हा हेतू असतो. आधी ना मिकी माऊसच्या कार्टूनमध्ये गुफी नावाचा एक कुत्रा असायचा जो नेहमी चुका करायचा, धडपडायचा, पण खूप निरागस असायचा. मला वाटतं तिथूनच हा शब्द जास्त प्रसिद्ध झाला असावा. सोपं उदाहरण घ्यायचं तर जर एखादी मुलगी फोटो काढताना एकदम छान पोज देण्याऐवजी तिची जीभ बाहेर काढते किंवा डोळे मोठे करून विचित्र चेहरे करते, तर तिचे मित्र म्हणतील, अगं तू किती गुफी फोटो काढते आहेस, लाईक तुझे फोटोज किती गुफी येत आहेत. किंवा कॉलेजच्या कडक प्रोफेसर समोर कोणीतरी एखादा बालिश जोक मारतो तेव्हा सगळे म्हणतात, काय गुफी सिच्युएशन झाली होती. खरं सांगू तर मला असं वाटतं आजच्या या धावपळीच्या आणि टेन्शनच्या जगात आपल्या आजूबाजूला गुफी लोकांची खूप गरज आहे, जे स्वतःवर हसायला घाबरत नाहीत, जे उगीच मोठेपणाचा आव आणत नाहीत आणि जे लहान मुलांसारखं जगू शकतात. जर आपल्यातही अशी थोडी वेडी गुफी लक्षणं आहेत तर तो स्वभाव तसाच ठेवणं गरजेचं आहे, कारण जगाला हसवणं सोपं नसतं, नाही का? मंडळी तुमच्या आयुष्यातही आहे का कोणी गुफी व्यक्ती? मला सांगा बरं.

मंडळी, आता जो शब्द मी सांगणार आहे ना, तो पहिल्यांदा ऐकल्यावर वाटतं की प्राण्यांबद्दल बोललं जात आहे. तो शब्द आहे गोट. आता गोट म्हणजे इंग्रजीत बकरी किंवा बोकड होतो, ऑफकोर्स हे आपण जाणतोच. पण जर आजकालच्या सोशल मीडियावर किंवा जेनझी गँगमध्ये कोणी कोणाला गोट म्हणत असेल, तर त्याचा अर्थ ते त्याला जगातला सर्वोच्च सन्मान देत आहेत. कारण या गोटचा फुल फॉर्म आहे GOAT, म्हणजेच ग्रेटेस्ट ऑफ ऑल टाइम. म्हणजे जेव्हा एखादी व्यक्ती स्वतःच्या क्षेत्रात एवढी मोठी कामगिरी करते की तिच्या तोडीचा माणूस अख्ख्या इतिहासात शोधून सापडणार नाही, तेव्हा त्याला गोट हा किताब दिला जातो. उदाहरण घ्यायचं तर क्रिकेटच्या दुनियेत जेव्हा आपण मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर किंवा किंग विराट कोहलीबद्दल बोलतो, तेव्हा फॅन्स कमेंट्समध्ये थेट बकरीचा इमोजी टाकतात. याचा अर्थ ते क्रिकेटचे गोट आहेत. फुटबॉलमध्ये मेस्सी किंवा रोनाल्डो हे सगळे आपापल्या क्षेत्रातील गोट आहेत. हा शब्द वापरताना जेनझीमध्ये प्रचंड आदर असतो. फक्त सेलिब्रिटीज नाही हा, तर हे जेनझी रोजच्या आयुष्यातल्या माणसांनाही गोट म्हणतात. समजा कॉलेजच्या पहिल्याच दिवशी पावसाने गाठलं आणि छत्री नाही आहे, पण मित्राने स्वतः भिजून त्याची छत्री दिली, तर त्याला म्हटलं जाईल भावा तू गोट आहेस रा. त्याची किंवा आपली आई, ती तर आपल्या आयुष्यातली सगळ्यात मोठी गोट आहे, बरोबर ना? तर

मंडळी, इंटरनेटवर रीलवर आपण एक शब्द आजकाल प्रचंड ऐकलाय, विशेषतः मुलांच्या बाबतीत. एखादा मुलगा खूप स्वॅगमध्ये काहीतरी करतो, कोणाला तरी भारी उत्तर देतो आणि बॅकग्राऊंडला एक विशिष्ट प्रकारचं भारी संगीत वाजायला लागतं आणि स्क्रीनवर लिहून येतं सिग्मा. सोप्या भाषेत सांगायचं तर सिग्मा म्हणजे एक असा माणूस जो स्वतंत्र आहे, जो गर्दीचा भाग बनत नाही, जो स्वतःचे नियम स्वतः बनवतो आणि जो यशस्वी असतो. आधी आपण अल्फा मेल हा शब्द ऐकायचो. अल्फा म्हणजे ती व्यक्ती जी लीडर असते, जी ग्रुपमध्ये ओरडून स्वतःचं वर्चस्व दाखवते. पण सिग्मा हा अल्फाच्या पूर्णपणे विरुद्ध आहे. सिग्माला लोकांच्या लक्षाची किंवा कौतुकाची अजिबात भूक नसते. तो एक लोन वुल्फ म्हणजे एकटा चालणारा लांडगा असतो. तो शांतपणे त्याचं काम करत राहतो, त्याचे ध्येय गाठतो आणि जेव्हा जग त्याला बघतं तेव्हा त्याचा स्वॅग पाहून थक्क होतं. एक सोपं उदाहरण घ्या. समजा कॉलेजमध्ये किंवा ऑफिसमध्ये काही मुलं काही चुकीच्या गॉसिप मागे किंवा गोष्टी मागे फिरत असताना एक मुलगा शांतपणे एका कोपऱ्यात बसून स्वतःचं कोडिंग करतोय, नवीन प्रोजेक्टवर काम करतोय किंवा जिममध्ये घाम गाळतोय, कुणाशी विनाकारण फालतू गप्पा मारत नाहीये, तर मुलं त्याला म्हणतात, भाऊ तू तर एकदम सिग्मा आहेस. इंटरनेटवर कुणाही मुलाने कुणाला जास्त भाव न देता स्वतःच्या कामाला प्राधान्य दिलं की त्याला सिग्मा घोषित केलं जातं. मंडळी, तुम्ही पाहिली आहे का अशी सिग्मा व्यक्ती? मला नक्की सांगा.

तर मंडळी, आजही आपण या नव्या पिढीच्या म्हणजेच जेनझी जनरेशनच्या भाषेला जवळून समजून घेतलं. गेल्या वेळेस म्हटल्याप्रमाणे अर्थात शेवटी भाषा कोणतीही असो भावना पोहोचणं महत्वाचं, नाही का? या कार्यक्रमात काही श्रोत्यांनी सहभाग घेतला, प्रतिक्रिया दिल्यात. पटकन त्यांची नावं सांगते. पंकज मोहोड, दत्तात्रय आडत, राजेंद्र म्हात्रे, बाजीराव लोटले, आत्माराम खराटे, मंगेश म्हात्रे, अरुण गावकर, महेंद्र सोनार, आनंद कानडे, श्रेय राऊत, मिलेश राऊत, आर्य राऊत, विजयंत चितळे, मिलिंद टिपणेस, जगन्नाथ केदारे, सुहास पांडे, मोरेश्वर किशोर पेडणेकर, दत्तात्रय आडत, अरविंद कुलकर्णी, प्रमोद राऊत, स्मिता आणि विवेक नेवाळकर, प्रकाश कुलकर्णी, शुभलक्ष्मी मस्तकार, रजनीकांत पाटील. यासोबतच वेळ झाली इथेच थांबण्याची, कारण अर्थात घड्या खुणावत आहे. मी अश्विनी घोरपडे तुमचा निरोप घेते. पुन्हा भेटू अशाच नवीन विषयांसोबत. तोपर्यंत हसत रहा, खेळत रहा, महत्वाचं म्हणजे लीट जगा. स्वस्थ रहा, मस्त रहा, आनंदी रहा, स्वतःची आणि कुटुंबाची काळजी घ्या आणि ऐकत रहा 107.1 MHz.

नमस्कार, मी कौस्तुभ पटाईत। ऐकूयात काही ठळक घडामोडी। स्वयंपाकासाठीच्या घरगुती LPG सिलिंडरच्या दरात 29 रुपयांची वाढ करण्यात आली आहे। 14 किलोच्या सिलिंडरच्या दरातली ही वाढ आजपासून लागू होणार असून गेल्या 3 महिन्यातली ही दुसरी दरवाढ आहे। या वाढीमुळे मुंबईत सिलिंडरचे दर 912.50 रुपयांवरून 941.50 रुपये इतके झाले आहेत। नाशिक जिल्ह्यात सर्व बाजार समित्यांमध्ये उद्यापासून कांदा खरेदी प्रक्रिया सुरू होणार आहे। अन्न, नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत याबाबतचे निर्देश जारी करण्यात आले। नाफेड आणि NCCF मार्फत खरेदी केल्या जाणाऱ्या कांद्याचे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यात 72 तासांच्या आत जमा करण्याचे निर्देशही त्यांनी यावेळी दिले। नैऋत्य मोसमी पावसाचं राज्यात आगमन झालं असलं तरी 15 जूनपर्यंत राज्यात मान्सूनच्या प्रगतीचा वेग मंद राहील, त्यामुळं शेतकऱ्यांनी पेरणीची घाई करू नये असं आवाहन कृषी आणि आपत्ती व्यवस्थापन विभागानं केलं आहे। नैऋत्य मोसमी पाऊस दक्षिण कोकणात दाखल झाला असून सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्यांच्या काही भागात 9 जूनपर्यंत मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज आहे, मात्र त्यानंतर 15 जूनपर्यंत पावसाच्या प्रगतीचा वेग कमी राहील अशी शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे। फ्रेंच ओपन टेनिस स्पर्धेत पुरुष एकेरीत आज जर्मनीच्या अलेक्झांडर झ्वेरेव आणि इटलीच्या फ्लाविओ कोबोली यांचा सामना खेळला जाणार आहे। दोन्ही खेळाडू त्यांच्या कारकिर्दीतल्या पहिल्या ग्रँडस्लॅम पदकासाठी खेळणार आहेत। याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे बातमीपत्र संपलं। पुन्हा भेटूया संध्याकाळी 7 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात। नमस्कार।

दिशा स्कीमच्या टेली लॉ न्यायबंधू आणि कायदा साक्षरता तसेच जागरूकता आणि कायदेविषयक मदतीसाठी टेली लॉच्या 1444 या टोल फ्री नंबरवर तसेच www.tele-law.in या वेबसाईटवर माहिती मिळवू शकता.

आकाशवाणी नागपूर, मेधा नांदेडकर आपल्याला प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. घरगुती एलपीजी सिलेंडरच्या दरात 29 रुपयांची वाढ. शेतकऱ्यांवर दुबार पेरणीची वेळ येऊ नये यासाठी शासन प्रयत्नरत असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं आश्वासन. 15 जूनपर्यंत राज्यात मान्सूनच्या प्रगतीचा वेग मंदावणार असल्यानं पेरणीची घाई न करण्याचं कृषी विभागाचं आवाहन. नागपूर आणि वर्धा जिल्ह्यांमध्ये उडान प्रकल्पांतर्गत मानसिक आरोग्य सेवा बळकट करण्यासाठी 2 संस्थांसोबत सामंजस्य करार. आणि आगामी खासदार क्रीडा महोत्सवाचं आयोजन विदर्भ स्तरावर केलं जाईल अशी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची घोषणा. आता सविस्तर बातम्या. स्वयंपाकासाठीच्या घरगुती एलपीजी सिलेंडरच्या दरात 29 रुपयांची वाढ करण्यात आली आहे. 14 किलोच्या सिलेंडरच्या दरातली ही वाढ आजपासून लागू होणार आहे. गेल्या 3 महिन्यातली ही दुसरी दरवाढ आहे. या वाढीमुळे मुंबईत सिलेंडरचे दर 912.50 रुपयांवरून 941.50 रुपये इतके झाले आहेत. दरम्यान आंतरराष्ट्रीय स्तरावर स्वयंपाकाच्या गॅसच्या दरात मोठी वाढ होत असली तरी विकसित अर्थव्यवस्थांच्या तुलनेत भारतात एलपीजी स्वस्त आहे असं केंद्रीय पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयाच्या निवेदनात म्हटलं आहे. दरम्यान काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी घरगुती एलपीजी सिलेंडरच्या दरात झालेल्या वाढीवरून केंद्र सरकार आणि भारतीय जनता पक्षावर टीका केली आहे. घरगुती गॅसच्या सतत वाढणाऱ्या किमतींमुळे सर्वसामान्य लोकांच्या विशेषतः गरीब आणि मध्यमवर्गीय कुटुंबांच्या आर्थिक अडचणी अधिकच वाढल्या आहेत. महागाईमुळे घरगुती बजेटवर अतिरिक्त दबाव येत आहे आणि सामान्य ग्राहकांचा स्वयंपाकाचा खर्च वाढत असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. अल निनोच्या प्रभावामुळे यावर्षी

0: की त्यांनी पेरणी कधी केली पाहिजे जेणेकरून दुबार पेरणीची वेळ येऊ नये. प्रयत्न आहे की कमी पावसातही जेवढं जास्तीत जास्त त्या ठिकाणी नुकसान टाळता येईल, जेवढं कमीत कमी नुकसान होईल तेवढं झालं पाहिजे असा प्रयत्न चालू.
1: इथेनॉल वापराचा अधिकाधिक फायदा महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना होईल असंही ते म्हणाले. त्याचप्रमाणे महाराष्ट्रभर ड्रग विरोधात मोहीम चालवण्यात येत असल्याचंही मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. नैऋत्य मोसमी पावसाचं राज्यात आगमन झालं असलं तरी 15 जूनपर्यंत राज्यात मान्सूनच्या प्रगतीचा वेग मंद राहील, त्यामुळे शेतकऱ्यांनी पेरणीची घाई करू नये असं आवाहन कृषी आणि आपत्ती व्यवस्थापन विभागानं केलं आहे. नैऋत्य मोसमी पाऊस दक्षिण कोकणात दाखल झाला असून सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्यांच्या काही भागात 9 जूनपर्यंत मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज आहे. मात्र त्यानंतर 15 जूनपर्यंत पावसाच्या प्रगतीचा वेग कमी राहील अशी शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. येत्या 21 जूनला होणाऱ्या नीट यूजी 2026 पुनर्परीक्षेची प्रश्नपत्रिका फुटल्याचा दावा एनटीए अर्थात राष्ट्रीय चाचणी संस्थेनं फेटाळला आहे. विद्यार्थी आणि त्यांच्या पालकांमधल्या परीक्षेबाबतच्या तणावाचा गैरफायदा घेऊन अशा अफवा पसरवणाऱ्या संघटित टोळ्यांचं हे काम असल्याचं एनटीएनं समाज माध्यमावरच्या पोस्टमध्ये म्हटलं आहे. सीबीएसई अर्थात केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाच्या यंदाच्या 12वीच्या परीक्षेसाठी निकाल पश्चात सेवा पुरवणाऱ्या पोर्टलवर आढळून आलेल्या त्रुटींची पडताळणी आणि प्रश्नपत्रिकेच्या पुनर्मूल्यांकनासाठी अर्ज दाखल करण्याचा आज शेवटचा दिवस आहे. हे पोर्टल आज मध्यरात्रीपर्यंत खुलं राहणार असून विद्यार्थ्यांनी मुदत संपण्यापूर्वी आपले अर्ज पूर्ण करून सादर करावेत असं सीबीएसईनं समाज माध्यमावरच्या पोस्टमध्ये म्हटलं आहे. राज्यात ग्रामीण आणि आदिवासी भागांपर्यंत मानसिक आरोग्य सेवा प्रभावीपणे पोहोचवण्यासाठी महाराष्ट्र शासनानं नागपूर आणि वर्धा जिल्ह्यांमध्ये उडान प्रकल्पांतर्गत मानसिक आरोग्य सेवा अधिक बळकट करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार मध्य प्रदेशातील ग्रामीण आदिवासी समाज विकास संस्था संसर आणि अन्यथा फाउंडेशन या संस्थांच्या सहकार्यानं जिल्हा मानसिक आरोग्य कार्यक्रम अधिक प्रभावीपणे राबवण्यासाठी सामंजस्य करार करण्यात आला असून हा करार 1 ऑगस्ट 2026 ते 31 जुलै 2031 या कालावधीसाठी लागू राहणार आहे. या प्रकल्पांतर्गत गाव पातळीवर मानसिक आरोग्य जनजागृती मोहीम राबवण्यात येणार असून ग्रामपंचायत बचत गट युवक गट यांचा सहभाग वाढवला जाणार आहे. तसंच प्राथमिक आरोग्य केंद्र स्तरावर मानसिक आरोग्य सेवा उपलब्ध करून देणं, मनुष्यबळ प्रशिक्षण, मातृ मानसिक आरोग्य कार्यक्रम राबवणं तसंच सौम्य आणि मध्यम स्वरूपाच्या रुग्णांना मानसोपचार आणि समुपदेशन सेवा देण्याची व्यवस्था करण्यात येणार आहे. याआधी नागपूर जिल्ह्यात राबवण्यात आलेल्या उडान प्रकल्पाला सकारात्मक प्रतिसाद मिळाल्यानंतर आता वर्धा जिल्ह्यातही हा कार्यक्रम विस्तारित करण्यात येत आहे.
2: या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून ऐकत आहात. आमच्या केंद्रावरील सर्व बातम्या ऐकण्यासाठी आणि ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी मराठी न्यूज नागपूर ऑल इंडिया रेडिओ या आमच्या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.
1: नागपुरात व्यापक स्तरावर क्रीडा क्षेत्रातील पायाभूत सुविधांची उभारणी करण्यात येत आहे. या सोयी सुविधांमुळे क्रीडा क्षेत्रात मनुष्यबळ तयार होण्यास मोठ्या प्रमाणात चालना मिळेल असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला. नागपुरात आयोजित आठवडाभराच्या खासदार क्रीडा महोत्सवाच्या समारोप कार्यक्रमात ते बोलत होते. या कार्यक्रमाला केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी, केंद्रीय युवक कल्याण आणि क्रीडा राज्यमंत्री रक्षा खडसे, पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे आदी मान्यवर उपस्थित होते. आगामी खासदार महोत्सवाचं आयोजन विदर्भ स्तरावर केलं जाईल, त्यात 1 लाखावर खेळाडू सहभागी होतील असे प्रयत्न केले जातील अशी घोषणा यावेळी गडकरी यांनी केली. शहरात किमान 25 जलतरण तलाव तयार व्हावेत यासाठी आपण प्रयत्नरत असल्याचंही ते म्हणाले. बुलडाणा जिल्ह्यात जळगाव जामोदच्या राजुरा शिवारात 26 एप्रिलला सापडलेल्या अर्धवट जळालेल्या शीर नसलेल्या मृतदेहाची ओळख मध्य प्रदेशातील शिवानी कळमेकर अशी पटवून पोलिसांनी तिचे वडील बापूराव आणि भाऊ अजय यांना अटक केली होती. मात्र डीएनए चाचणी होण्याआधीच केवळ तोंडी कबुलीच्या आधारे झालेल्या अटकेनंतर मृत घोषित केलेली शिवानी स्वतः नाशिकमधून जिवंत परतली आणि पोलिसांसमोर हजर झाली. पोलिसांच्या या निष्काळजी तपासानंतर आज बुलढाणा पोलीस अधीक्षक निलेश तांबे यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे प्रभारी पोलीस निरीक्षक सुनील अंबुलकर आणि जळगाव जामोद पोलीस स्टेशनचे तत्कालीन ठाणेदार नितीन पाटील यांच्यासह एका पोलीस उपनिरीक्षक आणि 3 अंमलदार अशा एकूण 6 जणांना निलंबित केलं आहे. राज्यात वाढत्या उष्णतेच्या पार्श्वभूमीवर 1 मार्च ते 5 जून या

अवधीत उष्माघाताचे एकूण 292 रुग्ण नोंदवण्यात आले आहे. शुक्रवारी दिवसभरात उष्माघाताचे 2 नवीन रुग्ण आढळले असून मृत्यूची कोणतीही नवीन घटना समोर आलेली नसल्याची माहिती आरोग्य विभागानं दिली. आरोग्य विभागाच्या आकडेवारीनुसार उष्माघातामुळे मृत्यू झाल्याचा संशय असलेल्या 19 घटनांची नोंद करण्यात आली आहे. यापैकी 6 मृत्यू उष्माघातामुळेच झाल्याचे अधिकृतपणे निश्चित करण्यात आले असून उर्वरित प्रकरणांची तपासणी सुरू आहे. हवामान. येत्या काही तासात अमरावती, यवतमाळ, अकोला, वर्धा, चंद्रपूर आणि नागपूर इथं विजांच्या कडकडाटासह वादळाची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. सॅफ महिला अजिंक्यपद स्पर्धा 2026 मध्ये विजेतेपद मिळवल्याबद्दल भारतीय महिला फुटबॉल संघाचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज अभिनंदन केलं. संपूर्ण स्पर्धेदरम्यान संघानं उत्कृष्ट खेळाचं प्रदर्शन केल्याचं पंतप्रधानांनी नमूद केलं. या यशामुळे आगामी काळात अधिकाधिक युवा फुटबॉल खेळाकडे आकर्षित होतील असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. नागपूरच्या खाद्य संस्कृतीची खास ओळख असलेल्या तर्री पोह्यांना जागतिक स्तरावर स्थान मिळवून देण्याच्या उद्देशानं शेफ विष्णू मनोहर यांनी आज जागतिक पोहे दिनानिमित्त तब्बल 3000 किलो तर्री पोहे तयार करून वर्ल्ड रेकॉर्ड्स बुक ऑफ इंडियामध्ये विश्वविक्रम प्रस्थापित केला. वर्ल्ड रेकॉर्ड कोऑर्डिनेटर रेणू जामदार यांच्यातर्फे तो सुपूर्त करण्यात आला. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. घरगुती एलपीजी सिलेंडरच्या दरात 29 रुपयांची वाढ. शेतकऱ्यांवर दुबार पेरणीची वेळ येऊ नये यासाठी शासन प्रयत्नरत असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं आश्वासन. 15 जूनपर्यंत राज्यात मान्सूनच्या प्रगतीचा वेग मंदावणार असल्यानं पेरणीची घाई न करण्याचं कृषी विभागाचं आवाहन. नागपूर आणि वर्धा जिल्ह्यांमध्ये उडान प्रकल्पांतर्गत मानसिक आरोग्य सेवा बळकट करण्यासाठी 2 संस्थांसोबत सामंजस्य करार. आणि आगामी खासदार क्रीडा महोत्सवाचं आयोजन विदर्भ स्तरावर केलं जाईल अशी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची घोषणा. याबरोबरच हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.

0: आकाशवाणी मुंबई, रश्मी पाटकर प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. 15 जूनपर्यंत राज्यात मान्सूनच्या प्रगतीचा वेग मंदावणार असल्यानं पेरणीची घाई न करण्याचं कृषी विभागाचं आवाहन. घरगुती LPG सिलेंडरच्या दरात 29 रुपयांची वाढ. येत्या 21 जूनला होणाऱ्या नीट UG फेरपरीक्षेची प्रश्नपत्रिका फुटल्याचा दावा NTA फेटाळला. अफवांवर विश्वास न ठेवण्याचं आवाहन. आणि अफगाणिस्तानविरुद्धच्या कसोटी क्रिकेट सामन्यावर आज दुसऱ्या दिवशी भारताची पकड. नैऋत्य मोसमी पावसाचं राज्यात आगमन झालं असलं तरी 15 जूनपर्यंत राज्यात मान्सूनच्या प्रगतीचा वेग मंद राहील, त्यामुळे शेतकऱ्यांनी पेरणीची घाई करू नये असं आवाहन कृषी आणि आपत्ती व्यवस्थापन विभागानं केलं आहे. नैऋत्य मोसमी पाऊस दक्षिण कोकणात दाखल झाला असून सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्यांच्या काही भागात 9 जूनपर्यंत मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज आहे. मात्र त्यानंतर 15 जूनपर्यंत पावसाच्या प्रगतीचा वेग कमी राहील अशी शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही आज नागपुरात बातमीदारांशी बोलताना याबाबत माहिती दिली. यंदाचं वर्ष हे अलनिनोचं वर्ष असून शेतकऱ्यांना दुबार पेरणीची वेळ येऊ नये यासाठी माहिती देण्यात येत असल्याचं त्यांनी सांगितलं.
1: पाऊस जरी 92% असला तरी देखील विशेषतः मराठवाडा, पश्चिम विदर्भाचे काही जिल्हे, उत्तर महाराष्ट्राचे काही जिल्हे आणि आपला अवर्षण प्रवण भाग या भागामध्ये त्याच्या कमी पाऊस पडण्याची संभावना आहे. आणि म्हणूनच शेतकऱ्यांनाही सातत्याने मी अडवायझरी देतो की त्यांनी पेरणी कधी केली पाहिजे जेणेकरून दुबार पेरणीची वेळ येऊ नये. प्रयत्न आहेत की कमी पावसातही जेवढं जास्तीत जास्त त्या ठिकाणी नुकसान टाळता येईल, जेवढं कमीत कमी नुकसान होईल तेवढं झालं पाहिजे असा प्रयत्न चालू.
0: स्वयंपाकासाठीच्या घरगुती LPG सिलेंडरच्या दरात 29 रुपयांची वाढ करण्यात आली आहे. 14 किलोच्या सिलेंडरच्या दरातली ही वाढ आजपासून लागू होणार आहे. गेल्या 3 महिन्यातली ही दुसरी दरवाढ आहे. या वाढीमुळे दिल्लीत घरगुती LPG सिलेंडरचे दर 913 वरून 942 रुपये झाले आहेत, तर मुंबई सिलेंडरचे दर 912.50 रुपयांवरून 941.50 रुपये इतके झाले आहेत. येत्या 21 जूनला होणाऱ्या NEET UG 2026 फेरपरीक्षेची प्रश्नपत्रिका फुटल्याचा दावा NTA अर्थात राष्ट्रीय चाचणी संस्थेनं फेटाळला आहे. विद्यार्थी आणि त्यांच्या पालकांमधल्या परीक्षेबाबतच्या तणावाचा गैरफायदा घेऊन अशा अफवा पसरवणाऱ्या संघटित टोळ्यांचं हे काम असल्याचं NTA समाज माध्यमावरच्या पोस्टमध्ये म्हटलं आहे. परीक्षा प्रक्रियेची विश्वासार्हता बाधित असून उमेदवारांना सुरक्षित आणि निष्पक्ष पद्धतीने परीक्षा देता यावी यासाठीच्या उपाययोजना करण्यात आल्याचं यात म्हटलं आहे. शेतकऱ्यांना कर्जमाफी देणाऱ्या शासन आदेशाच्या प्रतीची होळी करून बीड जिल्ह्यात खांडेपारगाव इथं शेतकरी हक्क मोर्चाने या निर्णयाचा निषेध केला. शेतकऱ्यांचं संपूर्ण कर्जमाफ होईल असं आश्वासन नागपूर आंदोलनावेळी सरकारनं दिलं होतं, पण कर्जमाफी करताना सरकारनं अनेक जाचक अटी लादल्या आहेत. यामुळे 80-90% शेतकरी कर्जमाफीपासून वंचित राहणार असल्यानं या अटी शर्ती काढून टाकाव्यात अशी मागणी शेतकरी हक्क मोर्चाने केली आहे. CBSE अर्थात केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाच्या यंदाच्या 12वीच्या परीक्षेसाठी निकालपश्चात सेवा पुरवणाऱ्या पोर्टलवर आढळून आलेल्या त्रुटींची पडताळणी आणि प्रश्नपत्रिकेच्या पुनर्मूल्यांकनासाठी अर्ज दाखल करण्याचा आजचा शेवटचा दिवस आहे. हे पोर्टल आज मध्यरात्रीपर्यंत खुलं राहणार असून विद्यार्थ्यांनी मुदत संपण्यापूर्वी आपले अर्ज पूर्ण करून सादर करावेत असं CBSEनं समाज माध्यमावरच्या पोस्टमध्ये म्हटलं आहे. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. न्यू चंदीगड इथं सुरू असलेल्या अफगाणिस्तान विरुद्धच्या कसोटी क्रिकेट सामन्यावर भारतानं आज दुसऱ्या दिवशी पकड घेतली. प्रथम फलंदाजी करणाऱ्या भारतानं कालच्या 3 बाद 368 धावांवरून आज पुढे खेळायला सुरुवात केल्यानंतर शतकवीर कर्णधार शुभमन गिल 126 धावांवर बाद झाला. ऋषभ पंतनं 81 तर वॉशिंग्टन सुंदरनं नाबाद 52 धावा केल्या. 8 बाद 564 अशी धावसंख्या झाल्यावर भारतानं आपला डाव घोषित केला. अफगाणिस्तानतर्फे मोहम्मद सलीमनं 6 गडी बाद केले. त्यानंतर फलंदाजीसाठी उतरलेल्या अफगाणिस्ताननं दिवसअखेर पहिल्या डावात 5 बाद 113 धावा केल्या, म्हणजेच ते अद्याप 451 धावांनी पिछाडीवर आहेत. आजचा खेळ थांबला तेव्हा रहमत शाह 43 तर अफजर जझाई 3 धावांवर खेळत होता. भारतातर्फे आज मानव सुतारनं 3 तर प्रसिद्ध कृष्णाने 2 बळी घेतले. नागपुरात व्यापक स्तरावर क्रीडा क्षेत्रातल्या पायाभूत सुविधांची उभारणी करण्यात येत असून या सुविधांमुळे क्रीडा क्षेत्रात मनुष्यबळ तयार व्हायला चालना मिळेल असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले. नागपुरात खासदार क्रीडा महोत्सवाच्या समारोप कार्यक्रमात ते आज बोलत होते. नागपूर शहरात किमान 25 जलतरण तलाव तयार व्हावेत असे आपले प्रयत्न असल्याचं केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यावेळी म्हणाले. यावेळी विविध क्रीडा प्रकारातील 14 खेळाडूंना खासदार क्रीडाभूषण पुरस्कार तसंच विशेष पुरस्कार मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आले. राज्यसभेच्या राज्यातल्या रिक्त झालेल्या एका जागेसाठी येत्या 2 दिवसात उमेदवाराचं नाव जाहीर केलं जाईल असं उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्ष सुनेत्रा पवार यांनी सांगितलं. त्या बारामती इथं बातमीदारांशी बोलत होत्या. सुनेत्रा पवार यांच्या राजीनाम्यामुळे रिक्त झालेल्या जागेवर छगन भुजबळ यांना उमेदवारी दिली जाईल अशी चर्चा सुरू आहे. याबद्दल विचारलं असता पक्षातल्या सर्व पदाधिकाऱ्यांची मतं जाणून घेतल्यावर उमेदवारी कुणाला द्यायची हा निर्णय घेतला जाईल असं त्या म्हणाल्या. सुनेत्रा पवार यांनी बारामतीत वादळी पावसामुळे झालेल्या नुकसानीची पाहणी केली. नुकसानग्रस्तांना मदत मिळावी यासाठी प्रशासकीय पातळीवर प्रयत्न सुरू असल्याचं त्यांनी सांगितलं. काँग्रेसचे यवतमाळ जिल्ह्यातले नेते साहेबराव कांबळे यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत आज शिवसेनेत प्रवेश केला. कांबळे हे आगामी विधान परिषद निवडणुकीत यवतमाळ मतदारसंघातून काँग्रेसचे उमेदवार होते. काँग्रेसकडे संख्याबळ नसल्याचं कारण देत त्यांनी निवडणुकीतून माघार घेतली होती. साहेबराव कांबळे यांनी विकासाला प्राधान्य देत शिवसेनेत प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांच्या या निर्णयामुळे उमरखेड महागाव मतदारसंघात शिवसेनेची ताकद वाढेल असं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यावेळी म्हणाले. परीक्षा आणि प्रवेश परीक्षांमध्ये होत असलेल्या कथित अनियमितता आणि पेपर फुटीची जबाबदारी घेऊन केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान त्यांच्या पदाचा राजीनामा देईपर्यंत आपलं आंदोलन चालूच राहील असं काँग्रेस जनता पक्षाचे संस्थापक अभिजित दिपके यांनी म्हटलं आहे. ते आज छत्रपती संभाजीनगर इथं बातमीदारांशी बोलत होते. आपल्या पक्षाच्या नेतृत्वाखाली काल नवी दिल्लीत केलेल्या निदर्शनात सुमारे 7,000 लोक सहभागी झाले होते आणि हे आंदोलन यशस्वी झालं असं ते म्हणाले. हे आंदोलन लवकरच देशव्यापी करणार असल्याचं त्यांनी सांगितलं. छत्रपती संभाजीनगर शहरात क्रांती चौकात आज सकाळी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानं महागाई विरोधात जन आक्रोश आंदोलन केलं. या आंदोलनाचं नेतृत्व विधान परिषदेचे माजी विरोधी पक्षनेते आमदार अंबादास दानवे यांनी केलं. यावेळी महंगाई के अच्छे दिन म्हणत केंद्र सरकारच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली. पक्षाचे पदाधिकारी नगरसेवक तसंच स्थानिक नेते यावेळी उपस्थित होते. मॉरिशस इथं होणाऱ्या 7व्या आंतरराष्ट्रीय मराठी साहित्य संमेलनाध्यक्षपदी नांदेड इथले साहित्यिक देविदास फुलारी यांची निवड झाली आहे. मॉरिशस इथल्या महात्मा गांधी संस्थेच्या सभागृहात येत्या 25 जून रोजी हे

नक्षत्राच्या पहिल्याच दिवशी आज रत्नागिरी जिल्ह्यात मान्सून सरी बरसायला सुरुवात झाली. आज संध्याकाळी राजापूर तालुक्यात चांगला पाऊस झाला. नांदेड शहर आणि परिसरात वादळी वारे आणि विजेच्या कडकडाटासह जोरदार पाऊस झाला. यावेळी शहरातल्या बहुतांश भागातला वीज पुरवठा खंडित झाला होता. सांगलीतही आज शहरात तसंच मिरज, तासगाव आणि कवठे महाकाळ तालुक्यात मेघगर्जनेसह जोरदार पाऊस झाला. त्यामुळे काही सखल भागात पाणी साचलं तर काही काळ विद्युत पुरवठा देखील खंडित झाला होता. हवामान. येत्या दोन दिवसात कोकणात बऱ्याच ठिकाणी, मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी तर मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह पावसाची शक्यता आहे. कोकणात आणि मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता असून किनारपट्टी भागात आणि राज्याच्या अन्य भागात तुरळक ठिकाणी सोसाट्याचा वारा वाहील असा हवामान विभागाचा अंदाज आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. 15 जूनपर्यंत राज्यात मान्सूनच्या प्रगतीचा वेग मंदावणार असल्यानं पेरणीची घाई न करण्याचं कृषी विभागाचं आवाहन. घरगुती एलपीजी सिलेंडरच्या दरात 25 रुपयांची वाढ. येत्या 21 जूनला होणाऱ्या नीट यूजी फेरपरीक्षेची प्रश्नपत्रिका फुटल्याचा दावा एनटीएनं फेटाळला. अफवांवर विश्वास न ठेवण्याचं आवाहन. आणि अफगाणिस्तान विरुद्धच्या कसोटी क्रिकेट सामन्यावर आज दुसऱ्या दिवशी भारताची पकड. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया रात्री 8:05 आकाशवाणी मुंबईच्या राष्ट्रीय बातमीपत्रात. नमस्कार.

दिशा स्कीम च्या टेली लॉ न्याय बंधू आणि कायदा साक्षरता तसेच जागरूकता आणि कायदे विषयक मदतीसाठी टेली लॉ च्या 1-4-4-5-4 या टोल फ्री नंबर वर तसेच www.tele-law.in या वेबसाइट वर माहिती मिळवू शकता।

आकाशवाणी मुंबई। मच्छिंद्र बोराडे राष्ट्रीय बातम्या देत आहे। ठळक बातम्या। घरगुती एलपीजी सिलेंडरच्या दरात 29 रुपयांची वाढ। येत्या 21 जूनला होणाऱ्या नीट यूजी फेरपरीक्षेची प्रश्नपत्रिका फुटल्याचा दावा एनटीएनं फेटाळला। अफवांवर विश्वास न ठेवण्याचं आवाहन। दक्षिण कोरियाच्या पुढच्या प्रधानमंत्री म्हणून हान सेओंग सुक राष्ट्रपतींकडून नामनिर्देशित। उलानबातर कुस्ती स्पर्धेत भारताच्या दीपकनं 61 किलो वजनी गटात तर दिनेशनं 125 किलो वजनी गटात पटकावलं सुवर्णपदक। आणि अफगाणिस्तान विरुद्धच्या कसोटी क्रिकेट सामन्यावर भारताची पकड। स्वयंपाकासाठीच्या घरगुती एलपीजी सिलेंडरच्या दरात 29 रुपयांची वाढ करण्यात आली आहे। 14 किलोच्या सिलेंडरच्या दरातली ही वाढ आजपासून लागू होणार आहे। गेल्या 3 महिन्यातली ही दुसरी दरवाढ आहे। या वाढीमुळे दिल्लीत घरगुती एलपीजी सिलेंडरचे दर 913 वरून 942 रुपये झाले आहेत, तर मुंबईत सिलेंडरचे दर 912 रुपये 50 पैशांवरून 941 रुपये 50 पैसे इतके झाले आहेत। आंतरराष्ट्रीय स्तरावर स्वयंपाकाच्या गॅसच्या दरात मोठी वाढ होत असली तरी भारतात एलपीजी सिलेंडर जागतिक स्तरावर सर्वात कमी दरात मिळत असल्याचं केंद्र सरकारनं म्हटलं आहे। अमेरिका, कॅनडा आणि ऑस्ट्रेलिया यांसारख्या विकसित अर्थव्यवस्थांच्या तुलनेत भारतात एलपीजी स्वस्त आहे, असं केंद्रीय पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयाच्या निवेदनात म्हटलं आहे। जागतिक ऊर्जा बाजारातल्या अस्थिरतेपासून ग्राहकांचं संरक्षण करण्यासाठी सरकारनं स्वतः वाढीव किमतीचा मोठा वाटा उचलला आहे, असं यात म्हटलं आहे। येत्या 21 जूनला होणाऱ्या नीट यूजी 2026 फेरपरीक्षेची प्रश्नपत्रिका फुटल्याचा दावा एनटीए अर्थात राष्ट्रीय चाचणी संस्थेनं फेटाळला आहे। विद्यार्थी आणि त्यांच्या पालकांमधल्या परीक्षेबाबतच्या तणावाचा गैरफायदा घेऊन अशा अफवा पसरवणाऱ्या संघटित टोळ्यांचं हे काम असल्याचं एनटीएनं समाजमाध्यमावरच्या पोस्टमध्ये म्हटलं आहे। परीक्षा प्रक्रियेची विश्वासार्हता अबाधित असून उमेदवारांना सुरक्षित आणि निष्पक्ष पद्धतीनं परीक्षा देता यावी यासाठीच्या उपाययोजना करण्यात आल्याचं यात म्हटलं आहे। सीबीएसई अर्थात केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाच्या यंदाच्या 12वीच्या परीक्षेसाठी निकाल पश्चात सेवा पुरवणाऱ्या पोर्टलवर आढळून आलेल्या त्रुटींची पडताळणी आणि प्रश्नपत्रिकेच्या पुनर्मूल्यांकनासाठी अर्ज दाखल करण्याचा आज शेवटचा दिवस आहे। हे पोर्टल आज मध्यरात्रीपर्यंत खुलं राहणार असून विद्यार्थ्यांनी मुदत संपण्यापूर्वी आपले अर्ज पूर्ण करून सादर करावेत, असं सीबीएसईनं समाजमाध्यमावरच्या पोस्टमध्ये म्हटलं आहे। दक्षिण कोरियाचे राष्ट्रपती ली जे म्युंग यांनी लघु आणि मध्यम उद्योग विभागाच्या मंत्री हान सेओंग सुक यांना देशाच्या पुढच्या प्रधानमंत्री म्हणून नामनिर्देशित केलं आहे। दक्षिण कोरियाला कृत्रिम बुद्धिमत्तेच्या युगात नेण्यासाठी आणि सर्वसमावेशक आर्थिक विकासाला चालना देण्यासाठी हान या अत्यंत योग्य असल्याचं राष्ट्रपतींचे मुख्य सचिव कांग हुन सिक यांनी म्हटलं आहे। दक्षिण कोरियाच्या संसदेनं या नियुक्तीला मंजुरी दिली तर हान या दक्षिण कोरियाच्या पहिल्या महिला प्रधानमंत्री ठरतील। या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत।

0: मोहित कुमारनं कझाकस्तानच्याच ओसिम झान दास्तान बेक याच्यावर 17-6 असा दणदणीत विजय मिळवत कांस्यपदक निश्चित केलं तर 97 किलो वजनी गटात विकीनं मंगोलियाच्या गान खुयाग गान बतार याला 4-0 नमवत कांस्यपदक पटकावलं. न्यू चंदीगड इथं सुरू असलेल्या अफगाणिस्तान विरुद्धच्या कसोटी क्रिकेट सामन्यावर भारतानं आज दुसऱ्या दिवशी पकड घेतली. प्रथम फलंदाजी करणाऱ्या भारतानं कालच्या 3 बाद 368 धावसंख्येवरून आज पुढे खेळायला सुरुवात केल्यानंतर शतकवीर कर्णधार शुभमन गिल 126 धावांवर बाद झाला. ऋषभ पंतनं 81 तर वॉशिंग्टन सुंदरनं नाबाद 52 धावा केल्या. 4 बाद 564 अशी धावसंख्या झाल्यावर भारतानं आपला डाव घोषित केला. अफगाणिस्तानतर्फे मोहम्मद सलीमनं 6 गडी बाद केले. त्यानंतर फलंदाजीसाठी उतरलेल्या अफगाणिस्ताननं दिवसअखेर पहिल्या डावात 5 बाद 113 धावा केल्या, म्हणजेच ते अद्याप 451 धावांनी पिछाडीवर आहेत. आजचा खेळ थांबला तेव्हा रहमत शाह 43 तर अफसर जझाई 3 धावांवर खेळत होता. भारतातर्फे आज मानव सुतारनं 3 तर प्रसिद्ध कृष्णानं 2 बळी घेतले. परीक्षा आणि प्रवेश परीक्षांमध्ये होत असलेल्या कथित अनियमितता आणि पेपरफुटीची जबाबदारी घेऊन केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान त्यांच्या पदाचा राजीनामा देईपर्यंत आपलं आंदोलन चालूच राहील असं काँग्रेस जनता पक्षाचे संस्थापक अभिजित दीपके यांनी म्हटलं आहे. त्या छत्रपती संभाजीनगर इथं बातमीदारांशी बोलत होते. आपल्या पक्षाच्या नेतृत्वाखाली काल नवी दिल्लीत केलेल्या निदर्शनात सुमारे 7,000 लोक सहभागी झाले होते आणि हे आंदोलन यशस्वी झालं असं ते म्हणाले. हे आंदोलन लवकरच देशव्यापी करणार असल्याचं त्यांनी सांगितलं. नैऋत्य मोसमी पावसाचं राज्यात आगमन झालं असलं तरी 15 जूनपर्यंत राज्यात मान्सूनच्या प्रगतीचा वेग मंद राहील, त्यामुळे शेतकऱ्यांनी पेरणीची घाई करू नये असं आवाहन कृषी आणि आपत्ती व्यवस्थापन विभागानं केलं आहे. नैऋत्य मोसमी पाऊस दक्षिण कोकणात दाखल झाला असून सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्यांच्या काही भागांत 9 जूनपर्यंत मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज आहे. मात्र त्यानंतर 15 जूनपर्यंत पावसाच्या प्रगतीचा वेग कमी राहील अशी शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही आज नागपुरात बातमीदारांशी बोलताना याबाबत माहिती दिली. यंदाचं वर्ष हे अल निनोचं वर्ष असून शेतकऱ्यांना दुबार पेरणीची वेळ येऊ नये यासाठी माहिती देण्यात येत असल्याचं त्यांनी सांगितलं.
1: पाऊस जरी 92% असला तरी देखील विशेषतः मराठवाडा, पश्चिम विदर्भाचे काही जिल्हे, उत्तर महाराष्ट्राचे काही जिल्हे आणि आपला अवर्षण प्रवण भाग या भागामध्ये त्याच्या कमी पाऊस पडण्याची संभावना आहे. आणि म्हणूनच शेतकऱ्यांनाही सातत्याने मी अडवायझरी देतो की त्यांनी पेरणी कधी केली पाहिजे जेणेकरून दुबार पेरणीची वेळ येऊ नये. प्रयत्न आहेत की कमी पावसातही जेवढं जास्तीत जास्त त्या ठिकाणी नुकसान टाळता येईल, जेवढं कमीत कमी नुकसान होईल तेवढं झालं पाहिजे असा प्रयत्न चालू.
0: आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना राबवणारं पश्चिम बंगाल हे देशातलं 36वं राज्य ठरणार आहे. या योजनेच्या अंमलबजावणीसाठी उद्या राष्ट्रीय आरोग्य प्राधिकरण आणि पश्चिम बंगाल राज्य सरकार यांच्यात सामंजस्य करार करण्यात येणार आहे. संयुक्त राष्ट्रांचा मिलिटरी जेंडर ॲडव्होकेट ऑफ द इयर हा पुरस्कार मिळाल्याबद्दल प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी मेजर अभिलाषा बराक यांचं अभिनंदन केलं आहे. हा सन्मान मेजर बराक यांची उत्कृष्ट सेवा आणि संयुक्त राष्ट्रांच्या शांतता रक्षक मोहिमेतल्या भारताच्या दीर्घकालीन योगदानाचा गौरव करत असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आपल्या समाज माध्यमावरच्या संदेशात म्हटलं आहे. भारत आणि इंडोनेशिया यांच्यातल्या संयुक्त आयोगाची 8वी बैठक आज नवी दिल्लीत झाली. परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉ एस जयशंकर आणि इंडोनेशियाचे परराष्ट्र मंत्री सुगियोनो यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीत द्विपक्षीय संबंधांच्या विविध पैलूंवर चर्चा झाली. दोन्ही नेत्यांनी प्रादेशिक आणि परस्पर हिताच्या जागतिक घडामोडींविषयी चर्चा केली, तसंच विभागीय आणि बहुपक्षीय व्यासपीठांवर सहकार्य आणि समन्वय वृद्धिंगत करण्याच्या आपल्या वचनबद्धतेचा पुनरुच्चार केला. महसूल गुप्तचर संचालनालयानं मुंबईत छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर राबवलेल्या ऑपरेशन गोल्ड नेक्सस अंतर्गत सोन्याच्या तस्करीच्या मोठ्या टोळीचा पर्दाफाश केला आहे. या कारवाईत सुमारे 5 कोटी रुपये किमतीसह 3 किलो 200 ग्रॅम परदेशी सोनं जप्त केलं असून 7 जणांना अटक केली आहे. त्यात बांगलादेश आणि श्रीलंकेतले 3 प्रवासी, विमानतळावरचे 3 कर्मचारी आणि सोनं स्वीकारणारी व्यक्ती यांचा समावेश आहे. जूनच्या पहिल्या आठवड्यात परदेशी गुंतवणूकदारांनी सुमारे 42,927 कोटी रुपयांचे समभाग विकले आहेत. पश्चिम आशियातला तणाव हे या विक्रीमागचं मुख्य कारण आहे. या भूराजकीय अनिश्चिततेचा गुंतवणूकदारांच्या मानसिकतेवर मोठा परिणाम झाला असून ऊर्जेच्या अस्थिर किमती आणि पुरवठा साखळीतला दीर्घकालीन व्यत्यय यांबाबतच्या वाढत्या भीतीमुळे हे गुंतवणूकदार

जोखीम उचलायला कसरत आहेत. ठळक बातम्या पुन्हा एकदा. घरगुती एलपीजी सिलेंडरच्या दरात 29 रुपयांची वाढ. येत्या 21 जूनला होणाऱ्या नीट योजी फेरपरीक्षेची प्रश्नपत्रिका फुटल्याचा दावा एनटीएनं फेटाळला. अफवांवर विश्वास न ठेवण्याचं आवाहन. दक्षिण कोरियाच्या पुढच्या प्रधानमंत्री म्हणून हान सेओंग सुक राष्ट्रपतींकडून नामनिर्देशित. उलानबातर कुस्ती स्पर्धेत भारताच्या दीपकनं 61 किलो वजनी गटात तर दिनेशनं 125 किलो वजनी गटात पटकावलं सुवर्णपदक. आणि अफगाणिस्तानविरुद्धच्या कसोटी क्रिकेट सामन्यावर भारताची पकड. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.

0: Well, that was Bread with Guitar Man, and before that was Michael Learns to Rock with Wild Women. And I'm going to leave you with a few commercials, and then, of course, we'll be back with the Request Hour. Going to leave you with the number as well, so you can start, you know, thinking about the songs that you'd like to listen to in the Request Hour. A few options always help. So here's the number, 86576610711. That's 86 57 66 10 71. Well, right now, of course, in a bit we'll have the news in Hindi, followed by the news in English, and then of course we'll move on to the Request Hour.
1: हे काय हो मुंबई बंदर उमदा कोट्यवधी फिरतात जहाजे अजब कंपनी शहर त्याला लंकेची उपमा साजे ग ग ग ग हे माझा राजा तूर हे माझा सरजा तूर हे हे हे हे हे हे हे
2: तर श्रोते हो तुम्ही आता ऐकत आहात ती अज्ञात मुंबईची वरळीच्या बांधल्याची गोष्ट. ह्याच्या पुढच्या भागांमध्ये आम्ही वेगवेगळ्या तुम्हाला माहीत नसलेल्या अशा गोष्टी घेऊन येतोय, म्हणजे राणीच्या बागेची गोष्ट, राणीच्या पुतळ्याची गोष्ट आणि मुंबईतल्या सगळ्यात पहिल्या हॅशटॅग फाईव्ह स्टार हॉटेलची गोष्ट.
3: अज्ञात मुंबई हा कार्यक्रम आपल्याला ऐकायला मिळेल सकाळी 7:45 FM रेनबो वर आणि सकाळी 9 अस्मिता वाहिनीवर
2: आणि एनी टाइम न्यूज ऑन AIR या ऍप वर.

0: श्रोते हो, तुम्ही आता ऐकत आहात ती अज्ञात मुंबईची वरळीच्या बांधाची गोष्ट। ह्याच्या पुढच्या भागांमध्ये आम्ही वेगवेगळ्या तुम्हाला माहित नसलेल्या अशा गोष्टी घेऊन येतोय, म्हणजे राणीच्या बागेची गोष्ट, राणीच्या पुतळ्याची गोष्ट आणि मुंबईतल्या सगळ्यात पहिल्या हॅशटॅग फाईव्ह स्टार हॉटेलची गोष्ट।
1: अज्ञात मुंबई हा कार्यक्रम आपल्याला ऐकायला मिळेल सकाळी 7:45 FM रेनबो वर आणि सकाळी 9 अस्मिता वाहिनीवर
0: आणि एनी टाइम न्यूज ऑन AIR या ऍप वर।
2: कधी कुणी यन, कधी कुणी कसे कष्टले, कष्टले हे मुंबई घडताना।
3: 29 minutes past 9 PM. Welcome back to this show. This is your request hour, and here's the next request. This is Barry Gibb with End of the Rainbow.

0: हे काय हो मुंबई बंदर उमदा, कोट्यवधी फिरतात जहाजे, अजब कंपनी शहर त्याला लंकेची उपमा साजे. ग माझा राजा तूर, माझा सरजा तूर,
1: तर श्रोते हो, तुम्ही आता ऐकत आहात ती अज्ञात मुंबईची वरळीच्या बांधाची गोष्ट. ह्याच्या पुढच्या भागांमध्ये आम्ही वेगवेगळ्या तुम्हाला माहीत नसलेल्या अशा गोष्टी घेऊन येतोय. म्हणजे राणीच्या बागेची गोष्ट, राणीच्या पुतळ्याची गोष्ट आणि मुंबईतल्या सगळ्यात पहिल्या #5star हॉटेलची गोष्ट.
2: अज्ञात मुंबई हा कार्यक्रम आपल्याला ऐकायला मिळेल सकाळी 7:45 FM रेनबो वर आणि सकाळी 9 अस्मिता वाहिनीवर
1: आणि एनी टाइम न्यूज ऑन AIR या ऍप वर.
3: कष्टले हे मुंबई घडताना.
4: Welcome back to the show. Just before the break, you heard Robin with Dancing on My Own. That was one of the requests. Here's moving on to the next request. This is Bon Jovi with Living on a Prayer, and an absolute pinnacle of arena rock, released in the late 86 as a second single from their multi-platinum album Slippery When Wet. This track didn't just top the charts. It became like a, you know, you could say a permanent fixture of global pop culture. So here it is, Living on a Prayer with Bon Jovi.

0: एक काय हो मुंबई बंदर उमदा कोट्यवधी फिरतात जहाजे अजब कंपनी शहर त्याला लंकेची उपमा साजे ग ग ग ग हे माझा राजा तूर हे माझा सरजा तूर हे हे हे हे हे हे
1: तर श्रोते हो तुम्ही आता ऐकत आहात ती अज्ञात मुंबईची वरळीच्या बांधाची गोष्ट. ह्याच्या पुढच्या भागांमध्ये आम्ही वेगवेगळ्या तुम्हाला माहीत नसलेल्या अशा गोष्टी घेऊन येतोय, म्हणजे राणीच्या बागेची गोष्ट, राणीच्या पुतळ्याची गोष्ट आणि मुंबईतल्या सगळ्यात पहिल्या हॅशटॅग फाईव्ह स्टार हॉटेलची गोष्ट.
2: अज्ञात मुंबई हा कार्यक्रम आपल्याला ऐकायला मिळेल सकाळी 7:45 FM रेनबो वर आणि सकाळी 9 अस्मिता वाहिनीवर
1: आणि एनी टाइम न्यूज ऑन AIR या ऍप वर.
3: कष्टले हे मुंबई घडताना.
4: Welcome back to the show, 28 minutes past 10. And well, here's moving into a song which is, you know, one of music's biggest mysteries. Fans have spent decades decoding its phrase. And of course, the very lyric, the very phrase that says "the day the music died" refers to the 1959 plane crash that killed Buddy Holly, Ritchie Valens and of course the Big Bopper. This of course is Don McLean's American Pie.

नमस्कार श्रोते हो, न्यूज ऑन एअर ऐप आणि 107.1 MHz वर आपण ऐकत आहात मुंबई आकाशवाणी केंद्राची FM रेनबो वाहिनी. चैतन्याच्या सुरांनी करूया एका प्रसन्न दिवसाची सुरुवात. भक्ती आणि मांगल्याचा एक सुरेल प्रवास घेऊन मी तुमची मैत्रीण RJ कल्याणी सादर करत आहे आपल्या मनाचा ठाव घेणारा कार्यक्रम वंदन.

श्रोते हो, सकाळच्या या प्रसन्न वेळेमध्ये आपण मनाला थोडासा एक नवा विचार दिला की अख्खा दिवस कसा चैतन्याने भरून जातो, नाही का? वंदनच्या या प्रवासामध्ये आता आपण वळूया एका अशा गोष्टीकडे जी आपल्याला हव्यास आणि समाधान यातला फरक समजावून सांगते. एका गावामध्ये एक शेतकरी राहत असतो. त्याला नशिबाने अशी एक कोंबडी मिळते की जी सोन्याचं अंड देते. शेतकरी काही दिवसातच खूप श्रीमंत होतो, पण त्याच्या मनामध्ये लोभ जागा होतो. तो विचार करतो की ही कोंबडी रोज एकच अंड का बरं देत असेल. जर मी हिचं पोट कापलं तर मला एकाच वेळी सगळी सोन्याची अंडी मिळतील आणि मी एका रात्रीत राज्याचा राजा बनेन. तो लोभाच्या भरात कोंबडीचं पोट कापतो, पण हातात काहीच लागत नाही. शेवटी कोंबडीही जाते आणि ती रोज मिळणारी सोन्याची अंडीही बंद होतात. श्रोते हो, ही गोष्ट आपल्याला हेच सांगते की आपल्या आयुष्यामध्ये आपल्याला जे काही मिळतंय त्याचा आनंद घेण्याऐवजी आपण जेव्हा जास्तीत जास्त मिळवण्याच्या मागे धावतो ना, तेव्हा ते जे काही आपल्या हातात आहे ते सुद्धा आपण गमावून बसतो. आजच्या धावपळीच्या जगात आपण यशाच्या मागे धावताना आपल्या हातामध्ये असलेल्या सुखांकडे आपण दुर्लक्ष करतोय का, याचा थोडासा विचार करायला हवा. कारण जे आपल्याकडे आहे त्याचा सन्मान करणं हीच खरी श्रीमंती आहे. याच विचारांना जोड देणारी आणि आपल्या मनाला सावरून धरणारी ही सुंदर रचना खास तुमच्यासाठी.

नमस्कार श्रोते हो, 107.1 मेगाहर्ट्स वर तुम्ही ऐकत आहात मुंबई आकाशवाणी केंद्राची FM रेनबो वाहिनी आणि तुमच्यासोबत आहे मी तुमची मैत्रीण कल्याणी। आजकालच्या या धावपळीच्या जगामध्ये आपण सगळेच जण अतिशय टेन्शन किंवा ताणतणावाचं ओझं सतत आपल्या मनावरती घेऊन फिरत असतो, पण हे ओझं नक्की किती काळ वागवायचं हे आपल्याच हातात असतं, नाही का? एका वर्गामध्ये मानसशास्त्राचे प्राध्यापक विद्यार्थ्यांशी गप्पा मारत असतात। ते हातामध्ये पाण्याचा एक अर्धा भरलेला ग्लास वर उचलतात आणि सगळ्यांना असं वाटतं की आता हे आपल्याला विचारणार आहेत की ग्लास अर्धा भरला आहे की अर्धा रिकामा आहे, पण प्राध्यापक त्यांना असं विचारतात की मुलांनो, सांगा बरं, या पाण्याच्या ग्लासचं वजन किती असेल? मुलं वेगवेगळी उत्तरं देतात, म्हणजे काही मुलं

एवढंच आहे. पण जेवढा जास्त वेळ मी तो धरून ठेवेन तेवढा तुम्हाला जड वाटेल. श्रोते हो, आपल्या मनातले विचार, काल घडलेल्या वाईट गोष्टी आणि तणाव हे अगदी या पाण्याच्या ग्लासासारखेच तर आहेत. थोडा वेळ विचार केला तर ठीक आहे, पण जर तुम्ही कालचा ताणतणाव आज पूर्ण दिवस डोक्यामध्ये जर का धरून ठेवणार असणार असाल तर तुमचं मन सुन्न पडून जाईन आणि तुम्हाला काहीच काम करता येणार नाही, किंवा तुम्ही जे काही काम करताय त्याच्यामध्ये तुम्हाला आनंद मिळणार नाही. त्याच्यामुळे कालचं ओझं खाली ठेवा आणि आजची सकाळ मोकळ्या मनाने जगा. याच मोकळ्या मनाला साथ घालणारे हे पुढचे सूर.

श्रोते हो, पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे FM रेनबो वाहिनीवरती. आणि तर श्रोते हो, आपण सगळेजण आयुष्यामध्ये प्रश्नांची उत्तरं शोधण्यासाठी खूप धावपळ करत असतो, पण कधीकधी धावपळीपेक्षा शांत बसणं जास्त गरजेचं असतं. एका शेतकऱ्याने एक खूप मौल्यवान आणि त्याच्या वडिलांची आठवण असलेलं घड्याळ त्याच्या गोठ्यात हरवतं आणि गोठ्यामध्ये सगळीकडे वाळलेल्या गवताचे ढीग असतात. शेतकरी आणि त्याचे सगळे मित्र जे आहेत ते मिळून पूर्ण गोठा पिंजून काढतात, पण घड्याळ कुठेच सापडत नाही. ते खूप शोध घेतात पण घड्याळ कुठेही सापडत नाही. मग सगळेजण थकून निराश होऊन बाहेर येतात. तेवढ्यात तिथे खेळणारा लहान मुलगा जो आहे तो येतो आणि गोठ्यामध्ये तो जातो. आणि आश्चर्य म्हणजे अवघ्या 5 ते 10 मिनिटांमध्ये तो मुलगा ते घड्याळ हातामध्ये घेऊन बाहेर येतो. शेतकरी आश्चर्याने विचारतो की अरे, आम्ही इतकी मोठी माणसं शोधून थकलो, पण तुला इतक्या पटकन हे घड्याळ कसं काय सापडलं बरं? तर मुलगा हसतो आणि सांगतो, मी काहीच शोधलं नाही, मी फक्त गोठ्यामध्ये गेलो, एका जागी डोळे मिटून शांत बसलो आणि कान देऊन ऐकू लागलो. त्या शांततेमध्ये मला घड्याळाची टिकटिक ऐकू आली आणि मी त्या आवाजाच्या दिशेने जाऊन शोधून काढलं. श्रोते हो, आपलं मनही असंच गवताच्या गोठ्यासारखं असतं असं मला वाटतं. म्हणजे काय आहे की त्यामध्ये विचारांचा किंवा ताणतणावांचा खूप मोठा गोंधळ सुरू असतो, पण जेव्हा आयुष्यामध्ये एखाद्या प्रश्नाचं उत्तर सापडत नसेल तेव्हा जास्त धावपळ करण्यापेक्षा दिवसातला थोडासा वेळ एका जागी शांत बसा आणि तुमच्या आतल्या आवाजाची जी टिकटिक आहे ती तुम्हाला नक्कीच योग्य मार्ग दाखवेल. याच शांततेची अनुभूती देणारे हे पुढचे सूर

श्रोते हो, बऱ्याचदा धावपळीमध्ये आपण आयुष्यामध्ये इतके पुढे निघून जातो की आजूबाजूची छोटी मोठी सुखं आपल्याला दिसेनाशी होतात. असाच एक प्रसंग आठवला. एका गावामध्ये एक खूप श्रीमंत व्यापारी राहायचा. त्याच्याकडे सगळं होतं, पण मनाची शांतता मात्र नव्हती. एकदा एका साधूंना त्यांनी असं विचारलं की महाराज, मला सांगा, हे जग मला इतकं विस्कळीत का दिसतंय? साधूंनी त्याला काहीच उत्तर दिलं नाही. ते त्याला घेऊन आपल्या झोपडीमध्ये गेले आणि भिंतीवरच्या एका साध्या काचेच्या खिडकीतून बाहेर बघायला सांगितलं. बाहेरची हिरवळ, मुलं, पक्षी, सगळं कसं अगदी स्पष्ट आणि सुंदर दिसत होतं. मग साधूंनी तीच काच काढली आणि त्याच्यावरती पांढरा रंग लावला. आता त्या माणसाला बाहेरचं काहीच दिसेनासं झालं. तो म्हणाला की अरे, आता तर मला काहीच दिसत नाहीये. साधू शांतपणे हसून म्हणाले, ही काच म्हणजे तुझं मन आहे. जोपर्यंत ती पारदर्शक होती तोपर्यंत तुला बाहेरचं जग आनंदी दिसत होतं, पण आता तू स्वतःच्या दुःखाचा आणि अहंकाराचा पांढरा रंग त्याच्यावरती लावून घेतलायस आणि म्हणून तुला सगळं जग विस्कळीत वाटतंय. खरंय ना, आपणही वेगवेगळ्या न्यूनगंडांच्या भिंती स्वतःभोवती रोज उभ्या करत असतो आणि मग आपल्याला जग ओझं वाटू लागतं. थोडासा दृष्टिकोन बदलला तर हे जग पुन्हा एकदा सुंदर दिसायला लागेल. याच सुंदर विचाराला साथ देतील असे काही सूर ऐकूया.